एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केला आहे आपली रेडिओ मैत्रीण स्नेहल ठाकरेसोबत आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 26 आषाढ, शक्य 1948, अर्थात 17 जुलै 2026. श्रोते हो, सकाळचे 5:58 होत आहेत. आता आम्ही आकाशवाणी अमरावतीच्या स्थानिक प्रसारणाला सुरुवात करीत आहोत या मंगलध्वनीनं.

एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे ठीक 6:05 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भक्ती संगीत.

श्रोते हो, आताच आपण रवींद्र साठे आणि साथीदारांच्या सुरात वैभव देशमुख यांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं होतं किरण कुमार पाटील यांनी. या गीतासोबतच भक्ती संगीताचा प्रवास आता आपण इथे समाप्त करीत आहोत. नमस्कार. FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर

आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 6:35 झाली आहेत. आता ऐकूयात कार्यक्रमाची रूपरेषा. श्रोतेहो, सुरुवातीला जाणून घेऊया आज म्हणजेच 17 जुलै 2026 रोजी प्रसारित होणारे आमचे काही ठळक कार्यक्रम. श्रोतेहो, आता थोड्याच वेळात सकाळी 6:40 विचारपुष्प अंतर्गत हाताचं महत्त्व या विषयावर चिंतन ऐकू शकाल. लेखन सुनील राऊत यांचं. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केले जातील. 6:55 तीन विशेष आणि सुविचार आपण ऐकू शकाल, तर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित होईल. सकाळी 7:40 नाट्य संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल, तर सकाळी 8:40 पायी वारी पंढरीची संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा वर्णन आपण आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकू शकाल. सकाळी 10:00 विविधांतर्गत आरोग्य संवाद या कार्यक्रमात कर्करोगाच्या उपचारासाठी रेडिएशन थेरपी या विषयावर रेडिएशन अँकॉलॉजिस्ट प्राध्यापक डॉक्टर तेजश्री तेलखडे यांची आशिष गावंडे यांनी घेतलेल्या मुलाखतीचं पुनर्प्रसारण ऐकता येईल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. सकाळी 10:30 मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांवर आधारित गीतगंगा हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल, तर सकाळी 11:00 फोन इन कार्यक्रम स्वर संवाद प्रसारित होईल. संवादक प्रज्ञा इंगोले आणि सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. श्रोतेहो, दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजी समाचार तसेच आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रादेशिक राष्ट्रीय आणि ठळक मराठी बातम्या नियोजित वेळेवर सहक्षेपित केल्या जातील. त्या व्यतिरिक्त विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. हे होते 17 जुलै 2026 रोजी प्रसारित होणारे आमचे ठळक कार्यक्रम. श्रोतेहो, आता जाणून घेऊया 18 जुलै 2026 रोजी प्रसारित होणारे आमचे ठळक कार्यक्रम. सकाळी 5:53 सांकेतिक धूनने आकाशवाणी अमरावतीच्या स्थानिक प्रसारणाला सुरुवात होईल. त्यानंतर 5:55 वंदे मातरम प्रारंभिक उद्घोषणा आणि मंगलध्वनी आपण ऐकू शकाल. 6:05 भक्ती संगीताचा आनंद आपणास घेता येईल, तर 6:35 कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकू शकाल. 6:40 विचारपुष्प अंतर्गत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृती दिनानिमित्त चिंतन ऐकता येईल. लेखन प्राध्यापक खासेराव शितोळे यांचं, तर वाचक स्वर आहे बाबासाहेब खराडे यांचा. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जाईल. 6:55 तीन विशेष आणि सुविचार ऐकू शकाल, तर सकाळी 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जाईल. सकाळी 7:40 विष्णू संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल, तर 8:40 पायी वारी पंढरीची संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचं वर्णन आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जाईल. सकाळी 10:00 विविधांतर्गत ज्ञानामृत हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. संकलन अजय खर्डे यांचं, तर सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. सकाळी 10:30 मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीत गंगा हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11:00 गीतगुंजन अंतर्गत अभिनेता अभिनेत्री संगीतकार निर्माता दिग्दर्शक यांच्या माहिती आणि गीतांवर आधारित कार्यक्रम स्मृतिगंध आपणास ऐकता येईल. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जाईल. तसेच दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजी समाचार आणि आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रादेशिक राष्ट्रीय आणि ठळक मराठी बातम्या नियोजित वेळेवर सहक्षेपित केल्या जातील. त्या व्यतिरिक्त विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तर श्रोतेहो, हे होते 18 जुलै 2026 रोजी प्रसारित होणारे आमचे ठळक कार्यक्रम. FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 6:40 झाली आहेत. आता प्रसारित

0: करीत आहोत विचार पुष्प।
1: गरजेच्या वेळी सहकार्य करणाऱ्याचे आपण आभार मानतो, स्वतःच्या दोन्ही हातांचे आभार मानल्याचं आठवतो का? आठवणारच नाही। शरीराचा सर्वात जास्त उपयोगात येणारा अवयव म्हणजे हात। भविष्य उज्ज्वल करण्यासाठी हातांचं योगदान प्रचंड आहे। एखाद्याला खड्ड्यात पाडणाऱ्या हातांपेक्षा खड्ड्यातून वर येण्यासाठी सहकार्य करणारे हात महत्वाचे आहेत। मायेनं पाठीवर ठेवलेला हात नातं दृढ करतो। चांगलं होण्यासाठीचा हातभार बरंच सांगणारा असतो। मारणाऱ्या हातांपेक्षा प्रेमानं गुंजारणारा हात कायमच लक्षात राहतो। आपला हात कुणाच्या हातात आहे हे महत्वाचं आहे। ध्येय निश्चित असणारा आत्मविश्वासाने चालतो। अशांच्या हातात असणारा आपला हात सत्कृत्य करतो। आपण उत्कर्षाकडे वाटचाल करतो, अर्थातच आपल्यात चांगुलपण येतं। हे चांगुलपणच आपल्या जगण्याला चांगली दिशा देतं। हातांनी केलेलं सत्कृत्य दीर्घकाळ लक्षात राहतं। विश्वकल्याणाची प्रार्थना करण्यासाठी जोडलेले हात जगणं समृद्ध करणारे आहेत। शाबासकीसाठीचा पाठीवरचा हात ऊर्जा देतो। परीक्षेच्या वेळी उत्तरपत्रिकेत उत्तरं लिहिणारा हात बुद्धीसोबतच जोडलेला असतो। संकटाशी दोन हात करणारी माणसं बरंच काही मिळवतात। देणाऱ्याचे हात घेणारी माणसं गरजवंताचं भविष्य उज्ज्वल करतात। हातांचा उपयोग करून पैसे कमावतो, त्याच हातांनी कमाईतला काही हिस्सा समाजाला द्यायलाही पाहिजेच। आपल्या पाठीशी असणाऱ्या आईवडिलांचा हात हातात घेतलाच पाहिजे। त्यांच्या हातांची ऊब मायेचा स्पर्श म्हणजेच आनंद आपलेपणा। ज्यांना दोन्ही हात नाहीत त्यांचा विचार कधी केलाय? संपूर्ण एक दिवस हात नाहीत असं समजून काम करा। अमूल्य हातांचं आपल्या जीवनातलं महत्व ममत्व लक्षात येईल। थरथरणाऱ्या हातांनी आजोबांनी आपल्या चेहऱ्यावरून हात फिरवला की छान वाटतं। राबणारे हात कधीच उपाशी राहत नाहीत। कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती। हात हा असा अवयव आहे ज्यात लक्ष्मी आणि सरस्वती आहेत। काही जण सकाळी उठता क्षणी दोन्ही हात पाहतात, ते त्या दोन्ही हातांनाच परमेश्वर मानतात। ह्या हातांनी चांगली कृती करून कमावणार, गरजवंतांच्या पाठीशी राहणार असं म्हणतात। हातांना काम करण्याची सवय लावणं गरजेचं आहे। काही जण वेळेवर हात दाखवतात, काही जण हातभार लावतात। ज्याच्याशी आपुलकीचं नातं आहे त्याचा हात आपण हातात घेतो। हा हात आधार देणारा प्रेरणादायी असतो। चित्रकारांनी काढलेलं पेंटिंग आपलं वेगळं विश्व निर्माण करतं। शिल्प शिल्पकारांच्या हातांची जादू लक्षात आणून देतं। ज्या हातात कायमचं पुस्तक आहे तो ज्ञान समृद्ध होणारच। आपल्या हातांनी कोणती कृती होते याला अनन्य साधारण महत्व आहे। करण्यासारखं आपल्या हातात खूप काही आहे। हातांनी वार करता येतो, पण वार करणाऱ्या हाताला थांबवता आलं पाहिजे। समोरचा चुकीचा वागला तर आपल्या हाताने त्याचा कान पकडून चूक सांगितली पाहिजे। आपला हात चांगलंच करू शकतो। आपली प्रगती हातांकडून होणाऱ्या कृतीवरच अवलंबून आहे। हातपाय हलवल्याशिवाय काहीही मिळणार नाही। यशस्वी झालेल्या व्यक्तीचा हात हातात घेतला पाहिजे, तरच आपल्यात त्या व्यक्तीतली ऊर्जा सकारात्मकता नक्कीच येईल। आपले हात इतरांचा आधार होण्यासाठी आहे हे हातांकडे पाहून म्हटलंच पाहिजे। दोन्ही हात हातांची बोटं ही अमूल्य संपत्ती आहे। सकाळी उठताक्षणी हाताकडे पाहत म्हटलंच पाहिजे, या दोन्ही हातांनी दिवसभर चांगलीच कृती करणार। भालाफेक गोळाफेक थाळीफेक करणाऱ्याला विचारा हातांचं महत्व। हाताची मूठ केली तर एकीचं बळ प्रचंड आहे याचा अनुभव येतो। रडणाऱ्याच्या गालांवर आलेली आसव आपल्या हातांनी पुसावीत, रडणाऱ्याचं दुःख कमी होईल। लाचार होण्याऐवजी हातांना काम दिलं तर आपण स्वावलंबी होऊ।
2: श्रोते, आताच आपण विचार पुष्पांतर्गत हाताचं महत्व या विषयावर चिंतन ऐकलं। लेखन होतं सुनील राऊत यांचं। FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र। सकाळचे 6:45 होत आहेत. आता आरोग्य संपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता

0: आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मुतखडा आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. किडनी स्टोन अर्थात मूत्रखडा ही समस्या मूत्रामध्ये समाविष्ट असणाऱ्या क्षार कणांच्या एकत्रीकरणाने निर्माण होते. मूत्रामध्ये समाविष्ट असलेले क्षार कण लघवी वाटे शरीराबाहेर टाकले जात असतात, परंतु काही वेळा हे क्षार कण बाहेर टाकले न जाता किडनीच्या भागामध्ये साठले जातात. प्राथमिक अवस्थेत हे क्षार कण शांत असतात, त्यामुळे रोग्याला काहीही वेदना जाणवत नाहीत. परंतु कधी कधी हे कण मूत्रप्रवाहासोबतच मूत्रनलिकेत अडकून पडतात, त्यामुळे रुग्णास असह्य वेदना होतात. मूत्रखडा निर्माण होण्यामागे काही महत्त्वपूर्ण कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे अंतर्गत चयापचय क्रियेमध्ये बिघाड निर्माण होणे. हा बिघाड निर्माण झाल्यामुळे मूत्रामध्ये क्षाराचे प्रमाण वाढते आणि मूत्रखडा तयार होतो. दुसरे कारण म्हणजे अत्यधिक मांस, प्रोटीनयुक्त पदार्थ, आम्ल पदार्थ, मैदा, पिठी साखर, चहा, कॉफी, तिखट आणि मसालेदार पदार्थांच्या अधिक सेवनाने चयापचय क्रियेवर दाब पडतो. त्यामुळे यकृत काही रासायनिक पदार्थांचे सेवन करण्यास असमर्थ ठरते आणि हे क्षारयुक्त पदार्थ मूत्रावाटे बाहेर पडण्याऐवजी किडनीमध्ये पोहोचतात. किडनीमध्ये हे क्षारकण एकत्रित येऊन मूत्रखड्याचे रूप धारण करतात. अधिक प्रमाणात मिठाचे सेवन करणे, पाणी पिण्याचे प्रमाण कमी असणे, व्यायाम आणि शारीरिक श्रमाचा अभाव, दीर्घकालीन क्रियाहीनता ही सुद्धा मूत्रखडा निर्माण होण्यामागील सहायक कारणे आहेत. मूत्रखडा हा विकार दूर करण्यासाठी किंवा हा आजार होऊ नये यासाठी योगातील काही आसने आणि क्रिया महत्त्वाची ठरतात. आपल्या क्षमतेनुसार सूर्यनमस्काराचा नियमित अभ्यासाने मूत्रखड्याचा विकार टाळता येतो. तसेच त्रिकोणासन, वज्रासन, मार्जरी आसन, व्याघ्रासन, सुप्त वज्रासन, उष्ट्रासन, शशांकासन, भुजंगासन, ताडासन, तिर्यक ताडासन, नौकासन, अर्धमत्स्येंद्रासन, पश्चिमोत्तानासन, कुर्मासन या आसनांच्या अभ्यासासोबतच भस्त्रिका आणि नाडीशोधन प्राणायामाचा अभ्यास मूत्रखड्याचा त्रास दूर करण्यासाठी लाभदायक ठरतो. मूत्रखड्याचा विकार दूर करण्यासाठी पाचन संस्थेचे कार्यही व्यवस्थित होणे गरजेचे असते. त्यासाठी योग्य मार्गदर्शनाखाली शंख प्रक्षालनाचा अभ्यास करावा. पाचनाचे कार्य व्यवस्थित पार पडण्यासाठी भावनात्मक आणि मानसिक ताणतणाव दूर करणेही गरजेचे असते. त्यासाठी योग निद्रा आणि उदर श्वसनाचा अभ्यास करणे लाभदायक ठरते. मूत्रखडा या विकारापासून मुक्त होण्यासाठी उपयुक्त असलेला योगाभ्यास रुग्णाने आपापल्या आजाराची तीव्रता लक्षात घेऊन योग चिकित्सकाच्या मार्गदर्शनाखाली करावा. त्यासोबतच पायी चालणे, नियमित व्यायाम, थोडेफार शारीरिक श्रम, संतुलित आणि शुद्ध शाकाहारी आहार यांचे सेवन केल्यामुळेही या विकारापासून मुक्त होण्यास मदत मिळते. आठवड्यातून निदान एक दिवस उपवास करावा, त्यामुळे मूत्र उत्सर्जन प्रणाली क्रियाशील होऊन मूत्राशय साफ होते आणि मूत्रखडा हा आजार होण्याची शक्यता टाळता येते.
0: आताच आपण मूतखडा आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात इको टुरिझम याविषयी माहिती ऐकूया. श्रोतेहो, प्रत्येक माणसाचा निसर्गाकडे ओढा असतो, पण निसर्गाकडे बघायचे आपले दृष्टिकोन वेगवेगळेच असतात. कधी आपण आदरयुक्त भीतीने, तर कधी कुतूहलानं, तर कधी पूर्णपणे अलिप्तपणे अविचारानं निसर्गाकडे बघत असतो. जंगलांचा किंवा निसर्गातील चक्रांचा विचार आपण क्वचितच करतो, नाही का? श्रोते हो, 1960 उत्तरार्धात पाश्चिमात्य देशांमधून पर्यावरण चळवळ सुरू झाली आणि थोड्याच काळात तिचं लोण जगभर पसरलं. या चळवळीमुळं पर्यावरण, जैवविविधता, नैसर्गिक स्रोत यांच्या संरक्षणाबद्दल तसंच संधारणाबद्दल जागतिक पातळीवर प्रयत्न चालू झालेत आणि त्याचाच एक परिणाम म्हणजे इको टुरिझम सारखे विचारधारा हा पर्यटन प्रकार या 20-25 वर्षांमध्ये वाढीला लागला आहे. आणि सध्या जगामध्ये पर्यटनामधील सर्वात आघाडीचा हा पर्यटन प्रकार आपल्याला म्हणता येईल. इको टुरिझम म्हणजे पर्यटनाचा नुसता एक प्रकार नाही, तर ही एक विचारधारा आहे. यामागे काही तत्वज्ञान सुद्धा आहे. वेगवेगळ्या अभ्यासकांनी याच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. निसर्ग, पर्यावरण यांचा समतोल ढासळू न देता आणि नैसर्गिक स्वरूपांबरोबर वेगवेगळ्या सांस्कृतिक घटकांचा अनुभव देणारं पर्यटन म्हणजे इको टुरिझम असं म्हणता येईल. अभयारण्य आणि नैसर्गिक वैविध्याचे ठिकाण यांना भेटी देऊन तिथल्या वनस्पती, प्राणी आणि स्थानिक लोकांच्या संस्कृतीची ओळख करून अनुभव घेणे म्हणजे सुद्धा इको टुरिझमच. जाणीवपूर्वक प्रवास की त्यामध्ये पर्यावरणाचं संरक्षण आणि स्थानिक लोकांच्या स्थितीमध्ये सुधारणा होते अशी व्याख्या केली आहे लिनबर्ग यांनी. इको टुरिझम म्हणजे पर्यावरणीय दृष्ट्या सुयोग्य आणि जबाबदार पूर्ण प्रवास. नैसर्गिक आणि सांस्कृतिक विविधता जाणून घेण्यासाठी केलेला प्रवास आणि ज्या प्रवासातून मिळणारं उत्पन्न संस्कृती आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठीच खर्च होतं असं पर्यटन म्हणजे इको टुरिझम असं राईल आणि ग्रास यांचं मत आहे. या पर्यटन प्रकारातला अनुभव हा एक शैक्षणिक अनुभव असतो आणि या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांच्या अपेक्षा ठिकाणं पाहणं नसून ठिकाणांबद्दल, तिथल्या निसर्गाने, संस्कृतीबद्दल माहिती करून खेळणं हाच असतो. इको टुरिझम म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी इको टुरिझम आणि निसर्ग पर्यटन यातला फरक समजावून घेणे आवश्यक आहे. निसर्ग पर्यटनामध्ये गिर्यारोहण, प्रस्तररोहण किंवा व्हाईट वॉटर राफ्टिंग यापासून वन्यजीव बघण्यासाठी असलेल्या सफारी अशा विविध गोष्टी मोडतात. पण इको टुरिझम हा विचार किंवा पर्यटन प्रकार या गोष्टींपेक्षा थोडा वेगळा आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं पर्यावरण, पर्यावरण रक्षण, पर्यावरण शिक्षण आणि त्यासाठीचं पर्यटन यांचा सहभाग होतो, किंवा या चारही गोष्टींचा इको टुरिझम हे एकत्रीकरण आहे असं म्हटलं तर योग्य ठरेल. श्रोते हो, वेळेची मर्यादा बघता इको टुरिझम याविषयी उर्वरित माहिती आपण उद्याच्या भागात ऐकूया. तेव्हा मी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया. नमस्कार. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, सकाळचे 6:55 आणि 30 सेकंद झाली आहेत. आता जाणून घेऊया आजचे ठळक दिनविशेष. श्रोते हो, आजच्याच दिवशी सन 1802 मध्ये मोडी लिपीतून पहिल्यांदाच मुद्रण करण्यात आले होते. सन 1819 मध्ये ॲडम्स ओनीस करारानुसार फ्लोरिडा हे राज्य अमेरिकेने स्पेनकडून 5 दशलक्ष डॉलर देऊन विकत घेतले होते. सन 1841 मध्ये सुप्रसिद्ध पंच या विनोदी साप्ताहिकाचा पहिला अंक आजच्याच दिवशी प्रकाशित केला होता. सन 1917 मध्ये किंग जॉर्ज यांनी फतवा काढून जाहीर केले की त्यांच्या वंशातील पुरुष मंडळी विंडसर हे आडनाव लावतील. सन 1947 मध्ये मुंबई ते रेवस जलवाहतूक करणाऱ्या रामदास या फेरी बोटीला जलसमाधी मिळून सुमारे 700 लोक आजच्याच दिवशी मृत्युमुखी झाले होते. सन 1955 रोजी वॉल्ट डिस्ने यांनी कॅलिफोर्निया येथे डिस्नीलँड सुरू केले होते. सन 2000 मध्ये अभिनेत्री नृत्यांगना वैजयंती माला बाली यांना भरतनाट्यम शिखरमणी पुरस्कार आजच्याच दिवशी जाहीर झाला होता. सन 1917 मध्ये भारतीय अभिनेते गायक आणि पटकथा लेखक बिजोन भट्टाचार्य यांचा जन्म झाला. सन 1919 रोजी संगीतकार स्नेहल भाटकर यांचा जन्म झाला. सन 1923 रोजी कूपर कार कंपनीचे सहसंस्थापक जॉन कूपर यांचा जन्म झाला. सन 1930 रोजी दलित साहित्यिक बाबूराव बागुल यांचा जन्म झाला. सन 1954 मध्ये जर्मनीच्या चॅन्सलर मॅजेला मेक्कॅल यांचा जन्म झाला. तर सन 1920 मध्ये लेसरचे शोधक गॉर्डन एल्ड यांचा जन्म झाला. सन 1790 मध्ये स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्ववेत्ता ॲडम स्मिथ यांचं निधन झालं. सन 1992 रोजी अभिनेत्री शांता हुबळीकर यांचं निधन झालं. सन 1992 रोजी बंगाली हिंदी चित्रपटातील अभिनेत्री आणि गायिका कानन देवी यांचं निधन झालं. सन 2005 मध्ये युनायटेड किंगडमचे पंतप्रधान सर एडवर्ड हीथ यांचं निधन झालं. सुविचार, खरा आनंद तोच असतो जो इतरांच्या सुख आणि आनंदातून आपल्याला मिळत असतो. तर श्रोते हो, हे होते आजचे ठळक दिनविशेष.

श्रोतेहो, आताच आपण आरोग्य धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलेत. FM बँड 101.5 MHz.

FM बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात.

श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. सकाळचे 7 वाजता आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात. हे तर फक्त तुमच्या आणि आमच्या क्षणातील कहाणी. तुमच्या आमच्यातले हे क्षण, हेच तर आयुष्यातले सुखद साठवण.

0: चला तर मग श्रोते हो वेचूयात ते अनमोल असे क्षण अमरावती आकाशवाणीच्या 101.5 मेगाहर्ट्ज वर।
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी।
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।

0: तेच सांगण्याकरता आम्ही आपल्याकरता घेऊन आलो आहोत न्यूज ऑन AIR ऍप, खास आपल्याकरता. जगात कधीही कुठेही आणि कोणत्याही वेळेस आपण आपल्या आवडीचे कार्यक्रम नक्की ऐकू शकता. चला तर मग डाउनलोड करा न्यूज ऑन AIR हा ऍप.
1: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
2: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
1: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
2: आजच संपर्क करा.
3: निसर्ग मानवास देईल भरभरून, तरी मानवाची क्षमेना तहा. निसर्ग मानवाचा दोस्त खरा, त्याच्या संवर्धनाचा विचार करा. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.
4: हळूहळू गावाच्या गाव मोठमोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत. गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे. ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंड गारगार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया. आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.
5: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर, नाही दार, नाही जासरे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली. झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका. हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं. अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया. चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया. हीच आपली भारतीय संस्कृती.

0: आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ
1: ही कुठली स्टाईल? बीडी सिगरेट पिणं, गुटखा खाणं म्हणजे काही स्टाईल मध्ये जगणं नाही. व्यसन सोडा आणि आयुष्याशी नव्याने नातं जोडा.
2: गाव आणि शेती मातीशी नाता सांगणारा कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेतशिवार ऐकायला विसरू नका. दर गुरुवारी आकाशवाणी अमरावती 101.5 मेगाहर्ट्झवर.

पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहित

FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र. श्रोते हो, सकाळचे 7:07 झाली आहेत. आता ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. तोवर प्रतीक्षा करावी.

0: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
1: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता ज्या करोडो पिशव्या साचतात ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
0: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
1: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
0: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
1: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
4: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताट वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
1: अहो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हात न्याय नको.
2: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
5: अहो काका, रस्त्यात तुमचा शी, अहो सगळे आजारी पडतील.
6: हो चुकलं रे गड्या.
5: अहो स्वच्छतेची शपथ नाही घेतली का? आम्ही तर शाळेत घेतली आहे. चला स्वच्छतेची शपथ घेऊया.
6: घेतो स्वच्छतेची शपथ, मी पण घेतो. हा रस्त्यावर मी कधीच थुंकणार नाही.
7: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
8: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
0: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
1: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी. शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
2: दोन डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू. स्वच्छ घर, स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
0: मग
2: मग काय,
0: स्वतः पासून सुरुवात कर.
9: सात वाजून 10 मिनिटं होत आहेत, ऐकूया प्रादेशिक.

आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांनी योगदान देणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. एमपीएससी कडून संगणक आधारित परीक्षेला स्थगिती. रत्नागिरी जिल्ह्यात ग्रीन स्टील प्रकल्प उभारणार असल्याची उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती. आणि पावसानं ओढ दिल्यानं राज्यात खरीप पेरण्यांचा वेग मंदावला. आता सविस्तर बातम्या. सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांनी योगदान देणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. अंमली पदार्थ मुक्त महाराष्ट्र व्यूहरचना आणि कृती योजनेबाबतच्या काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. अंमली पदार्थांच्या अर्थव्यवस्थेला मुळापासून उखडून टाकण्याची आवश्यकता असल्याचं ते म्हणाले.

महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांनी योगदान देणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. अंमली पदार्थ मुक्त महाराष्ट्र व्यूहरचना आणि कृती योजनेबाबतच्या काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. अंमली पदार्थांच्या अर्थव्यवस्थेला मुळापासून उखडून टाकण्याची आवश्यकता असल्याचं ते म्हणाले. व्यसनमुक्त होण्याची इच्छा असलेल्या नागरिकांसाठी व्यसनमुक्ती केंद्रांची साखळी उभारण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तसंच शालेय जीवनापासूनच अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती आणण्यासाठी इयत्ता 7वी ते 10वीच्या अभ्यासक्रमांमध्ये अंमली पदार्थ दुष्परिणाम विषयक घटकांचा समावेश करण्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सूचित केलं. महाराष्ट्राला सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारं राज्य बनवण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत केलं. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गव्हर्नन्स प्रोसेस री इंजिनिअरिंग अर्थात GPR संदर्भात तिसऱ्या टप्प्याची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. या उपक्रमाअंतर्गत शासकीय सेवा अधिक सुलभ पारदर्शक आणि तंत्रज्ञान आधारित करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यात येत असून सर्व विभागांनी 15 ऑगस्ट पर्यंत भरीव प्रगती करावी तसंच प्रत्येक सेवेचं नव्यानं पुनरावलोकन करून कागदपत्रांची संख्या कमी करावी असं मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डेटा अॅनालिटिक्स ऍज अ सर्व्हिस आणि गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड आणि एटापल्ली तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या 22 मिनी सेतू केंद्रांचं लोकार्पण करण्यात आलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSC संगणक आधारित परीक्षा घेण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. याबाबत विद्यार्थी संघटनांकडून होत असलेल्या मागणीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार तसंच राज्याचे मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत मुंबईत एक बैठक घेतली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की परीक्षा पद्धती पारदर्शीच असली पाहिजे तसंच परीक्षा वेळेत होऊन निकालही वेळेत लागले पाहिजेत. मात्र त्यासाठी सुधारणा करताना प्रत्येक यंत्रणेला सज्जतेसाठी पुरेसा अवधी मिळणं आवश्यक आहे. त्यामुळे संगणक आधारित परीक्षा पद्धती लगेच लागू न करता ऑगस्ट 2027 पासून अंमलात आणावी जेणेकरून विद्यार्थ्यांनाही वेळ मिळेल आणि सर्वच यंत्रणांना सज्जता वाढवता येईल. त्या अनुषंगानं आता पुढील निर्णय MPSC घ्यावा असंही मुख्यमंत्र्यांनी सूचित केलं. या बैठकीनंतर आयोगानं संगणक आधारित परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला. वैद्यकीय प्रवेशासाठीच्या नीट पुनर्परीक्षेचा निकाल राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणजेच NTA जाहीर केला आहे. 11 लाख विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना आपले गुण पाहता येणार आहेत. एकंदर 20 लाख विद्यार्थी या पुनर्परीक्षेला बसले होते. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात CBSEच्या अभ्यासक्रमाअंतर्गत इयत्ता 9वी पासून तिसरी भाषा लागू करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांवरील ताण वाढू शकतो असं निरीक्षण नोंदवत तिसरी भाषा इयत्ता 5वी अथवा 6वी पासून सुरू करावी असं न्यायालयानं सुचवलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 7,500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह ग्रीन स्टील प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी काल रत्नागिरीत पत्रकार परिषदेत दिली. यातला एक प्रकल्प राजापूरमध्ये तर दुसरा प्रकल्प रत्नागिरीत उभारण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. रत्नागिरीतल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी येत्या वर्षभरात सी प्लेन सेवा सुरू केली जाणार असून CNG प्रकल्पही लवकरच सुरू होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर आणि पालखी मार्गावर यंदा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे. प्रथमच 5G वॉकी टॉकी QR कोड कृत्रिम बुद्धिमत्ता ड्रोन कॅमेरे आणि 350 CCTV कॅमेऱ्यांच्या माध्यमातून भाविकांच्या सुरक्षेसह गर्दीचं प्रभावी व्यवस्थापन करण्यात येणार असल्याची माहिती सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी काल आढावा बैठकीत दिली. दरम्यान जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं मेंढ्यांचं गोल रिंगण काल काटेवाडीत उत्साहात पार पडलं. त्याआधी ग्रामस्थांच्या वतीनं पालखीचं पायघड्या घालून स्वागत करण्यात आलं. पालखीचा मुक्काम आज सणसर इथं आहे. तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पहिलं उभं गोल रिंगण चांदोबाचा लिंब इथं लाखो वारकऱ्यांच्या भक्तिभावात पार पडलं. आज पालखीचा मुक्काम तरडगावला आहे.

0: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील विविध पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करणार आहेत. या स्थानकांमध्ये राज्यातल्या बारामती आणि नांदुरा या स्थानकांचा समावेश आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. रायगड जिल्ह्यात जूनमध्ये पावसानं ओढ दिली असली तरी जुलैमध्ये अपेक्षित पावसापेक्षा अधिक पाऊस झाल्यानं खरीपाच्या पेरण्या जवळपास पूर्ण झाल्या आहेत. धरणातील पाणीसाठा वाढल्यानं पाणी टंचाईचं संकटही दूर झालं आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: सुरुवातीच्या काळात रायगड जिल्ह्यात पावसानं ओढ दिल्यानं लांबलेल्या खरीपाच्या 80-85% पेरण्या जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे आता पूर्ण झाले आहेत. जिल्ह्यात 64,000 क्षेत्रावर यंदा भाताची लागवड करण्याचे कृषी विभागाचं उद्दिष्ट आहे. रायगड जिल्ह्याला जुलैमध्ये पावसानं झोडपून काढलं. अपेक्षित पावसाच्या तब्बल 34% अतिरिक्त पाऊस झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी आनंदी असला तरी पावसामुळे नद्यांना आलेले महापूर, दरडी कोसळण्याच्या 55 घटना यामुळे 11 जणांचे बळी गेले. पावसामुळे 20 धरणं 100% भरली आहेत. एकूण धरणात सध्या 88.22% पाणीसाठा आहे. पाऊस आणि धरणातील पाणीसाठा वाढल्याने जूनच्या अखेरीस भेडसावणारे पाणी संकट दूर झाले आहे. शोभना देशमुख, आकाशवाणी बातम्यांसाठी अलिबाग, रायगड.
0: राज्यात मान्सूनच्या पावसानं ओढ दिल्यानं खरीप पेरण्यांचा वेग मंदावला आहे. अनेक भागात दुबार पेरणीचं संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कृषी विभागाच्या 13 जुलैच्या अहवालानुसार राज्यातल्या सरासरी 1,57,47,862 हेक्टर खरीप क्षेत्रापैकी 87,82,772 हेक्टर म्हणजेच केवळ 56% क्षेत्रावर पेरणी झाली आहे. आतापर्यंत भात 16%, ज्वारी 13%, बाजरी 22%, तर सोयाबीन आणि कापसाची प्रत्येकी 74% पेरणी झाली आहे. पुढील काही दिवसात समाधानकारक पाऊस झाल्यास पेरण्यांना वेग येण्याची अपेक्षा आहे. वर्धा शहरालगतच्या रोठा परिसरात 12 वर्षांच्या एका बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून तिघांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली. गेल्या काही दिवसांच्या खंडानंतर धाराशिव शहरात काल पावसानं हजेरी लावली. हा पाऊस खरीप पेरणीसाठी उपयुक्त ठरेल अशी आशा शेतकरी करत आहेत. धुळे जिल्ह्यात धुळे शहर आणि तालुका भागात काल मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. दरम्यान जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनांच्या प्रलंबित कामांचा तातडीनं निपटारा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी काल दिल्या. पुरुष क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 3 सामन्यांच्या मालिकेचा 2रा सामना भारतानं गमावला. कार्डिफ इथं झालेल्या या सामन्यात यजमान इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला. त्यामुळे या मालिकेत दोन्ही संघ आता 1-1 असे बरोबरीत आहेत. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघ 44 षटकात 233 धावात सर्व बाद झाला. इंग्लंडनं 45व्या षटकात 4 गडी राखून विजयासाठीचं लक्ष सहज गाठलं. आता रविवारी लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर अंतिम सामना होणार आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी आज पाऊस पडण्याची तसंच मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांनी योगदान देणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. एमपीएससीकडून संगणक आधारित परीक्षेला स्थगिती. रत्नागिरी जिल्ह्यात ग्रीन स्टील प्रकल्प उभारणार असल्याची उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती. आणि पावसानं ओढ दिल्यानं राज्यात खरीप पेरण्यांचा वेग मंदावला. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: केंद्र पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
2: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का, अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
1: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
2: आजच संपर्क करा.
0: फूल खिलते है, बहारों का समा होता है, ऐसे मौसम में ही तो प्यार जवा होता है. दिल की बातों को होठों से कहते हैं, पर एक दूसरों की मन की बातें भी तो रेडियो से ही सुनवाई और सुनी जाती.

0: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज
2: गाव आणि शेती मातीशी नातं सांगणारा कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेतशिवार ऐकायला विसरू नका दर गुरुवारी सकाळी 10 वाजता आकाशवाणी अमरावती 101.5 मेगाहर्ट्झ वर
3: गुनगुना रहे हैं भंवर खिल रही है कली कली
4: चला श्रोते हो अनेक गाण्यांसह आपलं मन खुलवूयात स्वर संवाद या कार्यक्रमात सहभागी होऊन 0721-299-1038 या भ्रमणध्वनीवर प्रत्येक मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या दरम्यान आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल येणाऱ्या शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या दरम्यान आपल्या आवडत्या गाण्यांसह संवाद साधायला आणि गुणगुणायला
5: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत आपल्याला हे जग दाखवलं अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला त्यांना सन्मानाचं जीवन देऊया या बाणप्रस्थींना मदत करूया चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया हीच आपली भारतीय संस्कृती आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ
6: श्रोते हो आठवड्यात सोमवार ते शनिवार सकाळी 7:25 ऐका माहितीपर प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास
4: FM बँड 101.5 मेगाहर्ट्झ वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र श्रोते हो सकाळचे 7:25 होत आहेत आता दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत तोवर प्रतीक्षा करावी.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात पुन्हा एकदा मी प्रणय जयश्री कैलास चव्हाण आपलं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, आषाढी वारी म्हणजे केवळ श्रद्धा नव्हे तर सेवा, समन्वय आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा अनोखा संगम. उपचारा इतकीच महत्वाची असते प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा, स्वच्छता, जनजागृती आणि प्रत्येक वारकऱ्यापर्यंत वेळेवर आरोग्य सुविधा पोहोचविण्याची व्यवस्था. आजच्या भागात वारकऱ्यांसाठीच्या आरोग्यविषयक सूचना, आरोग्य कर्मचाऱ्यांचा सेवाभाव, शासनाचा लोककल्याणाचा दृष्टिकोन आणि प्रत्येक वारकरी ही माऊली आहे या भावनेतून उभी राहिलेली आरोग्य सेवा याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. यासाठी आजही आपल्यासोबत आहेत सार्वजनिक आरोग्य विभागाचे आरोग्य सेवा आयुक्त माननीय श्री संजय काटकर सर. सर, दिलखुलास या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार.
0: यंदा प्रथमच म्हणजे खर तर या वर्षीच्या वारीमध्ये आरोग्य विभागामार्फत पहिल्यांदा बऱ्याच गोष्टी घडत आहेत, त्यातलीच ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे असं मला वैयक्तिकरित्या सुद्धा वाटतं. एअर अँब्युलन्स सुविधा आपण यावेळी ठेवण्यात येणार आहे आपल्या वतीने. आपत्कालीन परिस्थितीत ही सुविधा किती महत्वाची ठरेल?
1: वारीला निघालेल्या वारकऱ्यांचा जो कॉन्फिडन्स आहे या व्यवस्थेवरचा, हा अधिक दृढ व्हावा ही मूळ संकल्पना आमचे सन्मान्य आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांची.
0: बर,
1: त्याने म्हटले साहेब या संकल्पनेला पुढ्यासाठी काय करावं लागेल, चर्चा ज्या होता मग त्यांनी हे सांगितलं की आपण यावेळेस एअर अँब्युलन्स ठेवू. म्हणजे आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये वारकऱ्यांना लिफ्ट करण्यासाठी तिचा वापर होईल.
0: बरोबर.
1: आता फक्त वारकरी तर जीवाची तमाना बाळगतात सहभागी झालेला आहे, पण त्याच्यामध्ये त्याचा परिवार आहे. तर मला असं वाटतं की एअर अँब्युलन्स विल एअर लिफ्ट कॉन्फिडन्स ऑफ द पीपल्स अराउंड द वारकरी. म्हणजे वारकऱ्याच्या पाठीशी जी काही मंडळी आहे त्यांचा कॉन्फिडन्स वाढण्यासाठी एअर अँब्युलन्सचा फायदा होईल.
0: अच्छा.
1: आणि माझी बालपणाची एक छोटीशी आठवण सांगतो तुम्हाला की वारकऱ्यावर श्रद्धा किती असते. तर पूर्वी समाज तसा तुलनेनं प्रगतही नव्हता, श्रीमंतही नव्हता आणि वाहतुकीची साधनं नव्हती. त्या काळामध्ये गावामध्ये लोकवर्गणी करून दर एकादशीला लोक वारकऱ्याला पाठवायचे.
0: बरोबर आहे.
1: वारकरी परत आला तर त्याचं दर्शन घ्यायचे, त्यांना वाटायचं की मला विठुरायच भेटला आहे. आणि तो बिचारा यथाशक्ती त्याचं मावंजा पण जीव घालायचा. म्हणजे त्या एका वारकऱ्यामाग फक्त त्याचं कुटुंब नाहीये, त्याचं पूर्ण गाव आहे.
0: पूर्ण गाव आहे.
1: आणि मग या गावाला आश्वस्त करण्याचं काम आम्ही या माध्यमातून करतोय.
0: निश्चितच एअर अँब्युलन्स आपत्कालीन आरोग्य सेवा तर पुरवणार आहेच, पण त्यासोबत वारकऱ्याच्या पाठीमागे त्याची वाट पाहणार आहे. तो ज्यांचा विठ्ठल आहे ते त्याचे कुटुंबीय यांच्यासाठी सुद्धा खूप महत्वाची ठरणार आहे. पंढरपूरच्या दर्शनासाठी विठुरायाच्या मंदिरात, मंदिराच्या आसपासच्या परिसरात, चंद्रभागेच्या वाळवंटात दरवर्षी आपण पाहतो लाखो भाविक त्या आठवडाभरामध्ये असतात. मग ह्या काळामध्ये सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे जे काही उपक्रम आहेत किंवा जी जबाबदारी आहे ती अधिक पटीने वाढते. उष्माघात असेल, निर्जलीकरण असेल, डिहायड्रेशन म्हणतो आपण, किंवा अचानक बिघडणारी प्रकृती, अशा वेळी आपत्कालीन सुविधा देणं फार गरजेचं आहे. याबाबत आरोग्य विभागाची सज्जता कशी आहे?
1: आम्ही एक 10 लाख तरी किमान नागरिक एकाच वेळेला ह्या 50 स्क्वेअर किलोमीटर एरियात असतील असं गृहीत धरलं.
0: बरोबर.
1: आणि मग शहराचे जेवढे काही एंट्री पॉईंट्स आहेत, प्रवेश ठिकाणं म्हणू आपण द्या, अशा 11 ठिकाणी आम्ही तात्पुरत्या आयसीयूच्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत.
0: ठीक आहे.
1: प्रत्येक या केंद्रावर पूर्ण प्रशिक्षित डॉक्टरांचा वर्ग आम्ही राज्यभरातून पूल केलेला आहे. ह्या राहणाऱ्या येणाऱ्या डॉक्टरांसाठी, परिचारकांसाठी आम्ही राहण्याची व्यवस्था पण केलेली आहे. ते एक इंडिपेंडेंट मॅनेजमेंट आहे.
0: बरोबर आहे.
1: त्यावेळेस त्यांना आम्ही पहिल्यांदाच भोजन भत्ता पण देतो, म्हणजे जेणेकरून सेवा देणारा माझा कर्मचारी, माझा अधिकारी, माझा आरोग्य सेवक, आरोग्य रक्षक हा पूर्ण समाधानानं, पूर्ण ताकदीनं त्या ठिकाणी उपस्थित असला पाहिजे आणि त्यासाठी आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा मी पण दिल्या पाहिजे. त्यामुळं या संपूर्ण कालावधीमध्ये विशेषतः आषाढीच्या पाठीमागे 2 दिवस आणि पुढचे 2 दिवस.
0: बरोबर आहे.
1: आम्हाला नागरिकांची जास्त काळजी घेण्यासाठी आम्ही हे केंद्र निश्चितपणे चालू ठेवलेले आहेत. यावर्षी आम्ही काय केलेलं आहे की पहिल्यांदाच जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन यांचं सिव्हिल कार्यालय मी पंढरपूरला शिफ्ट केलं.
0: बरं.
1: म्हणजे सिव्हिल सर्जन इज माय, त्याचं कार्यालयच तो आता

0: ठिकाणाहून चालवते, त्याची पूर्ण कामं तो इथून पार पाडते. म्हणजे एक वरिष्ठ दर्जाचा अधिकारी आल्यामुळं सेवेमध्ये सुसूत्रपणा येतो, कोऑर्डिनेशन सोपं जातं, आणि महसूल प्रशासन असेल, ग्रामीण प्रशासन असेल, आरोग्य प्रशासन असेल, याच्यातला समन्वय अतिशय सुलभरित्या होऊ शकतो.
1: बरं,
0: त्यामुळे माझे सिव्हिल सर्जन 1 तारखेपासून पंढरपूर मुक्कामी आहेत.
1: अच्छा, म्हणजे थोडक्यात सगळ्या वारकऱ्यांसाठी निश्चिंत होण्याचा हा एक मुद्दा आहे. वारकऱ्यांची तर काळजी घेतली जाणारच आहे, पण वारकऱ्यांची काळजी घेणाऱ्या डॉक्टरांची सुद्धा काळजी आरोग्य विभागाच्या मार्फत घेण्यात आली आहे. सर, शेवटी तुम्हाला हे विचारण्याचा मोह आवरत नाहीये, ही खरं तर सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे व्यापक संकल्पना आहे, भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची. या साऱ्याचा गाभा एका वाक्यात मांडायचा झाला तर कशा पद्धतीने मांडाल तुम्ही?
0: प्रशासकीय सेवेमध्ये सेवाभाव रुजण्यासाठी विठोबाची भक्ती घेऊन जाणारा वारकरी हा आमचा आदर्श व्हावा, त्याचा सेवाभाव हा आमच्या जीवनाचा भाग व्हावा. कारण भक्ती आणि सेवा ह्या समांतर संकल्पना आहेत, आणि तो रुजावा म्हणून आम्ही म्हणले की आम्ही भक्ती विठोबाची करू,
1: सेवा आरोग्याची करू. एकूणच देशपातळीवर सुद्धा डिजिटलायझेशन किंवा यंत्र हाताळणं याच्यात सर्व स्तरांमधले लोक हळूहळू प्रगती करतायत. यंदाच्या वारीत सुद्धा आरोग्य संपन्न वारी हे मोबाईल ऍप वारकऱ्यांसाठी आलेलं आहे. या ऍपची वैशिष्ट्य काय आहेत आणि वारकऱ्यांना नेमका याचा फायदा कसा होणार आहे?
0: माझा एक प्रशासनातला अनुभव असा आहे की स्मार्टफोन हे कुठलंही ट्रेनिंग न देता आपली माणसं शिकलीत.
1: बरोबर,
0: ते अक्रॉस द कम्युनिटी येते. तुम्ही शहर घ्या, खेडी घ्या, शेतकरी घ्या. मी तुम्हाला एक छोटा किस्सा सांगतो. महाविस्तार जेव्हा गव्हर्नमेंटनं लॉन्च केलं, कृषी विभागाचं महाविस्तार ॲप लॉन्च केलं, आणि या ॲपच्या माध्यमातून सल्ला देणं चालू केलं, महाविस्तार हे इंडिया या मिशन समिटमध्ये दाखल झालं, त्याचं यश हे शेतकऱ्यांच्या एन्क्वायरीत दडलेलं आहे.
1: बरं,
0: आणि भारताच्या पंतप्रधानांनी घोषणा केली की आता महाविस्तार ॲप ज्यातून आम्ही लोकांना शेतीविषयक सल्ला मार्गदर्शन देतो, हवामानविषयक मार्गदर्शन सल्ला देतो, याला आम्ही आता भारत विस्तार करू.
1: बरं,
0: म्हणजे वारीत येणारा अधिकतम वारकरी हा ग्रामीण भागातून येतो आणि हा माणूस आता डिजिटली बऱ्यापैकी साक्षर झाला आहे. अशा वेळेला ह्या वारकऱ्यांना आम्ही ज्या सोयीसुद्धा देतो, त्यामध्ये स्वच्छ पाणी असेल, मुकामाच्या जागा असतील, फिरते दवाखाने असतील, ॲम्ब्युलन्स असतील, ICU असेल, याची त्याला माहिती भेटली पाहिजे. नंबर 1, त्याचं लोकेशन कुठं आहे हे त्याला ट्रॅक झालं पाहिजे, त्याच्या नातेवाईकाला कळलं पाहिजे. नंबर 2, आणि ह्या सोयीसुद्धापासून तू किती अंतरावर आहेस, आणीबाणी तुम्हाला कुणाला बोलायचे, 108 नंबरला कॉल करायचा आहे का दुसऱ्या आणखीन 112ला कॉल करायचा आहे की 100 नंबरला कॉल करायचा आहे, त्याला मदत घ्यायची आहे. कारण वारीमध्ये माणसं ही भिडून चालतात, खेटून चालतात. त्यामुळे आम्ही असं गृहीत धरलंय की 10 पैकी 1 तरी डिजिटली अतिशय साक्षर आहे.
1: हे बरोबर आहे.
0: आम्ही मग याला काय केलं, आमच्या ज्या गावागावामध्ये आशा वर्कर आहेत, शहरी भागात आशा वर्कर आहे, ह्यांच्याकडं आम्ही ही लिंक पाठवली आणि त्यांना सांगितलं की तुमच्या भागातून जेवढे कोणी वारकरी गेले असतील
1: त्यांना याबद्दल सांगायचं,
0: त्याबद्दल माहिती द्या. आजची सकाळची माहिती घेतली मी, आजपर्यंत 40,000 वारकऱ्यांनी कुठलीही आम्ही जाहिरात प्रसिद्ध न करता हे ॲप डाउनलोड करून घेतलेलं आहे.
1: बरं,
0: आणि या ॲपचा निश्चितपणे लाभ होईल अशी मला श्रद्धा आहे.
1: निश्चितच. आपले जे कोणी नातेवाईक मित्रमंडळी वारीला चाललेले आहेत, वारीमध्ये आहेत, प्रवास सुरू झालेला आहे, त्यांना या आरोग्य संपन्न वारी ॲप बद्दल निश्चितच सांगा. वर्षानुवर्ष आशा सेविका जे सेवेचं काम करत आहेत त्यांच्या मार्फत 40,000 डाउनलोड झालेत, हे यश सुद्धा वाखणण्याजोगच म्हणावं लागेल. या साऱ्या चर्चेच्या शेवटी आपण हे निश्चितच म्हणू शकतो, वारकरी कशाचाही विचार न करता फक्त विठ्ठलाच्या भक्तीनी, त्याच्या ओढीनी, त्याच्या प्रेमाने तिथे पायी चाललेले आहेत आणि त्या साऱ्यांची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभागाची, आपल्यासारख्या माननीय व्यक्तींची आणि संपूर्ण अधिकारी वर्ग, डॉक्टर, परिचारिका, आशा सेविका जी नावं आपण घेतली, या सगळ्यांची एक वेगळी आरोग्य वारी सुद्धा सुरू आहे. ह्या दोन्ही वाऱ्या व्यवस्थित सुखरूप पार पडतीलच. पंढरपूरला जाणारे सर्व भाविक, सर्व वारकरी ही जी आषाढी एकादशी तिथे साजरी करणार आहेत एकत्र विठ्ठलाच्या साथीने, ही केवळ एक श्रद्धा नाहीये. प्रत्येक वारकरी सुखरूप, निरोगी आणि सुरक्षितपणे विठ्ठलाच्या चरणी सुद्धा पोचावा आणि तिथून आपल्या घरी सुद्धा सुरक्षित पोचावा, यासाठी कटिबद्ध आहे सार्वजनिक आरोग्य विभाग. सर, आपण एकमेकांशी चर्चा केलीस, आपल्या वारकऱ्यांशी आपल्याला जाता जाता काही बोलायचं असेल, वारकरी बंधू भगिनी काही जे

0: मोठा आहेत, काही समवयी नसतील, काही लहान असतील, त्या साऱ्यांना आपण काय सांगू इच्छिता?
1: मी वारकऱ्यांना एवढंच सांगेल की तुमच्या रूपानं एक विठ्ठल त्या गावकऱ्यांना, त्या नागरिकांना भेटणार आहे. हा विठ्ठल आला तसा सुखरूप, आला त्यापेक्षा जास्त श्रद्धावान, आला त्यापेक्षा जास्त सक्षम जर त्या नागरिकापुढे गेला तर ते नागरिकांसाठी पण प्रेरणादायी असेल. आणि आणखीन एक गोष्ट मी या ठिकाणी मांडू इच्छेल की जेव्हा वारी संपते तर आजूबाजूच्या गावामध्ये सुद्धा या वारीचा प्रभाव टिकतो आणि बऱ्याचदा आरोग्याच्या समस्या तयार होतात. तर त्याही नागरिकांना काळजी घेण्यासाठी आमचा विभाग सक्षमपणे काम करतोय.
0: बर.
1: आणि वारकऱ्यांनी मग सुखरूपपणे त्यांच्या आप्तजनात जाण्यासाठी, ती श्रद्धा तिथपर्यंत पोहोचण्यासाठी, श्रद्धेतून निर्माण झालेली ऊर्जा गावाला देण्यासाठी सुदृढपणे परत जावं, हा प्रवासामध्ये पूर्ण प्रशासन आणि आरोग्य विभाग त्यांच्यासोबत आहे.
0: श्रोते हो, या अत्यंत उपयुक्त आणि प्रेरणादायी माहितीसाठी आपण सरांचे आभार मानले पाहिजेत.
1: धन्यवाद.
0: भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची ही संकल्पना केवळ एक घोषवाक्य नाहीये, तर प्रत्येक वारकऱ्याच्या आरोग्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या संवेदनशील आणि लोकाभिमुख प्रशासनाचं एक प्रतीक आहे. वारकऱ्याची वाट पाहणारे त्याचे कुटुंबीय येणाऱ्या वारकऱ्यामध्ये सुद्धा माऊली पाहत असतात. श्रद्धेच्या या प्रवासात सेवा, समर्पण आणि सज्जता यांची सुंदर सांगड सार्वजनिक आरोग्य विभागाने घातली आहे. श्रोते हो, आषाढी वारीत सहभागी होताना स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. शासनाने उपलब्ध करून दिलेल्या आरोग्य सुविधांचा लाभ घ्या. आपल्या सहवारकऱ्यांचीही काळजी घ्या. अर्थातच आपल्याला ठाऊक आहे, सहवारकरी म्हणजेच माऊली. श्रोते हो, तेव्हा आजचा दिलखुलास हा कार्यक्रम इथेच संपत आहे. पुन्हा भेटूया एक नवीन विषय आणि नवीन मान्यवरांसह सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी प्रणय जयश्री कैलास चव्हाण आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: श्रोतेहो आताचा पण दिल खुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकलात. FM 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: श्रोतेहो, आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमासाठी रेकॉर्डिंग केलं जातं दर मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत. त्यासाठी आमचा नवीन फोन नंबर आहे 0721 299 1038. क्रमांक पुन्हा एकदा 0721 299 1038. श्रोतेहो, मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत आपण फोन करून आपली आवड कळवा. आणि शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या वेळेत स्वरसंवाद या कार्यक्रमात आपल्या प्रियजनांसमवेत ऐका आपलं फरमायशी गीत. तेव्हा श्रोतेहो, या नवीन फोन नंबरवर स्वरसंवाद कार्यक्रमासाठी आठवणीनं फोन करा.
0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 7:40 झाली आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.
2: जय अब गरीबों की जय बन गई.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: श्रुतिः आपणे

कथाहत आकाशवाणीचे अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम नाट्य संगीत।

0: श्रोतेहो, आताच आपण प्रभुदेव सरदार यांच्या सुरात श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांची शब्दरचना ऐकली.
1: प्रेक्षकांनो, खबरदार, जर ब्रेकिंग न्यूज बनायचं नसेल तर पैसे पाठवताना भाव आणि रक्कम नेहमी दोनदा तपासून पहा.
2: आरबीआय सांगते, कोणालाही पेमेंट देताना नीट लक्ष द्या.

श्रोतेहो, आतात आपण जितेंद्र अभिषेकी यांच्या सुरात आणि संगीत निर्देशनात विश्राम बेडेकरांची शब्दरचना ऐकली. या गीतासोबतच नाट्य संगीताचा प्रवास आता आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात नवीन गीतासह याच वेळेला. तोपर्यंत नमस्कार. FM बँड 101.5 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र. श्रोतेहो, पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात. श्रोतेहो, पक्षी गातात गाणी, मेघ बरसतात पाणी, मधुर असावी ही वाणी, ऐकत रहा अमरावती आकाशवाणी.

FM बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, आता थोड्याच वेळात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून राष्ट्रीय मराठी बातम्या सहक्षेपित करीत आहोत. आता सुरुवातीला ठीक 8 वाजता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात.

0: प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा. महाराष्ट्रासह देशभरातील 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं आज उद्घाटन. गुजरात एटीएस कडून जैश ए मोहम्मदशी संबंधित 5 जणांना अटक. नीट पुनर्परीक्षेचा निकाल जाहीर. 11 लाख विद्यार्थी उत्तीर्ण. अतिडाव्या विचारसरणीच्या दहशतवाद्यांचा प्रवेश रोखण्यासाठी अमेरिकेकडून व्हिसा निर्बंध. आणि भारत इंग्लंड दरम्यानच्या 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारत पराभूत. अंतिम सामना रविवारी. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान

नरेंद्र मोदी आज हरियाणा, चंडीगढ़ आणि पंजाबच्या दौऱ्यावर जात आहेत. या भेटीत हरियाणामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते भारताच्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. जिंद आणि सोनपत दरम्यान ही रेल्वे धावणार असून या गाडीला 10 डबे आहेत. याआधी जर्मनी आणि जपानमध्ये 2 ते 3 डब्यांच्या हायड्रोजन रेल्वे धावत आहेत, त्यामुळे भारतातील ही रेल्वे जगातली सर्वात लांब हायड्रोजन रेल्वे ठरणार आहे. हायड्रोजनचं रूपांतर विजेमध्ये करून ही गाडी धावणार असून इंजिनातून पाण्याची वाफ बाहेर पडते, त्यामुळे शून्य कार्बन उत्सर्जन होत असल्यानं प्रदूषण कमी होणार आहे. ही स्वदेशी बनावटीची रेल्वे असून रेल्वे अभियांत्रिकीतील प्रगत पाऊल आहे. याच कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते 14,700 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पणही होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान चंडीगढ पंजाब इथंही विविध विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार आहेत. हरियाणा, चंडीगढ आणि पंजाब या तीनही राज्यांना भेट देत विविध क्षेत्रातील कार्यक्रमांना उपस्थित राहण्यास उत्सुक असल्याचं पंतप्रधानांनी त्यांच्या समाज माध्यमांवरील संदेशात नमूद केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करणार आहेत. या स्थानकांमध्ये महाराष्ट्रातील नांदुरा आणि बारामती रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. या पुनर्विकसित स्थानकांमुळे राज्यातील रेल्वे पायाभूत सुविधा आणि प्रवाशांसाठीच्या सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. या अद्ययावत स्थानकांमध्ये आधुनिक प्लॅटफॉर्म, सुधारित स्थानक इमारती, प्रतीक्षा कक्ष आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी उत्तम सुविधांची निर्मिती करण्यात आली आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज होणार आहे. रालोआचं धोरण, आघाडीतील पक्षांचा समन्वय आणि अधिवेशनादरम्यान विरोधकांच्या प्रश्नांना तोंड देण्यासाठीची रणनीती यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज 3 दिवसांच्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जात आहेत. या भेटीदरम्यान सीमा सुरक्षा, प्रशासन, कायदा आणि सुव्यवस्था आणि विकास यांच्याशी निगडीत कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. शहा उद्या सिलीगुरीच्या जुमाघाट सीमा चौकीला भेट देणार असून 18 बटालियनच्या सीमा सुरक्षा दलांच्या जवानांशी संवाद साधतील. तसंच बीएसएफशी संबंधित विविध विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल. सीमा सुरक्षेशी निगडीत विविध मुद्द्यांवर आयोजित बैठकीचं अध्यक्षस्थानही ते भूषवणार आहेत. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकानं जैश ए मोहम्मद या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेच्या एका गटाशी संबंधित 5 जणांना गुजरातच्या पाटण जिल्ह्यातून अटक केली. या महिन्याच्या सुरुवातीला अटक करण्यात आलेल्या 8 संशयित आरोपींच्या चौकशीतून या 5 जणांची नावं समोर आली होती. या 5 जणांना मेहसाणा जिल्ह्यातल्या कडी इथल्या न्यायालयात हजर करण्यात आलं असून त्यांना 24 जुलैपर्यंत एटीएसच्या कोठडीत रवाना करण्यात आलं. वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट पुनर्परीक्षेचा निकाल राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणजेच एनटीएनं जाहीर केला आहे. 11 लाख मुलं या परीक्षेत उत्तीर्ण झाली आहेत. संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आपले गुण पाहता येणार आहेत. 19 लाख विद्यार्थी या पुनर्परीक्षेला बसले होते. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचा युवा व्यवहार विभाग आज उत्तर प्रदेशमध्ये माय भारत राष्ट्रीय युवा स्वयंसेवक संमेलनाचं आयोजन करणार आहे. त्यानंतर उद्या आणि परवा 2 दिवसांचं चिंतन शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. या दोन्ही कार्यक्रमांच्या उद्घाटनाला केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय, क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे उपस्थित राहणार आहेत. तरुणांचा सहभाग वाढवणं, संस्थात्मक समन्वय सुधारणं आणि तरुणांच्या नेतृत्वाअंतर्गत राष्ट्रनिर्मितीसाठी भविष्यवेधी परिसंस्था निर्माण करणं हा या दोन्ही कार्यक्रमांचा उद्देश असल्याचं मंत्रालयानं नमूद केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेत अतिडाव्या विचारसरणीच्या दहशतवाद्यांचा प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी व्हिसावर नवीन निर्बंध लागू केले आहेत. जे परदेशी नागरिक अतिडाव्या दहशतवाद्यांना अर्थपुरवठा करतात, त्यांना चिथावणी देतात किंवा त्यांना प्रोत्साहन मदत करतात, ते अमेरिकेच्या संस्कृतीचे आणि सभ्यतेचे शत्रू आहेत. अमेरिकेत त्यांचं स्वागत नाही, असं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी म्हटलं आहे. सामान्य नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणं, आर्थिक राजकीय स्थैर्याला बाधा आणणं तसंच हिंसक कारवायांचं नियोजन करण्यासाठी विविध मार्गांचा वापर करणाऱ्या अतिडाव्या विचारसरणीशी संबंधित व्यक्ती किंवा गटांचे व्हिसा मार्ग बंद करणे हा या नव्या धोरणाचा उद्देश आहे. अमेरिकेनं काल इराणवरील हल्ल्यांची तीव्रता वाढवली आहे. अमेरिकेनं इराणच्या उत्तर भागाला लक्ष्य करत नौदल नाकेबंदी तोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या जहाजावर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल इराणनं या प्रदेशातील अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन दागत

केले. या हल्ल्यांमधून युद्धविराम संपुष्टात आल्याचं स्पष्ट झालं आहे. अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये 35 हून अधिक लोक ठार झाले तर 300 हून अधिक लोक जखमी झाले असल्याचं इराणच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. केरळमध्ये आजपासून रामायण मास सुरू होत आहे. केरळमधील मल्याळम कालगणनेतील कर्कडम हा महिना रामायण मास म्हणून साजरा केला जातो. या काळात भाविक आध्यात्मिक शक्ती आणि मानसिक शांततेसाठी रामायण या महाकाव्याचं वाचन आणि श्रवण करतात. या महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच अनेक घरांमधून आणि मंदिरांमधून रामायणाचं पठण केलं जातं तर मंदिरांमधून रामायणावर आधारित कार्यक्रमांचं आयोजनही केलं जातं. ओदिशामधील पुरी इथल्या सध्या जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथ रथयात्रा अत्यंत धार्मिक वातावरणात सुरू झाली आहे. पाहंडी विजय आणि छेरा पहरा या पवित्र विधीनंतर काल दुपारी भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या भव्य रथयात्रेला सुरुवात झाली. शंखध्वनी, वैदिक मंत्रोच्चार आणि जगन्नाथाच्या जयघोषात लाखो भाविकांसह बडा दांडा म्हणजेच मुख्य मार्गावरून ही रथयात्रा या गुंडीच्या मंदिराकडे मार्गस्थ झाली. रथयात्रेदरम्यान मुसळधार पावसानं हजेरी लावली तरीही भाविकांचा उत्साह तसुभरही कमी झाला नाही. मात्र गुंडीच्या मंदिरालगत झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेमध्ये एका भाविकाचा मृत्यू झाला तर अनेक भाविक जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. ओदिशा सरकारनं या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असून उर्वरित उत्सवाच्या कालावधीत सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. न्यूयॉर्कमध्ये फुटबॉलच्या फिफा विश्वकरंडक स्पर्धेत होणाऱ्या स्पेन आणि अर्जेंटिना यांच्यात होणाऱ्या अंतिम सामन्याला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित राहणार असल्याचं व्हाईट हाऊसच्या प्रवक्ता कॅरोलिन लेविट यांनी वार्ताहर परिषदेत घोषित केलं आहे. तत्पूर्वी ट्रम्प टॉवर इथं आयोजित फिफाच्या स्वागत समारंभातही ट्रम्प सहभागी होतील. क्रिकेट. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान एक दिवसीय सामन्यांची मालिका इंग्लंडमध्ये सुरू आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात काल यजमान इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला. त्यामुळे 3 सामन्यांच्या या मालिकेत भारत आणि इंग्लंड सध्या 1-1 बरोबरीत आहेत. कालच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारतीय संघ 44 षटकात 233 धावा करत सर्वबाद झाला. यजमान इंग्लंडनं 45व्या षटकात 4 गडी राखून विजयासाठीचं लक्ष सहज गाठलं. जो रूटनं नाबाद 99 धावा केल्या त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं. अंतिम सामना रविवारी लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा. महाराष्ट्रासह देशभरातील 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं आज उद्घाटन. गुजरात एटीएस कडून जैश ए मोहम्मद संबंधित 5 जणांना अटक. नीट पुनर्परीक्षेचा निकाल जाहीर. 11 लाख विद्यार्थी उत्तीर्ण. अतिडाव्या विचारसरणीच्या दहशतवाद्यांचा प्रवेश रोखण्यासाठी अमेरिकेकडून व्हिसा निर्बंध. आणि भारत इंग्लंड दरम्यानच्या 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारत पराभूत. अंतिम सामना रविवारी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्झ वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 8:40 झाली आहेत. आता पायी वारी पंढरीची संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा वर्णन सहक्षेपित करीत आहोत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोतेहो राम कृष्ण हरी। प्रथे परंपरेप्रमाणे 8 जुलै रोजी श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यानं आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं आणि या प्रवासातील 7 मुक्काम आटोपून 15 जुलैला निरास्नानाचा अनुपम्य असा सोहळा आटोपून पालखी सातारा जिल्ह्यात प्रवेश करती झाली आणि त्याच दिवशी पालखीसह वैष्णवांचा हा मेळा संध्याकाळी लोणंद मुक्कामी विसावला।
1: अवघे लोणंद नगरी या पालखीच्या आगमनानं सजली होती, आनंदली होती। सर्वदूर भारावलेलं भक्तिमय असं वातावरण भरून राहिलं होतं।
2: श्रोते हो, आम्ही लोणंद मध्ये आहोत वारीच्या सोबत आणि लोणंदचे व्हिडिओ श्रीमंत अनिल वाघमारे सर आमच्या सोबत आहेत। तर एकूणच इथल्या नियोजनाविषयी आपण थोडासा आढावा आणि वारीविषयी थोडस त्यांच्याकडून आपण जाणून घेणार। वाघमारे सर नमस्कार।
3: नमस्कार।
2: निरास्नानाचा जो काही सोहळा झाला त्या सोहळ्याचं वर्णन थोडं तुमच्याकडनं ऐकायला आवडेल। एकूण स्वागत आणि हे सगळं।
3: नमस्कार, मी अनिल वाघमारे, पंचायत समिती खंडाळा गट विकास अधिकारी। आपल्याला दरवर्षी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची आषाढी वारी पालखी सोहळ्याचा दिनक्रम येतो आणि आपल्याकडे 15-7 काल वाल्हे ते लोणंद असे वारीचं प्रस्थान झालेलं आहे। आपल्याला वाल्ह्यामधून निराकडे येते आणि निरामधून पहिल्यांदा आपल्याला जो सातारा जिल्ह्याचं पारेगाव गाव आहे तिथं दत्तघाट आहे, तिथं दत्तघाटामध्ये माऊलींच्या पादुकांचं स्नान केलं जातं। दत्तघाटावरती साधारण 1 पादुकांचं आगमन झालं आणि नेहमीप्रमाणे दत्तघाटामध्ये जे दत्त मंदिर आहे घाटावरती तिथल्या आपल्या निरा नदीमध्ये पादुकांचं विश्वस्तांच्या हस्ते अत्यंत देखण्या स्वरूपात स्नान झालं आणि मग स्नान होऊन पुन्हा परत आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश केला। नंतर पाडेगाव येथे आपल्या सातारा जिल्ह्याच्या प्रशासना वतीनं सन्माननीय मंत्री महोदय, जिल्हा अधिकारी, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच माननीय अध्यक्ष जिल्हा परिषद सातारा आणि सर्व विषय समितीचे सभापती, जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद संत समिती सदस्य, सर्व शासकीय अधिकारी, सर्व जिल्हा प्रशासनाचे सर्व अधिकारी, पत्रकार बंधू आणि मोठ्या संख्येने वारकरी संप्रदाय यांच्या उपस्थितीमध्ये पालखीने आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश केला। मागच्या वर्षीप्रमाणे सुद्धा आपण या वर्षी पालखी आल्यानंतर आपण दोन्ही बाजूने गुलाब पुष्पवृष्टी केली आणि त्याच पद्धतीनं सातारा जिल्ह्याचा पोलीस बँड आहे तो पोलीस बँडच्या माध्यमातून ज्ञानेश्वर माऊलींना आपण वंदन सुद्धा केलं, त्या पद्धतीनं स्वागत केलं। तिथून पुढे लोणंद येथे प्रस्थान झालं आणि लोणंद येथे कालचा मुक्काम आणि आजचा मुक्काम असा हा माऊलींचा प्रवास झाला। 15 तारखेला 1 आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर सायंकाळी साधारण 4 दरम्यान पालखी तळावरती माऊली विसावली आणि आज आता 1 आता माऊलींचं प्रस्थान करडगाव येथे मुक्कामासाठी प्रस्थान होईल। पाडेगाव येथे मध्ये आपण वारकऱ्यांच्या सोयी सुविधेसाठी या वर्षी जवळजवळ 25x200 फुटाचा स्वागत कक्ष उभारणी करण्यात आलेला होता। या वर्षी पहिल्यांदाच ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून स्नानागृह सुद्धा आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेले होते। स्नानागृह बरोबर वारकऱ्याने ज्यावेळेस स्नान करतात त्यावेळेस कपडे बदलण्यासाठी सुद्धा चेंजिंग रूम सुद्धा 50 युनिट आपण दत्तघाटावरती उपलब्ध करून ठेवलेलं होतं। महत्वाचा दुसरा जो मुद्दा आहे आपल्या या पालखीच्या अनुषंगानं आपल्याला साधारण 1.12 लाख लिटर आपल्याला ह्या 2 दिवसामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी पुरवणं अपेक्षित असतंय। त्या पद्धतीनं आपण पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा शासकीय 23 टँकर आणि इतर खाजगी टँकर असे मिळून 86 टँकर सुद्धा आपल्याला शासनामार्फत उपलब्ध झालेले होते आणि त्याच्या भरण्याच्या अनुषंगानं 16 फिडिंग पॉईंट आपण तयार केलेले होते आणि खास करून आपण पिण्याचं पाणी शुद्ध पोहोचतंय का नाही याच्यासाठी सुद्धा प्रत्येक

0: टँकर जिथं फिलिंग पॉइंट आहे त्या फिलिंग पॉइंटला आरोग्य पथक आणि ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या अनुषंगाने जे शाखा अधीनत आहे प्लस टँकर वरती जलसुरक्षक यांची नेमणूक केलेली होती की जेणेकरून पाण्याचा सुद्धा अपव्यय येईल आणि योग्य चांगलं पाणी वारकऱ्यांना उपलब्ध होईल आणि आपत्ती व्यवस्थापनाचे अनुषंगाने आपण एक क्यू आर कोड सुद्धा आपण तयार केलेला होता जेणेकरून क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर ह्या 13 च्या 13 बाबी ज्या सुविधा आहेत त्या सुविधा सुद्धा म्हणजे टँकर कुठं आहे आरोग्य पथक कुठं आहे रत्नकेक्ष कुठं आहे स्नानगृह कुठं आहे जर्मन अँगर कुठं आहे विसाव्याच्या ठिकाणी कुठं आहेत आपत्कालीन संपर्क जर कुणाला करायचा असेल तर कुणाला करावं असं क्यू आर कोड तयार करून तो क्यू आर कोडच्या माध्यमातून एक मार्गदर्शक प्रणाली सुद्धा जिल्हा परिषदेने तयार केलेले होते.
1: छान,
0: त्याचाही वारकरीनी चांगला लाभ घेतलेला आहे.
1: त्यामुळे एकूणच वारकऱ्यांना ही वारी कशी सुखाची होईल कमी त्रासाची होईल हा सगळा प्रयत्न आहे. आपण ही सगळी माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: हाती वीणा मुखे हरी, खांद्यावर पताका, डोईवर तुळशी असे सारे वारकरी काल लोणंद इथला आपला मुक्काम आटोपून पुढे निघण्याच्या तयारीत होते. पुढचा त्यांचा मुक्कामाचा टप्पा होता तरडगाव, पण त्यांना वेध लागले होते ते संध्याकाळी होणाऱ्या उभ्या रिंगणाचे. लोणंद ते तरडगाव वाटेवर चांदोबाचा लिंब या ठिकाणी पहिलं उभं रिंगण होणार आणि ते पाहायला मिळणार याचा आनंद साऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
3: सांग सांग पांडुरंगा तुझ्या विठ्ठलाला, तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेडा केला, तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेडा केला. आषाढी एकादशीला साधू संत होती गोळा, आषाढी एकादशीला साधू संत होती गोळा, तुझ्या दर्शनाला तुझ्या दर्शनाला. सांग सांग रुख मिनी तुझ्या विठ्ठलाला, सांग सांग रुख मिनी तुझ्या विठ्ठलाला, तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेडा केला, तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेडा केला. दही भात येचा काला हाका मारी तो गद्याला, दही भात येचा काला हाका मारी तो गद्याला, चला चला देवराया चला भोजनाला, चला चला देवराया चला भोजनाला. सांग सांग रुख मिनी तुझ्या विठ्ठलाला, सांग सांग रुख मिनी तुझ्या विठ्ठलाला, तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेडा केला, तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेडा केला.
4: श्रोतेह आपल्या सोबत आहेत राजगुरुनगर खेड इथून आलेले श्रीयुत बोराडे आहेत. संत जगनाडे महाराज यांची पालखी आहे ती रथाच्या पाठीमागे असते, तर त्यांच्या सोबत ही बैलजोडी आहे. नमस्कार बोराडे.
5: नमस्कार.
4: किती वर्ष झाली तुम्ही बैल घेऊन येत आहे?
5: आपल्याला या वर्षी पहिल्यांदाच मान मिळालेला आहे संत जगनाडे महाराजांच्या पालखीसाठी.
4: अच्छा, मग यासाठी तुम्हाला काही वेगळं नियोजन करावं लागलं किंवा तयारी करावी लागली असं काय असतं?
5: नाही, आपण पालखी व्यवस्थापकांशी संपर्क साधला, त्यांच्याशी आपण संपर्क साधून त्यांच्याकडे विनंती केली आम्हाला बैलाचा मान द्या म्हणून. आपल्या विनंतीला मान देऊन त्यांनी आपल्याला ह्या वर्षी संधी दिलेली आहे.
4: जगनाडे महाराजांचं पण वैशिष्ट्य आहे, त्याविषयी थोडं ऐकायला आवडेल.
5: संत जगनाडे महाराज यांनी तुकाराम महाराजांची गाथा लिहिलेली होती आणि त्यांच्या एक टाळकऱ्यांपैकी ते एक जगनाडे महाराज एक होते.
4: तुकाराम महाराजांचा विचार केला तर 300 वर्ष झाली आणि मग ही परंपरा त्या पालखीची किती वर्ष आहे असं आपण म्हटलं तर?
5: वारीची परंपरा चालू आहे त्यापासून जगनाडे महाराजांची परंपरा चालूच आहे पालखीची.
4: आता तुमच्या सोबत किती वारकरी आहेत?
5: आता आमच्या बैलजोडी सोबत 20 लोक आहेत.
4: अच्छा, आणि मग हे तुमचा प्रवास आळंदी ते पंढरपूर असा? आतापर्यंत प्रवासामध्ये तुम्हाला काही अडचणी आल्या किंवा काही?
5: नाही, अडचणी काय नाही, ज्या काही अडचणी आहेत त्या माऊलींच्या चरणी, माऊली सगळं सोडवत.
4: बैलांचं जे नियोजन असतं त्यासाठी किंवा तयारी असते त्यासाठी काही तुम्हाला प्रयत्न करावे लागतात, वेगळी त्यांची काळजी घ्यावी लागते सुरुवातीपासून आणि वारीमध्ये सुद्धा असं काही?
5: आपण 1 महिना अगोदरपासून त्या बैलांचा सराव करत असतो चालण्याचा वगैरे, त्यांना विशेष करून 1 महिन्यापासून आपण त्यांना चालू ठेवत असतो जेणेकरून त्यांचा स्टॅमिना टिकून राहील यासाठी आपण त्यांना 1 महिन्याच्या अगोदरपासून त्यांची तयारी करून घेत असतो.
4: आणि वारीमध्ये विशेषतः काय काळजी घ्यावी लागते वगैरे?
5: वारीमध्ये संध्याकाळी त्यांना गरम पाण्याने शेक द्यावा लागतो आणि त्यांना विशेष खुराक वगैरे द्यावा लागतो आणि वेळोवेळी जर काही लागलं तर डॉक्टरांची पण आपण सल्लामसलत करून त्यांची सुद्धा मदत घेतो.
4: आणि आता तुम्ही बैलजोडी

0: वर्षी तुम्हाला संधी मिळाली हे पहिलं वर्ष, वारीमध्ये तुम्ही येत आहे त्याला किती वर्ष झाली?
1: नाही, आमचे बंधू येत असतात वारीमध्ये पायवारीसाठी, त्यांना जवळपास 10 वर्ष झालेत. निलेज बोराडे त्यांचं नाव आहे, ते जवळपास 10 वर्ष झाले पायवारी करतात. आपण बैलजोडीचा मान पहिल्यांदाच या वर्षी आम्हाला मिळाला आहे.
0: आणि ही कुळ परंपरा चालू ठेवायचा असंही तुमची इच्छा आहे? आता पांडुरंगाकडे जाऊन काय मागणार तुम्हाला? हा तर प्रसाद मिळालेला आहे माऊलींच्या आशीर्वादाने, पुढचं काय डोक्यात आहे नियोजन?
1: नाही, पुढचं काय नाही, आपली एकच इच्छा होती. आपण एवढे मोठे बैल आज आपल्या धावणीला आहेत, तर एकदा तरी माऊलींच्या रथाला आपली संधी मिळावी एवढीच आमची इच्छा होती. ती आज माऊलींनी पूर्ण केलेली आहे, त्यामुळे आपल्याकडे जास्त काही मागणं नाही आता माऊलींकडे. आई यात समाधान आहे.
0: धन्यवाद, आपण आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद.
1: थँक्यू.
0: श्रोतेहो, वारीमध्ये सातारचे श्री ऋषिकेश कुलकर्णी आम्हाला भेटले. प्लास्टिक संकलनाचं काम, थोडक्यात म्हणजे पर्यावरणाचं स्वच्छतेचं काम ते या वारीमध्ये नंतर करत असतात, तर त्या कामासंबंधी त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात. रामकृष्ण हरी.
2: रामकृष्ण हरी.
0: प्लास्टिक संकलनाचं जे तुम्ही काम करताय, पर्यावरण रक्षणाचं काम करताय, तर हे सगळं काम थोडक्यात आम्हाला काय सांगाल?
2: हा, आषाढी वारी जी काही आळंदीपासून चालू होती ती पंढरपूर पर्यंत असते, तर त्याच्यामध्ये लोणंद या गावामध्ये आपण हे दुसरं वर्ष की आपण प्लास्टिक संकलन करतो. म्हणजे कसं की पालखी गेल्यानंतर जे काही प्लास्टिक पडतं ते सगळं प्लास्टिक आपण संकलन करून ते पुढे रिसायकलिंगला पाठवतो.
0: वारी पुढे गेल्यानंतर?
2: हा.
0: अच्छा. हे साधारणपणे किती दिवसाचं काम असतं पुढे असं आपण म्हणूया?
2: आपण जे करतोय ते छोट्या स्वरूपातलं, पण 1 ते 2 दिवस चालतं हे काम.
0: या 2 दिवसामध्ये साधारण किती प्लास्टिक गोळा होतं?
2: आता जी आपली 20 ते 30 जणांची टीम आहे, ते आम्ही सगळे मिळून जे काही प्लास्टिक संकलन होतं ते 60 ते 70 किलो प्लास्टिक संकलन होतं.
0: अच्छा. आणि मग ते पुढे पाठवायची काय व्यवस्था करता तुम्ही?
2: हा, हे सगळं प्लास्टिक घेऊन आपण सातारला येतो आणि सातारमधनं हे प्लास्टिक मग आपण पुण्याला रिसायकलिंगला पाठवतो.
0: याच्यामध्ये काही भाविकांसाठी पुढे मार्गदर्शन व्हावं, प्लास्टिकचा वापर कमी व्हावा, ती जनजागृती व्हावी या दृष्टीने काही प्रयत्न करता, प्रयोग करता?
2: हा, प्रयोग म्हणजे आपण भाविकांना वारकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो की प्लास्टिकचा वापर कमी करा, जे की आपण स्वतःच्या कृतीमधून दाखवतो. नाश्त्याला जे पळसाचे पानाचे द्रोण असतात त्याचा वापर करतो आणि ते सांगतो की अशा प्रकारचे वापरा आणि जेणेकरून प्लास्टिकचा वापरच कमी होईल.
0: याला भाविकांचा प्रतिसाद, वारकऱ्यांचा प्रतिसाद कसा असतो?
2: हा, त्यांना ऑप्शन मिळाल्यानंतर त्यांचा या गोष्टीसाठी 100% प्रतिसाद मिळतो.
0: छान. तुमचं काम तर अत्यंत स्तुत्य असं आहे, त्यानिमित्ताने वारकऱ्यांमार्फत पांडुरंगाची सेवा तुम्ही करता आहात. छान वाटलं ऐकून तुमच्याशी बोलून. रामकृष्ण हरी.
2: रामकृष्ण.
0: आपल्या सोबत एक जेनजीची वारकरी आहे, संयुक्ता भोयटे, 12वी मध्ये शिकणारी ही विद्यार्थी आहे, तर तिच्या सोबत तिचे अनुभव आपण ऐकूया तिच्याकडून या वारी मधले. नमस्कार माऊली.
3: नमस्कार. इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आदरकीची मी विद्यार्थिनी इयत्ता 12वीची. आज आमच्या शाळेमार्फत लोणंद येथे वारकऱ्यांची सेवा व वारकऱ्यांना भेट देण्यासाठी पायी वारी शाळेने आयोजित केली होती. त्यात आम्ही अनुभवलं की म्हणजे वारकऱ्यांचे पंढरपूरपर्यंत जास्तपर्यंत कसे कष्ट असतात, कसं वारकऱ्यांचं विठ्ठलाच्या वरती कसं प्रेम असतं हे अनुभवलं. आणि त्याचबरोबर आपले पोलीस मित्र, डॉक्टर्स यांनी किती वारकऱ्यांची सेवा केली हे पण अनुभवलं. आणि हा अनुभव एकदम असा न विसरण्यासारखा होता.
0: त्यांचं दर्शन झालं का?
3: हो.
0: अरे वा, काय वाटलं तिथं मधात ऐकल्यावर?
3: चांगलं वाटलं, मन प्रसन्न झालं.
0: कशी होती गर्दी, तिथला सोहळा कसा होता?
3: म्हणजे ह्या वर्षी खूप गर्दी होती.
0: किती वर्ष झाली तू इथे? इकडे
3: 5-6 वर्ष झाले. म्हणजे आम्ही इथलंच आहे, हिंगणगावचंच आहे, आणि शाळेतर्फे आमची वारकऱ्यांना भेट होती, त्यामुळे पण खूप हा चांगला अनुभव होता.
0: त्या वेळेला काही आणखीन करायचं, वारकऱ्यांसाठी सेवा करायची असं काही डोक्यात?
3: हो, ह्या वेळेस पण वारकऱ्यांची सेवा केली, पुढच्या वेळेस पण अजून काहीतरी वेगळं असं वारकऱ्यांना शाळेच्या मार्फत पाण्याची बॉटल, रुमाल वगैरे वाटले.
0: पंढरपूर पर्यंत जायची कधी इच्छा आहे का?
3: हो आहे ना, नक्कीच, पुढच्या वर्षी तरी नक्कीच, 12वी पास झाल्यावरती.
0: धन्यवाद बोलल्याबद्दल. रामकृष्ण हरी.
3: रामकृष्ण
0: हरी. हो, वारी म्हटलं की बऱ्याचशा गोष्टी येतात, त्यामध्ये स्वच्छता हा एक फार अतिशय महत्वाचा विषय आहे आणि ती सांभाळण्याचं काम करणारे नगर परिषदेतील श्रीयुत संतोष झुंजारे सर आता आमच्या सोबत आहेत. एकूण वारीच्या आधीपासून हे कधीपासून तुम्ही सुरुवात करता हे स्वच्छता आणि सगळं करणं?
4: आम्हाला वारीच्या अगोदर नगर परिषदेकडून आणि डीओ ऑफिस कडून आदेश येतो, तर वारीच्या वेळेस पूर्वतयारी करावी लागते. जसं की ज्या ठिकाणी वारी थांबते त्या ठिकाणचं स्वच्छता करून घेणे आणि त्या ठिकाणी पाण्याची स्वच्छालयाची व्यवस्था करणे आणि त्या ठिकाणची लाईट व्यवस्था, ह्या सगळ्या गोष्टी पालिकेमार्फत केल्या जातात.
0: आता वारी झाल्यानंतरची जबाबदारी काय काय असते?
4: आता वारी झाल्याच्या नंतरची जबाबदारी सर्वात महत्वाची म्हणजे की पूर्ण स्वच्छता करून घेणे शहराची आणि वारीचे जे काही वेस्ट पडलेले आहेत समजा त्याचं टोटल स्वच्छ करणे, हे सगळी जबाबदारी असते आमची.

0: सुरुवातीच्या स्वच्छतेला किती दिवस लागतात आणि नंतरच्या स्वच्छतेला किती दिवस लागतात?
1: सुरुवातीची स्वच्छता म्हणजे ओव्हरऑल मशीन वगैरे सगळं काही व्यक्ती नसल्यामुळे म्हणजे खुली जागा असल्यामुळे स्वच्छता कमी वेळात होते, पण ज्यावेळेस वारी इथून प्रस्थान करते त्यावेळेस ती स्वच्छतेला खूप वेळ लागतो, कारण का बंडल ऑफ त्याचं कलेक्शन्स असतं, समजा वेगवेगळ्या प्रकारचा कचरा पडला असतो ते उचलणं, त्याचं वर्गीकरण करणं हे काम पालिका करते.
0: आता फक्त आम्हाला जाता जाता आणखीन एक वर्णन तुमच्याकडनं ऐकायचं आहे, म्हणजे पालखी तळावरती खूप सुशोभीकरण केलेलं होतं, यावर्षी भव्य दिव्य लाइटिंग केलेलं होतं, तर त्याचंही थोडक्यात वर्णन सांगा.
1: हो, जसं की माऊलीच्या पालखीचं जसं आमच्या पालिकेला जमेल तशा प्रमाणात आम्ही सुशोभीकरण केलं होतं. प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या प्रकारात चेंज होतोय, समजा की यावर्षी काही वेगळा लोगो, पुढच्या वर्षी वेगळा लोगो. आता थोडक्यात म्हणलं तर आम्ही पालखीच्या भोवताला आणि वेगवेगळ्या आम्ही पालिकेचं पंडाल लावले होते की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या, जसं की आरोग्याच्या, जसं की कुठे व्यक्ती हरवला असेल समजा त्याच्यासाठी वेगळा स्पॉट, आणि वेगवेगळ्या लाइटिंग्स वगैरे आणि बॅरिकेटर करून माऊलीच्या दर्शनासाठी आम्ही व्यवस्था केली होती.
2: चांदोबाचा लिंब इथलं उभं रिंगण पार पडल्यानंतर तरडगावचा मुक्काम आणि मग पुढे फलटण नगरीत प्रस्थान असा सारा पुढचा प्रवास. या पुढच्या प्रवासाच्या टप्प्यात आपण पुन्हा भेटणारच आहोत उद्या सकाळी 8:40 रामकृष्ण हरी.

0: पायीवारी पंढरीची संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत आत्ताच आपण ऐकला. निवेदन होतं अजय गिजरे आणि सविता कारंजकर यांचं. तंत्र सहाय्य वरिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक दयानंद भगत. सादर करते होते प्रवीण कुलकर्णी. ही आकाशवाणी सातारा केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम
2: श्रोते हो, आताच आपण पायी वारी पंढरीची संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा वर्णन आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलत. FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर ट्यून केला आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, सकाळचे 9 वाजता आहेत. आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

FM 91.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोत्या, पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात. श्रोत्या, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 91.5 MHz वर. सकाळचे 10 वाजत आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.

0: 1.5 मेगाहर्ट्ज वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र।
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी।
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
0: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 मेगाहर्ट्ज वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही। आता प्रसारित करीत आहोत विविध अंतर्गत कार्यक्रम आरोग्य संवाद।
3: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा।
0: श्रोतेहो विविधा अंतर्गत आरोग्य संवाद या कार्यक्रमात कर्करोगाच्या उपचारासाठी रेडिएशन थेरपी या विषयावर रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट प्राध्यापक डॉक्टर तेजश्री तेलकडे यांच्याशी आशिष गावंडे यांनी केलेली बातचीत आज आपण ऐकणार आहोत। या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे।
4: श्रोतेहो नमस्कार। आरोग्य संवाद या कार्यक्रमामध्ये मी आशिष गावंडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। श्रोतेहो कॅन्सर हे नाव ऐकलं की मनात भीती अनिश्चितता आणि अनेक प्रश्न निर्माण होतात, पण आजच्या आधुनिक वैद्यकशास्त्राने या आजारावर मात करण्याचे अनेक प्रभावी मार्ग विकसित केले आहेत। त्यापैकी एक अत्यंत महत्वाचा आणि परिणामकारक उपचार म्हणजे रेडिएशन थेरपी। कॅन्सरच्या उपचारातील ही शाखा केवळ तंत्रज्ञानावर आधारित नसून ती रुग्णाला नवजीवन देण्याच्या भावनेशीही निगडीत आहे। प्रत्येक किरण हा आशेचा किरण ठरतो। धैर्य संयम आणि उपचार याचं सुंदर मिश्रण म्हणजेच रेडिएशन थेरपी। या विषयावर अधिक सखोल माहिती मिळवण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेले आहे डॉक्टर तेजश्री तेलखडे मॅडम यांना। मॅडम मी स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। नमस्कार।
5: नमस्कार
4: मॅडम।

0: रेडिएशन ऑन्कोलॉजी विभाग, सिद्धार्थ गुप्ता मेमोरियल कैंसर हॉस्पिटल, दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च, सावंगी वर्धा येथे वरिष्ठ सल्लागार आणि विभाग प्रमुख म्हणून सध्या कार्यरत आहे. मॅडम, पुन्हा एक वेळा मी आपलं स्टुडिओमध्ये स्वागत करतो आणि आपल्या महत्वाच्या विषयाकडे वळतो. कॅन्सर हा शब्द बराच वेळा ऐकलेला असतो, तो अनुभवला मात्र प्रत्येकाने नसतो. तर नेमका हा कॅन्सर म्हणजे काय आणि त्याचा शरीरावर आपल्या काय परिणाम होतो?
1: कॅन्सर म्हणजे शरीरात तयार होणाऱ्या वेगवेगळ्या अवयवांच्या गाठी, असं सिंपल लँग्वेज मध्ये आपल्याला सांगता येईल. आणि त्या गाठी तयार कशा होतात याच्यावर अजूनही रिसर्च चाललेला आहे. शरीरामध्ये जे जुने झालेले टिश्यूज आहेत, जुने झालेले ऊती आहेत, त्या मरण पावतात आणि नवीन ऊती तयार होतात. ही प्रोसेस शरीरामध्ये कंटिन्यू सुरू असते, ज्याला आपण रिजनरेशन म्हणतो. पण ते होत असताना ती जी प्रोसेस आहे ती शिस्तबद्ध पद्धतीने चालली तर सगळं काही व्यवस्थित होतं. पण त्यामध्ये जर काही बिघाड झाला, काही जेनेटिक डिस्टर्बन्सेस झाले ज्यामुळे ती जी प्रक्रिया आहे ती अनकंट्रोल झाली, तर एका सेल्सचे जर 4 सेल्स व्हायचे तर ते हजारो लाखो सेल्स होतात आणि त्याची एक गाठ तयार होते आणि त्या गाठीलाच आपण कॅन्सर म्हणतो. कॅन्सर हा शरीराच्या कुठल्याही अवयवामध्ये होऊ शकतो.
0: मॅडम, रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट म्हणून कार्य करत आहात, कॅन्सरचा उपचार करत असताना रेडिओथेरपीची भूमिका काय असते?
1: रेडिओथेरपी ही कॅन्सरच्या 3 महत्वांच्या ट्रीटमेंट पैकी एक आहे. कॅन्सर मेनली आजच्या तारखेत 3 उपचार पद्धतीने त्याचा उपचार होतो, जसं की सर्जरी, किमोथेरपी आणि रेडिओथेरपी. कॅन्सर झालेल्या 100 व्यक्तींना जर आपण घेतलं तर त्यांना कुठल्या ना कुठल्या स्टेजला त्यापैकी 60-70% पेशंट्सना रेडिएशनची गरज त्यांच्या उपचार पद्धतीमध्ये पडते.
0: हे रेडिओथेरपी म्हणजे नेमकं काय असतं आणि त्याचं कार्य कशावर आधारित असतं?
1: रेडिओथेरपीला मराठी भाषेत किरणोपचार उपचार म्हणतात. त्यामध्ये आम्ही हाय एनर्जी एक्सरेज युज करून, जे की बॉडीमधून पास होतात आणि कॅन्सरच्या गाठीपर्यंत पोहोचून कॅन्सरच्या गाठीला ते किल करतात बॉडीमध्ये, त्यामुळे त्या गाठीचा नाश होतो. सो रेडिएशन ही एक प्रकारची नॉन इन्वेझिव्ह उपचार पद्धती आहे. म्हणजेच की जसं आता सर्जरी करायची आहे तर त्यासाठी पेशंटच्या शरीरात प्रवेश करण्यासाठी चिरा द्यावा लागतो सर्जनला. पण रेडिएशन ही नॉन इन्वेझिव्ह पद्धत आहे, ज्यामध्ये शरीराला वरून काहीच इजा न होता हाय एनर्जी एक्सरेज डायरेक्ट कॅन्सरच्या सेल्स पर्यंत पोहोचू शकतात आणि त्यांची डेप्थ आम्ही ट्युमरच्या डेप्थनुसार त्यांची एनर्जी युज करतो. जर ट्युमर कमी डेप्थचा असेल तर आम्ही लो एनर्जी एक्सरेज युज करतो. जर ट्युमर बॉडीमध्ये जास्त डेप्थमध्ये आहे तर आम्ही हाय एनर्जी एक्सरेज युज करतो, ज्यामुळे ते खोलवर बॉडीमध्ये पोहोचून त्या कॅन्सरच्या ऊतींचा नाश करू शकतात.
0: मॅडम, ही रेडिओथेरपी कशी दिली जाते, म्हणजे त्याची मूलभूत प्रक्रिया नेमकी काय आहे?
1: आधीच्या काळामध्ये जेव्हा की प्रिमिटिव्ह कोबाल्ट मशीन अस्तित्वात होत्या रेडिएशनसाठी, तेव्हा एक ठोकळपणे पेशंटच्या ज्या शरीराच्या भागामध्ये कॅन्सर झालेला आहे तिथे मार्किंग करण्यात यायचं आणि त्या मार्किंग वरती मशीनचं जे हेड आहे जिथून रेडिएशन बाहेर येतं पेशंटला त्या पोझिशन मध्ये ठेवून ते रेडिएशन डिलिव्हर करण्यात यायचं. पण आता ऍडव्हान्स रेडिएशन पद्धतीमध्ये आम्ही पेशंटचा सीटी स्कॅन करतो. फॉर एक्झाम्पल, हेड अँड नेक कॅन्सर जर आपल्याला रेडिएशनने ट्रीट करायचं आहे तर आपण पेशंटचा हेड आणि नेक या पूर्ण भागाचा एक सीटी स्कॅन करतो आणि सीटी स्कॅनच्या आधी आपण एक साचा बनवतो प्लास्टिकचा जो पेशंटच्या चेहऱ्याचा आकार घेतो आणि त्या साच्यामुळे पेशंट ट्रीटमेंट घेताना हलू शकत नाही आणि ट्रीटमेंट डिलिव्हरी जी आहे ती अक्युरेटली होण्याची शक्यता वाढते. सीटी स्कॅन आम्ही आमच्या ट्रीटमेंट प्लॅनिंग सिस्टीमवर इम्पोर्ट करतो आणि त्या सिस्टीमवरती ट्युमर, त्याचप्रमाणे ट्युमरचा स्प्रेड लिम्फनोड एरियाज मध्ये होतो. ते पूर्ण लिम्फनोड एरियाज जे की ठरलेले आहेत की हेड अँड नेकचा कॅन्सर कुठल्या कुठल्या लेवल लिम्फनोड मध्ये जाणार, तर ते आता वर्षानुवर्ष जितका रिसर्च चाललेला आहे त्यानुसार आम्हाला आयडिया असते की या भागाचा कॅन्सर कोणत्या लिम्फनोड मध्ये जाऊ शकतो. तर त्या प्रिझम्प्टिव्ह मायक्रोस्कोपिक डिसीज स्प्रेडची सुद्धा आम्ही काळजी घेतो की मायक्रोस्कोपिकली गाठ आपल्याला दिसते पण त्या गाठीपासून कॅन्सरचे सेल्स वेगळे होऊन ब्लड मधून लिम्फ मधून ते पसरतात बॉडीमध्ये. तर ते ज्या रूटनी पसरतात त्या रूटची आता आपल्याला माहिती आहे आणि ते ज्या लिम्फनोड लेवल्सला पोहोचू शकतात ते लिम्फनोड लेवल सुद्धा आम्ही त्या गाठीसोबत रेखांकित करतो त्या सीटी स्कॅनवर. आणि त्यासोबतच ओरल कॅव्हिटीचा कॅन्सर आहे, सपोज जिभेचा कॅन्सर आहे तर आपण जिभेचा कॅन्सर सीटी स्कॅनवर रेखांकित करतो. त्यानंतर जिभेचा कॅन्सर ज्या ज्या लिम्फनोड लेवल्स मध्ये जाऊ शकतो ते पूर्ण लिम्फनोड लेवल्स आपण रेखांकित करतो आणि डोळे, लाळेच्या ग्रंथी, स्पायनल कॉर्ड, ब्रेन, त्यानंतर ओरल कॅव्हिटी, ज्या भागांमध्ये कॅन्सर नाही आहे असे जे नॉर्मल ऑर्गन सुद्धा कॅन्सरच्या गाठीजवळ असतात

0: अच्छा
1: त्यांना रेडिएशनचं नुकसान होऊ नये म्हणून ते सुद्धा आम्ही रेखांकित करतो. आणि मग रेडिएशन प्लॅनिंग करत असताना आम्ही याची काळजी घेतो की कॅन्सर असलेल्या भागामध्ये जो आमचा टार्गेट एरिया आहे त्यामध्ये आम्हाला हाय डोज प्लॅन करता यावा आणि आजूबाजूच्या नॉर्मल ऑर्गन्सला रेडिएशन पासून बचावण्यात यावं. तर हा नॉर्मल ऑर्गनचा डोस कधीच झिरो होत नाही, कारण रेडिएशन हे बॉडीतून जाऊनच बिल्डअप होतं जिथे आपला टार्गेट आहे. त्यामुळे नॉर्मल ऑर्गनला बिलकुल काहीच डोस मिळणार नाही असं प्रॅक्टिकली शक्य नसतं. त्यामुळे त्यांचे ठरलेले कन्स्ट्रेंट आहेत की किती डोस हे नॉर्मल ऑर्गन सहन करू शकतात. प्रत्येक बॉडीच्या ऑर्गनचा रेडिएशन सहन करण्याचा एक डोस ठरलेला आहे, तो डोज आम्ही अचीव करण्याचा प्रयत्न करतो आणि तोपर्यंत आम्ही आमचा प्लॅन मॉडिफाय करतो. जोपर्यंत आमचं टार्गेट जितका डोज आम्ही ठरवलेला आहे तितका अचीव करत नाही आणि नॉर्मल ऑर्गन्स जितकी त्यांची लिमिट आहे तितका डोज अचीव करत नाही, अशी आमची इटरेटिव्ह प्रोसिजर असते आणि मग प्लॅन फायनल होतो.
0: आपण या पद्धतीचं एक्सप्लेनेशन देताना लिम्फ नोड हा शब्द बऱ्याचदा वापरला, हे काय संकल्पना आहे?
1: लिम्फ नोड ह्या ग्रंथी असतात, ब्लड सोबतच एक लिम्फ नावाचा सुद्धा द्रव पदार्थ बॉडीमध्ये आपल्या असतो ज्याचं की कंटिन्युअस ब्लड सारखं सर्क्युलेशन सुरू असतं. तर त्या सर्क्युलेशन सिस्टीमला म्हणतात लिम्फॅटिक सिस्टीम. कॅन्सर सेल्स हे फार नोटोरियस असतात, म्हणजे असं म्हणता येईल, उपमा द्यायची झाली तर ते एक प्रकारचे दरोडेखोर असतात की जे त्यांच्या स्टेशन पासून निघून त्या लिम्फ नोडचा रस्ता पकडून लिम्फ नोड मध्ये जातात, तिथून अजूनही पुढे जाऊ शकतात,
0: इतर अवयवांपर्यंत ते
1: पसरत जातात आणि मग ते तिथे परत स्वतःची कॉलनी तयार करतात. आणि त्या ऑर्गनला जे ब्लड मधून जे न्यूट्रिएंट्स मिळत आहेत नॉर्मल सेल्सला मिळू न देतात ते स्वतः खातात आणि मग ते तिथे पण गाठ तयार करतात.
0: ही तर झाली मूलभूत प्रक्रिया रेडिओथेरपीची, तर कोणत्या प्रकारच्या कॅन्सर मध्ये रेडिओथेरपीचा सर्वाधिक जास्त वापर केला जातो?
1: काही कॅन्सर रेडिओ सेन्सिटिव्ह असतात, याचा अर्थ की रेडिएशनचा जो परिणाम आहे तो त्यांच्यावर सर्वाधिक होतो आणि ते सेल्स कमी डोजच्या रेडिएशनवर सुद्धा मरण पावतात. जसं एक्झाम्पल द्यायचं झालं तर गर्भाशय मुखाचा म्हणजे सर्व्हायकल कॅन्सर हा एक रेडिओ सेन्सिटिव्ह कॅन्सर आहे, म्हणजे रेडिएशनचा जो क्युरेटिव्ह डोज आहे तो जर आपण त्या कॅन्सरला देऊ शकलो तर तो कॅन्सर पूर्णपणे बरा होतो विदाउट एनी सर्जरी.
0: शरीरात कुठेही कॅन्सर होऊ शकतो, मग त्यानुसार रेडिओथेरपीचे काही वेगवेगळे प्रकार आहेत का?
1: रेडिएशनचे दोन प्रकार आहेत, एक आहे एक्सटर्नल बीम रेडिओथेरपी आणि दुसरा आहे ब्रॅकीथेरपी. सो एक्सटर्नल बीम रेडिओथेरपी मध्ये रेडिएशनचा जो सोर्स आहे तो पेशंटच्या बॉडीच्या बाहेर असतो आणि तो तिथून किरणोत्सर्ग निघतो त्यातून सोर्स मधून आणि पेशंटच्या बॉडीमध्ये ट्युमर पर्यंत पोहोचतो, तर त्याला आम्ही बाह्य विकिरण प्रक्रिया म्हणतो. आणि ब्रॅकीथेरपी मध्ये एक खूप छोटा मिलीमीटर साईजचा रेडिएशनचा सोर्स असतो जो की मशीन मध्ये सिक्युअरली स्टोअर केलेला असतो, कारण त्यातून किरणोत्सर्ग बाहेर पडत असतो, त्यापासून धोका व्हायला नको नॉर्मल लोकांना किंवा डिपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या लोकांना, म्हणून तो एका सिक्युअर कंटेनरमध्ये कंटेन केलेला असतो. आणि जेव्हा पेशंटला आपल्याला ब्रॅकीथेरपी द्यायची असते तर त्यांच्या शरीरामध्ये आम्ही अप्लिकेटर प्लेस करतो, ज्या भागाचा कॅन्सर आहे त्या भागामध्ये अशा प्रकारे आम्ही अप्लिकेटर प्लेस करतो की ते अप्लिकेटर कॅन्सरच्या गाठीच्या अगदी मुखाशी बसेल आणि त्या अप्लिकेटर थ्रू हा जो छोटा मिलीमीटर साईज रेडिएशनचा सोर्स आहे तो जातो. जितका डोज आपल्याला डिलिव्हर करायचा आहे तितका वेळ तो सोर्स तिथे थांबतो आणि रेडिएशनचा सोर्स डिलिव्हर करतो आणि मग परत तो रिमोटच्या सहाय्याने तो सोर्स आम्ही मशीन मध्ये आणून सोडतो.
0: हा जो उपचार आहे रेडिओथेरपीचा हा सर्वच रुग्णांना लागू होतात की याच्यावर काही मर्यादा आहे?
1: आजाराच्या स्टेज नुसार पेशंटला सर्जरी लागणार आहे की मो लागणार आहे की रेडिएशन लागणार आहे हे आम्ही आधी मल्टी डिसिप्लिनरी टीम मध्ये ठरवतो. जनरली असं असतं बॉडीच्या कुठल्याही ऑर्गनचा कॅन्सर जर आपण घेतला तर जनरली पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेज मध्ये एकाच उपचार पद्धतीमध्ये तो कॅन्सर बरा करण्याचा प्रयत्न असतो, पण जेव्हा त्याची स्टेज तिसरी चौथी होते तेव्हा आपल्याला तिन्ही उपचार पद्धती वापराव्या लागतात कॅन्सरचा मॅक्झिमम कंट्रोल करण्यासाठी. तर जेव्हा आपल्याकडे नवीन पेशंट येतो आम्ही त्याची एक ट्रीटमेंट प्लॅन डिसाइड करतो की या स्टेजला कोणत्या प्रकारच्या ट्रीटमेंट पेशंटला लागणार आहेत. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की 100 कॅन्सर पेशंट्स आहेत, त्यापैकी 50 ते 60 पेशंट्सना त्यांच्या कुठल्या ना कुठल्या स्टेजवर रेडिएशनची गरज पडते आणि रेडिएशन त्या पेशंटच्या स्टेजनुसार त्याला द्यावं लागतं.
0: एखाद्या व्यक्तीला जर समजा मधुमेह आहे, बीपी आहे यासारखे काही आजार असतील तर त्यांना सुद्धा ही प्रक्रिया लागू होते का?
1: नक्कीच नक्कीच. रेडिएशन आम्ही जे पेशंट खूप फ्रेल आहेत, ज्यांचं वजन खूप कमी आहे, जनरल कंडिशन चांगली नाहीये, त्यांचे इतर बॉडीली फंक्शन्स खूप डिस्टर्बड आहेत किंवा त्यांचं जे मेंटल अबिलिटी आहे ती कमी असते आजारामुळे, सो अशा पेशंट्सला रेडिएशन देण्यासाठी थोडा इश्यू होऊ शकतो. किंवा काही पीडियाट्रिक पेशंट की जे, कारण रेडिएशन

0: साठी मूलतः पेशंटने हलायला नको ही एक प्रायमरी प्री रिक्विजिट आहे. सो कधी कधी पिडियाट्रिक पेशंट मध्ये आम्हाला अनेस्थेशिया देऊन त्यांना शांत करावं लागतं, इमोबिलाइज करावं लागतं आणि मग रेडिएशन द्यावं लागतं.
1: रेडिओथेरपी देण्यापूर्वी कोणती तपासणी केली जाते?
0: जसं की मी तुम्हाला सांगितलं की तो ज्या अवयवाचा कॅन्सर आहे त्या अवयवाचा आपल्याला एक साचा बनवावा लागतो. तर सीटी स्कॅनच्या आधी आम्ही चेक करतो की पेशंटचं क्रिएटिनिन लेवल किती आहे, कारण आम्ही कॉन्ट्रास्ट देतो. कॉन्ट्रास्ट दिल्यामुळे जो ट्युमर आहे तो अधिक चांगल्या प्रकारे सीटी स्कॅनवर आम्हाला दिसतो आणि त्यामुळे मग आम्ही तो रेखांकित करू शकतो.

0: आधी आम्ही चेक करतो की पेशंटचं क्रिएटिनिन लेवल किती आहे, कारण आम्ही कॉन्ट्रास्ट देतो. कॉन्ट्रास्ट दिल्यामुळे जो ट्यूमर आहे तो अधिक चांगल्या प्रकारे सीटी स्कॅनवर आम्हाला दिसतो, आणि त्यामुळे मग आम्ही तो रेखांकित करू शकतो.
1: आता एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झाला आहे आणि त्याला रेडिओथेरपीची गरज आहे, तर नेमकं हे जे उपचार आहे याच्यासाठी किती कालावधी लागतो आणि त्याच्यासाठी किती सत्र, म्हणजे किती वेळा त्याला ते रेडिओथेरपी घ्यावी लागेल, हे कसं ठरवलं जाते?
0: रेडिएशन देण्यासाठी तीन मेन इंडिकेशन्स असतात. त्याचे आपले इंटेन्शन्स ब्रॉडली तीन प्रकारचे असू शकतात. पहिला इंटेन्शन आहे ॲडज्युवंट रेडिएशन, ज्यामध्ये रेडिएशन आपण ॲड करतो सर्जरीसोबत. सर्जरी झाल्यानंतर जी ट्यूमरची गाठ बाहेर येते त्याची आपण हिस्टोपॅथ तपासणी करतो. पॅथॉलॉजीमध्ये मायक्रोस्कोपच्या खाली त्या गाठीचं पूर्ण छेदन करून आपण बघतो की कोणते कोणते फीचर्स या गाठीचे आहेत, लिम्फ नोडमध्ये पसरलेला आहे का कॅन्सर. गाठीसोबत लिम्फ नोड पण बाहेर काढतात सर्जन्स, तर गाठीची तपासणी होते, लिम्फ नोडची तपासणी होते, आणि त्यामध्ये आपण हाय रिस्क फीचर्स आहेत का हे बघतो. जसं की गाठीचा साईज किती आहे, लिम्फ नोडमध्ये आजार गेलेला आहे का, ट्यूमरच्या बाजूला ज्या व्हेन्स आहेत, रक्तवाहिन्या आहेत आणि नर्व्ज आहेत, त्याच्या थ्रू ट्यूमरचे सेल्स पसरलेले आहेत का. हे काही हाय रिस्क फीचर्स असतात ज्यामुळे त्या भागात कॅन्सर परत येण्याची शक्यता वाढते. मग सर्जरीनंतर हे हाय रिस्क फीचर जर आपल्याला आढळले तर आपण रेडिएशन त्यामध्ये ऍड करतो. या हाय रिस्क फीचरमुळे आपल्या हे लक्षात येते की हा कॅन्सर सर्जरी केल्यानंतरही पूर्णपणे बरा होणारा नाही, याचे परत येण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे जो काही मायक्रोस्कोपिक आजार राहिलेला असेल बॉडीमध्ये तो आम्ही रेडिएशनने टॅकल करतो. ज्या भागात सर्जरी झाली, गाठ आणि लिम्फ नोड एरिया या पूर्ण भागामध्ये आम्ही रेखांकित करून रेडिएशन देतो आणि त्या मायक्रोस्कोपिक डिसीजचा आम्ही रेडिएशनद्वारे समाचार घेतो, ज्यामुळे आजार कंट्रोलमध्ये राहण्याची शक्यता वाढते. तर हे झालं ॲडज्युवंट रेडिएशन, ज्यामध्ये सर्जरी नंतर आपण रेडिएशन देतो. दुसरं इंटेन्शन असतं रेडिएशनचं डेफिनेटिव्ह रेडिएशन, ज्यामध्ये सर्जरी न करता पूर्णतः रेडिएशननेच हा आजार बरा करण्याचा आपला उद्देश असतो, त्याला म्हणतात डेफिनेटिव्ह रेडिएशन. तर असे काही कॅन्सरचे नावं सांगायचे झाल्यास गर्भाशय मुखाचाच म्हणजे सर्वायकल कॅन्सर, HPV रिलेटेड ओरोफेरिंजियल कॅन्सर्स म्हणजे की पडजिभेचा कॅन्सर, टॉन्सिलचा कॅन्सर, लॅरिंजियल कॅन्सर, हे रेडिओ सेन्सिटिव्ह कॅन्सर समजले जातात, ज्यामध्ये की रेडिएशन आणि किमोथेरपी या दोन उपचार पद्धती सोबत वापरल्यास ऑपरेशनची गरज न पडता आजार पूर्णपणे बरा होतो. 6 ते 7 आठवड्यांची ही ट्रीटमेंट असते आणि रोज पेशंटला यावं लागतं त्यासाठी. पण त्यासोबत नॉर्मल ऑर्गन्स पण नुकसान होऊ नये यासाठी आम्ही एक रेस्ट पिरियड पण देतो, प्रत्येक आठवड्यामागे 2 दिवस. तिसरं इंटेन्शन आहे पॅलिएटिव्ह रेडिएशन, ज्यामध्ये आपल्या लक्षात येतं की हा आजार चौथ्या स्टेजचा आहे, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पसरलेला आहे आणि असा कॅन्सर जनरली पूर्णपणे बरा करता येत नाही, तर त्या कॅन्सरचे सिम्पटम्स आपण कंट्रोल करत असतो जेणेकरून पेशंटची जी क्वालिटी ऑफ लाईफ आहे ती जास्त बिघडू नये. तर पॅलिएटिव्ह रेडिएशन मध्ये आम्ही जे वेगवेगळे सिम्पटम असतात कॅन्सरच्या गाठीचे, जसं काही पेशंटला ब्लिडिंग होऊ शकतं खूप, बोन मध्ये कॅन्सर जर गेला, आपण ऐकलं असेल ब्रेस्ट कॅन्सर बोन मध्ये गेला, ऍक्च्युली तो ब्रेस्ट कॅन्सरचे सेल्स त्या बोन मध्ये पसरतात, तिथे वाढायला लागतात आणि अशा कॅन्सरचं खूप जास्त दुखणं असतं की जे पेन किलर घेऊनही कंट्रोल होत नाही. तर त्यामध्ये आपण एक शॉर्ट कोर्स सिंगल रेडिएशन किंवा 5 रेडिएशन देऊन ते जे दुखणं आहे ते जवळपास 70 ते 80% कमी करू शकतो. हे 3 ब्रॉड इंडिकेशन रेडिएशनचे.
1: अच्छा, तर या प्रकारे आपण उपचाराचा कालावधी ठरवतो आणि किती वेळा आपल्याला त्यांना रेडिओथेरपी द्यावं लागेल हे ठरवलं जाते. तर या रेडिओथेरपी दरम्यान रुग्णाला काही त्रास होतो का किंवा त्याचे काही दुष्परिणाम त्यांच्यावर होऊ शकतात का?
0: हो, कधी कधी असं होतं की कॅन्सरची जी गाठ आहे ती महत्वाच्या एखाद्या ऑर्गन मध्येच पसरलेली असते आणि आपला पहिला उद्देश आहे आपला की कॅन्सर पासून रोग्याला बरं करणं, त्यामुळे आपल्याला त्याला तितका हाय डोस द्यावा लागतो. म्हणून नॉर्मल ऑर्गनची टॉक्सिसिटी अशा प्रकारचा जर स्प्रेड असेल कॅन्सरचा तर जास्त होते. तर आता ब्रेन मध्येच जर ट्यूमर आहे तर त्यांना हाय डोस तर आम्हाला द्यावाच लागेल, कारण आपला पहिला उद्देश आहे कॅन्सर ट्रीटमेंटचा की पेशंटला कॅन्सर पासून बरं करणं, आणि त्यानंतरचा दुसरा उद्देश आहे की त्याला ट्रीटमेंट पासून तितके साईड इफेक्ट्स होऊ नये. तर आता हे आम्हाला बॅलन्स करावं लागतं प्रत्येक वेळेस. तर ब्रेन ट्यूमरला जेव्हा आम्ही डोस देतो त्यामुळे जो नॉर्मल ब्रेन आहे जिथे ट्यूमर नाहीये त्याला पण इनडायरेक्टली डोस मिळतो आणि त्यामुळे मग नेक्रोसिस होऊन त्याचे सिम्पटम पेशंटला येऊ शकतात. तर यामध्ये आम्ही ब्रॉडली डिवाइड करतो अक्यूट साईड इफेक्ट आणि लेट साईड इफेक्ट. अक्यूट साईड इफेक्ट हे रेडिएशन दिल्याच्या 3 महिन्याच्या आत होतात आणि त्यानंतर जर ते होत असतील तर त्याला आम्ही लेट साईड इफेक्ट म्हणतो. ते नॉर्मल जे सेल्स आहेत ची डेथ झाल्यामुळे जनरली इन्फ्लेमेशन होतं, पेन होऊ शकतं तिकडे, त्यानंतर ब्लिडिंग होऊ शकतं कधी कधी, त्यानंतर

0: जागा इन्फ्लेम झाल्यामुळे त्यांना खाताना त्रास होऊ शकतो, खाताना झोंबू शकतं, गिळताना झोंबू शकतं, गिळताना गिळण्याचा त्रास होतो. हे जर रेडिएशन आपण पेल्विस मध्ये देत असू, जसं आता गर्भाशय मुखाचा कॅन्सर आहे, तर गर्भाशय मुखाच्या समोर ब्लॅडर म्हणजेच की लघवीची थैली असते, मागे संडासची थैली असते, त्यांना सुद्धा रेडिएशनचा डोस मिळतो. त्यामुळे लघवी करताना जळजळ होणे, नेहमी नेहमी शौचास जावंसं वाटणे आणि शौच करताना त्रास, असे अक्यूट साईड इफेक्ट्स पेशंटला होतात. आणि हे रेडिएशन झाल्याच्या 3 महिन्यांपर्यंत आणि काही लेट साईड इफेक्ट पण होतात. जसं की हेड अँड नेक कॅन्सर मध्ये जर आपण रेडिएशन देत असू तर लाळेच्या ग्रंथीला सुद्धा एक इनडायरेक्ट डोस मिळतो रेडिएशनचा. त्यामुळे पेशंटला तोंडाचा कोरडेपणा जाणवणं, तोंड कोरडं पडणं, लाळ तयार न झाल्यामुळे तोंडाला दुर्गंधी येणं, गिळताना त्रास होणं, वेगवेगळ्या ऑर्गनचं जर प्रोलॉंग इन्फ्लेमेशन राहिलं तर ब्लिडिंग पण होऊ शकते. सर्वायकल कॅन्सरमध्ये 1-1.5 वर्षानंतरही पेशंटला लघवीद्वारे रक्त किंवा संडासद्वारे रक्त, असे लेट साईड इफेक्ट होऊ शकतात.
1: रेडिओथेरपी आणि किमोथेरपी यामध्ये नेमका काय फरक आहे?
0: तर रेडिओथेरपी ही सर्जरी प्रमाणेच एक लोकल ट्रीटमेंट आहे. जसं हेड अँड नेक कॅन्सर आहे तर रेडिएशन आपण हेड अँड नेक एरियामध्येच देणार, पण किमोथेरपी ही सलाईनद्वारे इंट्राव्हेनस दिली जाते आणि ती किमोथेरपी पूर्ण शरीरामध्ये ब्लड मध्ये देत असल्यामुळे पूर्ण शरीरामध्ये जे सर्क्युलेटिंग कॅन्सर सेल्स असतात त्यांना किल करते.
1: कधी कधी ह्या दोन्ही एकत्र दिल्या जाऊ शकतात का?
0: हो नक्कीच. जसं की ज्या डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट मध्ये, ज्यामध्ये आम्ही सर्जरी न करता पूर्णपणे रेडिएशननीच कॅन्सर बसवण्याचा प्रयत्न करतो, त्यामध्ये आम्हाला किमोथेरपीची सुद्धा मदत लागते. सोबतच रेडिएशनचा जो इफेक्ट आहे तो पण वाढवते किमोथेरपी कॅन्सर सेल्सवर.
1: बरं, तर महत्वाचा प्रश्न म्हणजे रेडिओथेरपी उपचार महाग असतो का किंवा काही सरकारी योजना विमा यामध्ये त्याची काही मदत मिळते का?
0: हो नक्कीच मिळते. आता सगळ्या गव्हर्नमेंट स्कीम्स मध्ये रेडिएशन थेरपीच्या सगळ्याच उपचार पद्धती अवेलेबल आहेत, त्यामुळे आपण सरकारी योजनेतून पेशंटला बेसिक रेडिएशनच्या ट्रीटमेंट पासून तर व्हेरी ऍडव्हान्स लेवलची रेडिएशन ट्रीटमेंट योजनेद्वारे देऊ शकतो, त्यामुळे पेशंटला खूप आर्थिक सहाय्य होतं.
1: या रेडिओथेरपी बद्दल लोकांमध्ये काही गैरसमज सुद्धा आहेत, तर हे गैरसमज दूर करण्यासाठी आपण त्यांना काय सांगाल?
0: एक कॉमन गैरसमज आहे की आता पेशंटला रेडिएशन दिलेलं आहे तर ते आम्ही त्यांच्यासोबत राहू शकतो का, की आम्हाला त्यांच्यापासून डिस्टन्स ठेवायला पाहिजे, त्यांच्या शरीरातून आम्हाला रेडिएशन मिळू शकतो का, असा एक कॉमन गैरसमज मला दिसतो. तर त्यांना मी काउन्सिलिंगद्वारे समजावून सांगते की रेडिएशनची ही जी पद्धत आहे यामध्ये सोर्स बाहेर ठेवलेला असतो आणि जितका वेळ आपण मशीन ऑन ठेवलेली आहे त्या वेळात तिथून किरणोत्सर्ग निघून पेशंटच्या गाठीला बरा करतो, त्यानंतर त्या पेशंटच्या शरीरातून किरणोत्सर्ग बाहेर पडत नाही.
1: अजून सुद्धा एक महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की रेडिओथेरपी आहे, महिलांमध्ये किंवा पुरुषांमध्ये प्रजनन क्षमतेवर काही परिणाम होतो?
0: हो नक्कीच होतो. प्रजनन क्षमता कमी होते जर आपण त्या ऑर्गन्स जवळ रेडिएशन दिलं, तर जे सेल्स असतात प्रजनन करणारे जे सेल्स असतात ते पण मारल्या जातात तिथे रेडिएशनमुळे आणि ती कमी होऊ शकते. त्यामुळे जर आम्हाला तरुण पेशंट्सना रेडिएशन द्यायचं असेल त्या भागांमध्ये जिथून रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स जर जवळ आहेत, तर आम्ही पेशंट्सना काउन्सिल करतो आधीच की तुमची प्रजनन क्षमता कमी होऊ शकते. पुरुषांना आम्ही ऍडवाइस देतो स्पर्म बँकिंगचा. स्त्रियांमध्ये आम्ही सर्जिकली ज्या ओव्हरीज आहेत, अंडाशय आहेत, रेडिएशनच्या फील्ड पासून दूर करण्याची एक सर्जरी असते त्याचा एक ऑप्शन देतो, किंवा त्यांना पण जे ओव्हम प्रिझर्वेशन आहे म्हणजे की अंड प्रिझर्व्ह करून ठेवण्याचा पण ऑप्शन देतो.
1: म्हणजे त्यांची पूर्ण काळजी घेऊनच आपण रेडिओथेरपीची प्रक्रिया करतो. रेडिओथेरपी घेतल्यानंतर हा जो रुग्ण आहे हा सामान्य व्यक्ती प्रमाणे जीवन जगू शकतो का?
0: ज्या भागामध्ये आपण रेडिएशन दिलं आहे त्यानुसार त्यांना तसे साईड इफेक्ट होतात. अक्यूट साईड इफेक्ट जनरली रेडिएशन झाल्यानंतर 2-3 महिन्यात बरे होतात आणि काही पेशंट्सला आता ऍडव्हान्स ट्रीटमेंट ऑप्शन्स जे आहेत अवेलेबल त्यापासून लेट साईड इफेक्टची शक्यता खूप कमी झालेली आहे, पण तरीही 100-20 पेशंटला लेट साईड इफेक्ट होऊ शकतात, मग त्यासाठी सुद्धा त्यांना ट्रीटमेंट भविष्यात लागू शकते. तर त्यासाठी ट्रीटमेंट जर आपण त्यांना दिली तर ते त्यांची नक्कीच क्वालिटी ऑफ लाईफ बेटर होते
1: आणि ते सामान्य व्यक्तीप्रमाणे सुद्धा आपलं जीवन जगू शकते.
0: नक्कीच.
1: कॅन्सर झालेल्या व्यक्तीला समाज एका वेगळ्या नजरेने बघतो, तर समाजातील लोकांनी कॅन्सरग्रस्त व्यक्तींविषयी कोणती सकारात्मक भूमिका घ्यावी असं आपल्याला वाटतं?
0: तर भीती जी आहे समाजामध्ये, कारण हा रोग खूप डेडली आहे. कॅन्सर हा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरत नाही. हा व्हायरल आजार नाहीये कोविड सारखा की जो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरेल. या प्रकारची समाज जागृती जर आपण करू शकलो, कॅन्सर हा प्रत्येकाच्या शरीरात तयार होत असतो, तो एका शरीरातून दुसऱ्या शरीरात पसरत नसतो, हे जर आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवता आलं तर नक्कीच त्यांच्या मनातली भीती कमी होईल.
1: आपल्या अनुभवातून एखादी प्रेरणादायी

0: ज्याला म्हणता येईल ती आमच्या श्रोत्यांना सांगता येईल का की असा काही रुग्ण ज्याला कॅन्सर झाला आणि ज्याने कॅन्सरवर मात सुद्धा केली?
1: नक्कीच. मी असं म्हणेन की माझ्या आजोबांची जी गोष्ट आहे ती प्रेरणा ठरली माझ्यासाठी एक कॅन्सर स्पेशलिस्ट मी बनले त्यासाठी. माझ्या आजोबांना 2007 साली अन्ननलिकेचा कॅन्सर डायग्नोज झाला होता, जो की खूप जीवघेणा कॅन्सर आहे आणि यामध्ये 5 वर्षांपर्यंत फक्त 15 ते 20% रुग्ण जीवित राहू शकतात, जरी आपण सगळ्या अवेलेबल उपचार पद्धती वापरल्या तरीही. तेव्हा त्यांचं वय होतं 65 वर्ष, त्यामुळे ऑपरेशनचा निर्णय आम्ही घेतला नाही कारण एज जास्त असल्यामुळे आणि त्यांची इच्छा नव्हती ऑपरेशन करण्याची. त्यामुळे आम्ही त्यांना किमो आणि रेडिएशन या दोन पद्धती वापरून त्यांना त्यावेळी आम्ही ट्रीट केलं. त्यानंतर 2013 पर्यंत माझे आजोबा, त्यांची तब्येत अगदी चांगली होती आणि त्यासाठी मला असं वाटतं की फॅमिलीकडून त्यांना खूप प्रेम आणि सपोर्ट मिळाला, तर ते एक कारण आहे. आणि त्यांची स्वतःची जी इच्छाशक्ती होती की त्यांना या कॅन्सरपासून मुक्तता हवी होती अगदी मनापासून, त्यामुळे ट्रीटमेंट कम्प्लीट करताना त्यांनी कुठल्याच प्रकारची भीती दाखवली नाही. डॉक्टरांनी त्यांना जो काही सल्ला दिला तो त्यांनी अगदी मनोभावे पाळला. त्यांनी स्वतःचं डाएट मेंटेन केलं, स्वतःचं वेट मेंटेन केलं. आम्हाला त्यांना मोटिवेट करण्याची गरज नाही पडली, उलट तेच आम्हाला मोटिवेट करायचे की मी याच्यातनं बाहेर पडणार आहे. तेव्हा मी MBBSच्या 2ऱ्या वर्षाला होती आणि त्यांची ही जर्नी मी खूप जवळून बघितली. 2013 मध्ये जेव्हा मी MBBS झाली आणि मला पोस्ट ग्रॅज्युएशन निवडायचं होतं तेव्हा त्यांना तोच आजार अन्ननलिकेचा बोन मध्ये पसरला होता त्यांच्या. तर पूर्ण तपासण्या झाल्यानंतर आम्ही बोनला पण रेडिएशन दिलं त्यांच्या, त्यातूनही ते सही सलामतपणे बाहेर पडले. तर त्यावेळी मला ती एक प्रेरणा मिळाली की कॅन्सरही बरा होऊ शकतो, ट्रीट होऊ शकतो आणि पेशंटची क्वालिटी ऑफ लाईफ चांगली राहू शकते आणि पेशंट त्यांचं नॉर्मल आयुष्य जगू शकतात हे मी अगदी जवळून माझ्या घरात बघितलं. त्यामुळे मला रेडिओलॉजी ब्रँच मिळालेली असताना सुद्धा ती सोडून मी कॅन्सर स्पेशालिटी घेतली आणि रेडिएशन ऑन्कोलॉजीमध्ये मी टाटा मेमोरियल हॉस्पिटल इकडनं MD केलं. तर 2013 पासून आता 2025 सुरू आहे, माझे आजोबा अगदी ठणठणीत आहेत.
0: अरे वा, छान. आपण स्वतः अनुभवलेला प्रसंग आमच्या श्रोत्यांना सांगितला तर नक्कीच यातून जे आमचे श्रोते आहेत हे प्रेरणा घेतील आणि त्यांच्या जीवनातल्या ज्या छोट्या छोट्या समस्याही आहेत ज्यामुळे ते निराश होतात तर ते त्यातून नक्कीच बाहेर येतील. शेवटी श्रोत्यांसाठी तुमचा संदेश, कॅन्सरवर मात करण्यासाठी काय महत्वाचं आहे?
1: आपली बॉडी आपल्याला सिग्नल देत असते, त्याकडे बारकाईने लक्ष देणं आणि कधीही आपल्याला कॅन्सरचे जे लक्षण आहेत जसं शरीराच्या कुठल्या भागात गाठ असणं किंवा आपल्याला ब्लीडिंग होत आहे किंवा आपलं वजन कमी होत आहे, आपल्याला भूक लागत नाहीये, हे काही कॅन्सरचे लक्षणं असतात. त्या लक्षणांकडे जर लक्ष देऊन आपण लगेच कॅन्सर स्पेशलिस्टकडे जाऊन तपासणी करून घेतली स्वतःची तर आपल्याला हा लवकर स्टेजमध्ये सापडू शकतो. पहिल्या दुसऱ्या स्टेजमध्ये जर आपल्याला कॅन्सर सापडला तर तो पूर्णपणे बरा होण्याची शक्यता 80 ते 90% असते. कॅन्सरवर इतका रिसर्च सुरू आहे आणि जर तुम्ही क्वालिफाईड कॅन्सर स्पेशलिस्टकडे गेले तर ते एव्हिडन्स बेस्ड ट्रीटमेंट तुम्हाला देतात, त्यामुळे कॅन्सर बरा होण्याची शक्यता वाढते. प्रॉपर त्या आजाराचे जे स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत त्यांचा सल्ला घ्यावा आणि तो सल्ला मनोभावे पालन करावा आणि ते करत असताना खूप पॉझिटिव्ह राहावं.
0: श्रोते हो, मॅडमने आपल्याला अतिशय मोलाचा सल्ला सांगितलेला आहे. मॅडम आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या श्रोत्यांना रेडिओथेरपी बद्दल सखोल असं मार्गदर्शन केलं. आपल्या जीवनातील महत्वपूर्ण आणि प्रेरणादायी प्रसंगही आमच्या श्रोत्यांसोबत आपण शेअर केले. आमच्या सर्व श्रोतांतर्फे आणि आकाशवाणी परिवारातर्फे आपला मनापासून आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
1: खूप खूप धन्यवाद सर. नमस्कार.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच मी आशिष गावंडे आपली रजा घेतो. भेटूया पुढच्या कार्यक्रमात, तोवर नमस्कार.
1: श्रोते हो, आताच आपण कर्करोगाच्या उपचारासाठी रेडिएशन थेरपी या विषयावर डॉक्टर तेजश्री तेलगडे यांच्याशी आशिष गावंडे यांनी केलेली बातचीत ऐकली. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य श्यामली देशमुख आणि पल्लवी सपकाळे यांचं, तांत्रिक सहाय्य संजय किटुकले यांचं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे. ही आकाशवाणी अमरावती केंद्राची निर्मिती होती.
2: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
1: श्रोते हो, आताच आपण विविधा अंतर्गत आरोग्य संवाद हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम पुनर्प्रसारित करण्यात आला होता FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आपण ट्यून केला आहे आकाशवाणीचे अमरावती केंद्र. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.
3: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
4: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
3: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीत गंगा.
2: गीत गंगा.
1: मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांवर आधारित गीत गंगा या कार्यक्रमात आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते आणि ऐकवते हे गीत.

श्रोते हो, आताच आपण उत्तरा कैकर आणि साथीदारांच्या सुरात आले लहर केला कहर या चित्रपटातील गीत ऐकलेत. सी गाडगिळी यांच्या शब्दरचनेला संगीत पथ केलं होतं मुरलीधर कोडे यांनी.

0: श्रोते हो, आता सपन पाहुनी या चित्रपटातील गीत ऐकलं तर मन्ना डे यांच्या सुरात. जगदीश खेबुडकरांच्या रचनेला संगीत दिलं होतं राम कदम यांनी.
1: प्रेक्षकांनो खबरदार, जर ब्रेकिंग न्यूज बनायचं नसेल तर पैसे पाठवताना नाव आणि रक्कम नेहमी दोनदा तपासून पहा.
2: आरबीआय सांगते, कोणालाही पेमेंट देताना नीट लक्ष द्या.

श्रोते हो आता सपन उषा मंगेशकर यांच्या सुरात जगदीश खेपूडकरांची शब्दरचना ऐकली. भिंगरी या चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केलं होतं बाल पळसुळे यांनी.

श्रुती हो आताच आपण साधना सरगम यांच्या सुरात रेखा कांदेवार यांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं होतं अशोक पत्की यांनी.

श्रोते हो, आताच आपण अमृता सुभाष यांच्या सुरात प्रदीप वैद्य यांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं तर शंकर ओसारे यांनी.

0: श्रोते हो, आताच आपण स्वप्नील बांदोडकर आणि योगिता चितळे यांच्या युगस्वरात प्लॅटफॉर्म या चित्रपटातील गीत ऐकलं. संगीत दिलं होतं निलेश मोरीर यांनी. या गीतासोबतच गीतगंगा हा कार्यक्रम आता आम्ही इथे समाप्त करीत आहोत. नमस्कार.
1: गीत गंगा.
0: FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र. श्रोते हो, सकाळचे 11 वाजले आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. सकाळचे 11:28 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम स्वर संवाद.
4: कोणीन कार्यक्रम स्वर संवाद. गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवा वजणू. स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनू. स्वर संवाद फोन इन कार्यक्रम स्वर संवाद.
0: श्रोते हो, स्वर संवाद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. संवादक प्रज्ञा इंगोले आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे.
5: श्रोते हो नमस्कार. आजच्या स्वर संवाद या फोन इन कार्यक्रमात मी आपली मैत्रीण प्रज्ञा इंगोले सर्व रसिक श्रोत्यांचं खूप खूप स्वागत करते. श्रोते हो, पाऊस हा निसर्गाचा अमूल्य आशीर्वाद आहे. तो शेती, पिण्याचे पाणी, जलसाठे आणि पर्यावरणासाठी अत्यंत महत्वाचा आहे. मात्र अतिवृष्टी आणि दीर्घकाळ चालणारा पाऊस जितका त्रासदायक असतो तितकीच त्यामधील थोडी विश्रांतीही आवश्यक असते. ही विश्रांती निसर्गाला, माणसाला आणि संपूर्ण जीवनचक्राला नवचैतन्य देणारी ठरते. श्रोते हो, पावसाच्या सरींनी गेल्या काही दिवसात धरणीला तृप्त केले आहे. शेतं हिरवीगार झाली, नद्या नाले भरून वाहू लागले आणि वातावरणात आल्हाददायक गारवा पसरला. पण आता पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. ही विश्रांती ही निसर्गाच्या चक्राचा एक महत्वाचा भाग आहे. पावसाने काही काळासाठी विश्रांती घेतल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. शहरांमधील रस्ते पुन्हा गजबजू लागले आहेत, तर ग्रामीण भागात शेतकरी आपल्या पिकांची पाहणी आणि शेतीची इतर कामे करताना दिसत आहेत. श्रोते हो, तुम्हाला काय वाटतं? सतत कोसळणारा पाऊस अधिक चांगला की मधून मधून पडणारा पाऊस? पावसाने घेतलेल्या या उघडीपाचा तुमच्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम झाला? या विश्रांतीचा पिकांना फायदा होतो का? चला तर श्रोते हो, याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आपण जाणून घेऊया आपल्या आजच्या कार्यक्रमात पहिला कॉल कोणाचा येतोय.
6: हॅलो, स्वर संवाद कार्यक्रम. नमस्कार, कोण बोलताय आपण?
7: बेलोऱ्याहून मेघराज ठाकरे.
6: काय करता सर आपण?
7: काही नाही मॅडम, एका ठिकाणी बसलो आहे. ब्रँड आहे दोन्ही डोळ्याने.
6: अच्छा, तर परिवारामध्ये कोण कोण आहे तुमच्या?
7: माझी पत्नी आशा ठाकरे, मुलगी आहे शैजल ठाकरे, मुलगा आहे प्रज्वल ठाकरे, एक नातू आहे कान्हा ठाकरे म्हणून.
6: अच्छा, तर आजच्या कार्यक्रमात कोणतं गीत तुम्हाला ऐकायचं आहे?
7: आता म्हटलं म्हणजे सगळे लोक पंढरपूरला चालले आहे, पंढरपूरच्या वारीला.
6: अच्छा,
7: पाऊले चालले पंढरी हे गाणं द्या.
6: अच्छा, तर काय सांगाल आपण पंढरपूरच्या वारी बद्दल? काय सांगाल? तर वारीला जाताना आपण काय विशेष काळजी घ्यायला पाहिजे, काय सांगाल श्रोत्यांना?
7: काळजी म्हणून आपल्या जीवनाची पद्धती चालणे आणि तयार करणे. आता कालच्या बातमीमध्ये दाखवलं आहे, 2-3 महिला वारल्या ट्रकनं ढक मारलेली आहे. आता आपण इकडे म्हणजे गर्दी चाललो तर काही ना काही आता आपली काळजी घेतली पाहिजे, पद्धती चाललो पाहिजे. हे ते
6: अगदी
7: वाहनवाल्यांनी काही ना काही पद्धती हे करायला पाहिजे. वारीच्या ह्याच्या
6: आपण शिस्तबद्ध पद्धतीने जर राहिलो आणि चाललो तर वारी सुद्धा आपली व्यवस्थित होईल, बरोबर ना? आपण जर व्यवस्थित सरकारने दिलेले नियम पाळले आणि वारीमध्ये शिस्तीने गेलो तर व्यवस्थित आपली वारी आणि दर्शन सुद्धा होईल.
7: सुरक्षित होते
6: नक्कीच. ठीक आहे, फोन केल्याबद्दल धन्यवाद.

0: हॅलो,
1: हॅलो,
0: नमस्कार. स्वरसंवाद कार्यक्रम, कोण बोलताय?
1: मी मुरलीधर ढोले, वडोदा जिल्हा, जळगाव खान्देश, महाराष्ट्र.
0: काय करता सर आपण?
1: ताई, माझा डाळ्या फुटाणे मुरमुरे याचा व्यवसाय आहे आणि याचा त्या टायमाला सुरसुड्याचं वगैरे ते आहे कमी. मी समजा डाळ्या फुटाण्याचा व्यवसाय बरा चालतो जरा, कारण पावसाळ्याचा ज्याच्यावर मासा घोंगावत नाही आणि त्याच्यामुळे सुक्क माल असतो सगळा, म्हणजे त्याच्यामध्ये इकडे तेलाचा ऊस नाही, त्याच्यामुळे आम्हाला थोडं प्रॉफिट बरं राहते या टायमाला.
0: अच्छा, तर मग आता तुम्ही घरीच असता.
1: हो, आता घरीच आहे.
0: तर मग आणखी त्याच्या व्यतिरिक्त कोणता छंद आहे मग तुम्हाला?
1: आम्हाला छंद हा फक्त आकाशवाणीचं जेवढे भी काही प्रोग्राम असतात ते ऐकायचं. मला 1982 पासून छंद आहे हा,
0: अरे वा.
1: म्हणजे कमीत कमी 44-43 वर्ष झाली मला. आता माझं कसं आता रनिंग 67 वर्ष चालू आहे आता, आणि जेव्हापासून मी या क्षेत्रामध्ये आलो तेव्हापासून मला ज्ञान एवढं मिळालं की आज जनरल नॉलेज फार खूपच आलं मला, कारण आकाशवाणीमुळे. आकाशवाणीतून जे भी मार्गदर्शन होते श्रोत्यांपर्यंत पोहोचते ते आम्हाला लाभदायक होते,
0: नक्कीच.
1: त्याच्यातून प्रेरणा मिळते, कारण त्या माध्यमातून आम्ही पुढचं जो काय प्रोफेशन आहे ते आम्ही करू शकतो.
0: नक्कीच, कारण आकाशवाणी हे ज्ञान आणि माहिती मिळवण्याचं एक साधनच आहे.
1: ज्ञान वर्तक आणि आपल्या जशी आपली आई असते आपल्याला ज्ञान देते लहानपणापासून, तर जसं आपलं कर्ण होईपर्यंत तशीच आपली आकाशवाणी आपल्याला या माध्यमातून आपल्याला ज्ञान देते आणि पुढचं पाऊल आपल्याला टाकायला सोपं पडते.
0: अगदी बरोबर. तर आता पावसाळा सुरू आहे, तर या पावसाळ्यात आता सगळ्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे?
1: काय या पावसाळ्यात काळजी अशी घ्यायची की आता आपण जर बाहेर पडलो जसं आपल्याला उघड्यावर खाणं हे अशक्य आहे.
0: बरोबर.
1: कुठले असो म्हणजे त्याच्यावर माशा गोंगा होता, आणि विशेष झालं म्हणजे आपलं शिळं राहिलेलं घरचं भाजी भाजी समजा काही पोळी चपाती आणि ते पण थोडं आपण जपातून खायचं, कारण आता आषाढ महिना लागणार आहे आता. तर आषाढ महिन्यात असे आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे की जेणेकरून आपल्याला आपल्या शरीराला काही झालं नाही पाहिजे.
0: बरोबर.
1: कुठल्याही वस्तू आपल्याला पाहून सांभाळून म्हणजे अशा आपल्याला काही त्रास नाही झाला पाहिजे, अशा वस्तू खायच्या आणि आणायच्या घरी आणायच्या, आपल्यालाच नाही पण आपल्या आपल्या परिवाराला पण त्रास झाला नाही पाहिजे.
0: अगदी बरोबर. सगळ्यांनी अगदी स्वच्छ आणि ताजे अन्न खायला पाहिजे आणि उकडलेले पाणी सुद्धा या पावसाळ्यात प्यायला पाहिजे.
1: एक विषय चांगला सांगितलं, उकळलेलं पाणी कसं राहते गरम ते त्याच्यातले जंतू राहतात ते याच्यामध्ये राहत नाही. आपण काय करतो मटक्यातलं किंवा बेसगिरीमधलं पाणी पितो बाहेरचं, पण बऱ्याच दिवसापासून भरलेलं राहतं.
0: बरोबर.
1: आणि ते आपल्या फ्रीज मध्ये ठेवून ते गार होत, आपण गारचा याच्यानं आपण ते थोडं जास्तीत पितो त्याच्यामुळे आपल्याला त्रास देऊ शकतो.
0: अगदी बरोबर आहे.
1: आणि असं टाळावं की आपल्याला जेणेकरून आपल्याला त्रास नाही झाला पाहिजे.
0: सगळ्यांनी अशी पावसाळ्यामध्ये विशेष काळजी घेतली पाहिजे, तरच आपलं आरोग्य निरोगी राहील. तर खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. तर कुठलं गीत तुम्हाला आज ऐकायचं आहे?
1: आजच्या कार्यक्रमामध्ये चित्रपटाचं नाव आहे गीत गाता चल, गीत आणि संगीत आहे रवींद्र जैन यांचं आणि गायक आहे जसपाल सिंग आणि गाण्याचे बोल आहे धरती मेरी माता पिता आसमान, सचिन पेडगावकर यांच्यावर चित्रित झालेलं आहे आणि आपले जसपाल सिंग आहे. तर ताई, काही याच्यात माझ्या मित्रांना बी हे गीत ऐकू इच्छितो मी. माझे बनलेल्याचे हिंमतराव शृंगारे आणि संतोष कुमार गेडाम आहे आणि माझ्यावर आणि मित्र आहे अनंत भुते, टी एस नावकर आणि गुणवंत कळू, गौतम रायबोले हे जवळडीचे आहे जिल्हा अमरावती त्यांचा, आणि परत मारुती भोसले सोलापूरचे, आणि माझे जेवढे बी स्वर संवाद ऐकता हे सर्व श्रोता मित्रांना हे गाणं, आणि परत तुम्ही बी या गाण्याचा थोडासा आनंद घ्या.
0: नक्की नक्कीच. फोन केल्याबद्दल धन्यवाद.

0: हॅलो, स्वर सोबत कार्यक्रम.
1: ताई नमस्कार,
0: नमस्कार, कोण बोलत आहे?
1: तांबडी लोखंडे बोलतो, करंजी रोड, तालुका पांढरकवडा, जिल्हा यवतमाळवरून.
0: नमस्कार सर, बोला.
1: मला आज या कार्यक्रमामध्ये एक गीत ऐकायचं ताई.
0: हा, कुठलं गीत ऐकायचं आहे आज?
1: चित्रपटाचं नाव जंजीर आणि गीताचे बोल आहे चक्कू चोरी तेज करायले. हे गीत ऐकायचं ताई. आणि हे गीत ऐकण्यासाठी आमचे काही श्रोता आहेत.
0: सांगा.
1: मंजुताई लोखंडे, सूरज लोखंडे, अर्ज बाबू, सुरमित, आराध्य लोखंडे आणि मित्रपरिवार.
0: अच्छा, आता सध्या काय सुरू आहे सर तुमचं?
1: आता माझं टेलरिंग काम करतो पार्ट टाइम मध्ये.
0: अच्छा, टेलरिंग काम करता तुम्ही.
1: हो हो,
0: ठीक आहे, धन्यवाद फोन केल्याबद्दल. तर ऐकूया तुमच्या आवडीचं हे छानसं गीत.

0: हॅलो, स्वर संवाद कार्यक्रम.
1: हा, गोपाळ नाथकर बोलायलो.
0: कुठनं बोलत आहात?
1: साडेगाव तालुका, जिल्हा परभणी.
0: अच्छा, काय करता सर मग आपण?
1: शेती.
0: पेरणी वगैरे झाली आहे तुमची?
1: हो.
0: अच्छा, तर शेतीमध्ये काय आहे सध्या तुमच्या?
1: कापूस, हळद.
0: अच्छा, कापूस आणि हळद घेता तुम्ही.
1: हो.
0: तर किती एकर शेती आहे तुमच्याकडे?
1: 5 एकर.
0: अच्छा, अरे वा, छान. चांगलं पीक येत असेल ना?
1: हो, छान आहे. अच्छा, भाव पण आहे जास्त, भाव असल्यामुळे चांगलं आहे.
0: आणखी परिवारामध्ये कोण कोण आहे?
1: परिवारामध्ये आई, बायको आणि 2 लेकर आहेत.
0: अच्छा, तर कुठलं गीत तुम्हाला आज ऐकायचं आहे?
1: बाजीगर मधलं ए मेरे हम सफर.
0: अच्छा, हे गीत ऐकण्यासाठी कोण कोण आहे तुमच्यासोबत?
1: सोबत माणिक गुरु, माणिक मेत्रे, मोहन मेत्रे.
0: अच्छा, ठीक आहे. चला तर ऐकूया तुमच्या आवडीचं हे छानसं गीत.

0: हॅलो, स्वर संवाद कार्यक्रम.
1: हां, नमस्कार मॅडम. मी शारदा शरद दुवे बोलत आहे, बेलवऱ्यावरून.
0: हां बोला. नमस्कार, काय करता आपण?
1: मॅडम, मी गृहिणी आहे.
0: अच्छा, गृहिणी आहे. गृहिणी असणं सुद्धा हे महत्वाचं काम आहे. घरकाम
1: मॅडम
0: करणं म्हणजे खूप मोठं काम आहे, जबाबदारी असते एक.
1: हो
0: घर,
1: मॅडम. मॅडम, मला गाणं ऐकायचं होतं.
0: हां, कुठलं गीत तुम्हाला ऐकायचं आहे?
1: कुसूर मधलं,
0: सूर मधलं.
1: जो मेरी रूह को चैन दे प्यार दे.
0: अच्छा, तर आपल्या सोबत कोण कोण आहे हे गाणं ऐकण्यासाठी?
1: नाही, मी, माझे मिस्टर, माझे वडील आहेत, माझी मुलं आहेत मॅडम. माझा मुलगा आहे रियान शरद दुवे, आणि माझी मुलगी पूर्वी शरद दुवे, आणि माझ्या बहिणीचा मुलगा आहे अमन राहुल दामले,
0: अच्छा,
1: आणि माझ्या भावाची मुलगी आहे कनिष्का निलेश मुहोड.
0: तर ताई, आणखी छंद कोणता आहे तुम्हाला?
1: मला छंद रेडिओ ऐकण्याचा आहे मॅडम.
0: रेडिओ ऐकण्याचा? अरे वा.
1: हो, घरचे कामं करते आणि रेडिओ लावून देते.
0: हाँ, कुठले कार्यक्रम तुम्ही ऐकता अमरावतीचे?
1: स्वर संवाद, आपकी फरमाइश, ज्ञानवर्धक माहिती, मला सर्व कार्यक्रम आवडतात मॅडम.
0: अच्छा, अरे वा, फोन केल्याबद्दल धन्यवाद.
1: हो
0: ऐकूया
1: मॅडम.
0: तुमच्या आवडीचं हे छानसं गीत.

0: हॅलो, स्वर संवाद
1: हॅलो
0: कार्यक्रम. आपण कोण बोलत आहात?
1: मॅडम, मी विठ्ठलराव मडावी बोलतोय.
0: नमस्कार, बोला.
1: नमस्कार नमस्कार. लय दिवसांनी फोन केला, कारण माझा फोन म्हणजे डिस्चार्ज झाला की नाही, तुम्ही दुसऱ्याच्या याच्यात लावला.
0: अच्छा.
1: आमच्या गुरुमाऊली आहेत, त्यांना गाणं ऐकायचं होतं.
0: सांगा ना, कुठलं गीत ऐकायचं आहे?
1: त्यांच्याशी बोलून घे ना.
0: हो, चालेल. हॅलो,
1: बोला.
0: कोण बोलताय? आपलं नाव सांगा.
2: रामनराव भाड.
0: आपण काय करता?
2: मी बॅचलर बघतच आहे सध्या.
0: अच्छा अच्छा. आणखी तुमच्या परिवारामध्ये कोण कोण आहे?
2: माझ्या परिवारामध्ये माझ्या परिवारात काहीच नाही. आता एक पोरगा होता, मरण पावला. एक पोरगा आहे तो अलग राहते. मी एकटीच राहते.
0: अच्छा. तर आज कोणतं गीत तुम्हाला कार्यक्रमात ऐकायचं आहे?
2: मला जय सहकार द्या म्हणला. थोडा गाणे आहे आपल्याला, तुमचं द्या बा म्हटलं.
1: त्यांना द्यायचं आहे धरीला पंढरीचा चोर. त्यांच्यासोबत आहे सतीश उबाड, रुपाली उबाड, समर्थ उबाड, सोम उबाड, गौरी उबाड आणि उज्ज्वला उबाड. आणि त्यांचे भाऊ आहे संजय चौधरी, प्रकाश चौधरी, अतुल चौधरी, अंकित चौधरी, मंगला चौधरी, सुंदा चौधरी. मी हार्मोनियम, तबला, बासरी, आर्घन, पखवाज, कंजेरी सर्वच वाद्य वाजवा तुम्ही.
0: हो हो, तुम्ही सांगितलंच आहे यापूर्वी. फोन केल्याबद्दल धन्यवाद. ऐकूया तुमच्या आवडीचं हे छानसं गीत.

0: हॅलो, स्वर संवाद कार्यक्रम.
1: नमस्कार ताई,
0: नमस्कार, कोण बोलताय? आपण नाव सांगा.
1: येवताबंदीवरून बळीराम हनुमार कारंजाला जवळायचं.
0: तर सध्या आपण काय करता?
1: काही नाही, आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकणे चालू आहे.
0: अच्छा, आणखी त्याच्या व्यतिरिक्त कोणता छंद?
1: छंदाने रेडिओ ऐकण्याचा.
0: अच्छा, अरे वा, खूप छान. तर
1: लहानपणापासूनच आवड आहे.
0: हो का? अरे वा, किती वर्ष झालेत रेडिओ ऐकून?
1: बरेच वर्ष झाले. दिनागा गीत माला होता ना, तेव्हापासून ऐकतो मी रेडिओ.
0: अरे वा, खूप छान. तर आकाशवाणीचे कोणते कोणते कार्यक्रम तुम्ही ऐकता?
1: सकाळचा भक्ती संगीताचा, आरोग्य धनसंपदा, तसेच सर्वच कार्यक्रम आवडतात.
0: अच्छा, अरे वा,
1: ते माहितीपूर्ण आणखी ज्ञानवर्धक असतात कार्यक्रम.
0: बरोबर. तर आज कोणतं गीत तुम्हाला ऐकायचं आहे?
1: आज मला ते जलवंती फुलवंती ना मोठं लक्षण खोटं या चित्रपटाची पाहिजे.
0: ठीक आहे.
1: काही मंडळी आहे, हलुमारे परिवार आहे आणि माझे मित्र आहे नाना ढोरे, त्यांना ऐकायचं आहे गीत.
0: अच्छा,
1: धन्यवाद. ते
0: धन्यवाद फोन केल्याबद्दल.

0: आहे तुम्हाला त्या व्यतिरिक्त?
1: आमची ताई बस रेडिओ ऐक ना.
0: अच्छा, आणि
1: हा,
0: परिवारामध्ये कोण कोण आहे तर?
1: दोन भाऊ आहेत, आई बाबा आणि मुलगी आहे, पत्नी आहे.
0: अच्छा, तर आज कोणतं गीत तुम्हाला ऐकायचं आहे आजच्या कार्यक्रमात?
1: आम्हाला राजेंद्र सिंग म्हटलं ते परदेशी कुमार सानू अलकायनी यांच्या स्वरात आहे.
0: ठीक आहे.
1: काय म्हणते ताई पाऊसपाणी?
0: पाऊस आता काही दिवस झाले पाऊस नाही, इथे खूप गरम होत आहे आणि ऊन पडत आहे, पाऊस नाहीच आहे.
1: या वर्षी अल्निनोचा प्रभाव आहे, त्यामुळे जरा पावसाळी जरा कमीच आहे या वर्षी. तसंही आपलं हवामान विभाग सांगूनच राहिलं या वर्षी की पावसाळा कमीच आहे.
0: हो,
1: आमच्या इथे बी ती म्हणजे पाणीच नाही.
0: सगळीकडे थोडं दमट वातावरण आहे,
1: बरोबर
0: गरम होत आहे आणि पाऊस कुठे
1: गरम
0: पडलेला
1: म्हटलं
0: नाही.
1: म्हणजे आपल्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आता थोडी शांतता आहे, पाहिजे पावसाळी म्हणजे विश्रांती आहे.
0: बरोबर आहे.
1: आणि काही आमचे तुमचे नेहमी श्रोता आकाशवाणी ऐकणारे संतोष मोरे आणि त्यांचे परिवार आणि आमच्या घरीचे सुद्धा खरंच रेडिओ ऐकतात मोबाईल ऍपवर.
0: मोबाईल ऍपवर?
1: हा,
0: अच्छा
1: आता त्यांनी अमरावती म्हणजे आज माझा पहिलाच कॉल लागला.
0: अच्छा, पहिला कॉल आहे तुमचा? अरे वा,
1: हो.
0: खूप खूप स्वागत आहे
1: आणि
0: तुमचं.
1: मी बी सर्व श्रोत्यांना सांगू इच्छितो की ज्यांनी आजच्या कार्यक्रमामध्ये कॉल केला असेल त्यांनी 2-3 महिने त्यांनी तुम्ही कॉल केला नाही पाहिजे, कारण की नवीन श्रोत्यांना चान्स मिळतो.
0: अगदीच अगदीच बरोबर आहे. आता आम्ही 1 महिन्याचा कालावधी ठेवला आहे, 1 महिन्यानंतर कॉल करा असं आम्ही श्रोत्यांना सांगत आहे. आधी 2 आठवडे होते तर आता कालावधी वाढवलाय, कारण बाकी श्रोत्यांना सुद्धा संधी मिळाली पाहिजे ना.
1: हो हो, कारण की आवडीने कार्यक्रम सुद्धा प्रत्येकाची इच्छा असते ना.
0: बरोबर
1: म्हणजे आपला लागला पाहिजे.
0: अगदी बरोबर. चला तर ठीक आहे, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. ऐकूया तुमच्या आवडीचं हे छानसे गीत.

0: हॅलो, स्वर संवाद कार्यक्रम.
1: नमस्कार।
0: नमस्कार, कोण बोलत आहे?
1: प्रदीप रानकर बोलतो, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा, पर्वत खंडेगाव।
0: अच्छा, काय करता सर
1: हो,
0: आपण?
1: काही नाही, काही मी अपंग तुम्ही डोळ्याने
0: अच्छा,
1: आकाशवाणी अमरावती कार्यक्रम, आम्हाला फोन इन कार्यक्रम आवडत असतात।
0: आणखी कोणता छंद?

0: हॅलो, स्वरसंवाद कार्यक्रम.
1: नमस्कार मॅडम जी,
0: नमस्कार, आपण कोण बोलताय?
1: मी सुरेश गुजर, मुक्काम कोल्ही, तालुका बाबुळगाव, जिल्हा यवतमाळ येथून बोलतो मॅडम जी.
0: अच्छा, काय करता सर आपण?
1: काही नाही, आता मॅडम जी शेतीचे काम चालू आहे. शेती?
0: अच्छा, शेतीचे काम सुरू आहे. शेतीमध्ये काय आहे सध्या? आता
1: शेतीमध्ये काय नाही, इकडे आता सोयाबीन, पराठी, तूर.
0: अच्छा, तर किती एकर शेती आहे आपल्याकडे?
1: कामावर जात असतो.
0: अच्छा अच्छा, आणखी त्याच्या व्यतिरिक्त कोणता छंद आहे तुम्हाला?
1: आता छंद समाजसेवा करा, छंद आहे.
0: अरे वा, खूप छान.
1: समाजसेवा आता आपल्याला एखादा कोणाला दवाखान्यात जायचं असलं तर रुग्णवाहिका बोलावणे, कोणी जर आजारी पडलं, समजा एखाद्याला पॅरालिस मारला तर त्याला ती गावला घेऊन जाणे एमपी मध्ये.
0: अच्छा,
1: असे समाजसेवा चालू असते.
0: अरे वा, खूप छान. म्हणजे लोकांना एक प्रकारची मदतच करता तुम्ही. तर आज कुठलं गीत तुम्हाला ऐकायचं आहे?
1: मला का नाही येत मॅडम जी, बुद्ध गीत आहे, नंदिनीची ही सांगतो कथा.
0: अच्छा,
1: आनंद शिंदे ने गायलेला आहे ते. गीतकार कुंदन कांबळे आहे त्यांचे, आणि संगीतकार मधुकर पाठक आहे. माझी पत्नी आहे गीत ऐकण्यासाठी बेबीबाई गुजर, माझा मोठा मुलगा आहे चंद्रकांत गुजर, माझी सून आहे प्रियांका गुजर, माझी नात आहे यशस्विका गुजर, माझा नातू आहे आरव गुजर, माझा लहान मुलगा आहे प्रशिक गुजर, आमचे दादा पोरवरून आशिष भाऊ चांबटकर आहे, वडगाव पोलीस स्टेशन वरून रूपराजी मिलमिल्या.
0: ठीक आहे सर, फोन केल्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: ऐकूया तुमच्या आवडीचं हे छानसं गीत.

0: हॅलो, स्वर संवाद कार्यक्रम.
1: स्वरसंवाद, नमस्कार. काय?
0: नमस्कार, कोण बोलतय?
1: आवारपूर तालुका कोरपणा जिल्हा चंद्रपूरातून शेख हबीब बोलतो.
0: नमस्कार सर, काय करता आपण?
1: मी अल्ट्राटेक सिमेंट आवारपूर मध्ये जॉब करत आहे.
0: अच्छा, परिवारामध्ये कोण कोण आहे आपल्या?
1: परिवारामध्ये माझी आई, बाबा, भाऊ, बहिणी, सर्व मिळून आहे परिवारात.
0: अच्छा, तर कुठलं गीत आज ऐकायचं आहे आपल्याला?
1: चित्रपटाचं नाव आहे दिल है तुम्हारा मंदिर गीत आहे. दिल लगा लिया मैंने तुमसे प्यार कर लिया. होते आमचे छोटे भाई शेख, साजन बेगम, फारूक शेख, वसीम शेख, अफसाना शेख, अश्मिरा शेख, इरफान शेख, जिन्नत शेख, फैजान शेख, फरहान शेख, अब्दुल लोहेवाला, साजिदा शेख, आशिफ शेख, हेमाजी टिकरे, रामहरी लोखंडे, किसन कुंबरे, बापूराव जी बावने, सय्यद अमिनूर, समस्त शेख परिवार आणि मित्र परिवार. आता परिस्थिती खूप म्हणजे पाऊस पडत नाही, पर्यावरण शुद्धीकरण होत नाही, त्यामुळे झाडं लावा, झाडे जगवा हे सांगावं संदेश वाटतो. कारण आता जेव्हा पावसाळ्यात जे दिवस असल्यामुळे आपण एकतरी झाड लावलं पाहिजे असं सर्व श्रोत्यांना सांगत वाटते मला.
0: अगदी बरोबर. आणि पावसाळ्यामध्ये काय आपण विशेष काळजी घेतली पाहिजे, काय करायला पाहिजे, काय सांगाल आपण याबद्दल?
1: पावसाळ्यामध्ये चांगलं अन्न खाल्लं पाहिजे, हलक फुलक म्हणजे बसण्याकरता, आणि सोबतच स्वच्छता घरामध्ये पाळली पाहिजे, किंवा आपल्याला जे रोगराई होणार नाही याचे आपण व्यक्ती स्वच्छता सुद्धा घेतली पाहिजे.
0: बरोबर.
1: पावसाळ्यामध्ये रोगाचे प्रमाण वाढत असल्यामुळे लहान मुलांची विशेष करून काळजी घेतली पाहिजे,
0: कारण लहान मुलांची रोग प्रतिकार शक्ती कमी राहते म्हणून म्हणजे ते लवकर आजारी पडतात. तर त्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे, आणि जे वयोवृद्ध असतात त्यांची पण विशेष काळजी आपण या ऋतूमध्ये घेतली पाहिजे. बरोबर ना?
1: बरोबर.
0: तर खूप छान वाटलं आपल्याशी बोलून. चला तर ऐकूया तुमच्या आवडीचं हे छानसं गीत.

0: हॅलो, स्वर संवाद कार्यक्रम.
1: नमस्कार मॅम.
0: नमस्कार, कोण बोलत आहात?
1: मी अमरावतीवरून प्रकाश गोळे बोलतोय. मी खूप लकीली आहे की मी खूप ट्राय केल्यानंतर, 2 आठवडे ट्राय केल्यानंतर माझा कॉल लागला.
0: अच्छा, आपण काय करता?
1: आम्ही ऑर्केस्ट्राला

0: वगैरे करतो, मी कीबोर्ड वगैरे आधी क्लासेस वगैरे घ्यायचा, आता साधारण बंद केलंय.
1: अच्छा
0: ऑर्केस्ट्राला ढोलक प्ले, कीबोर्ड प्ले वगैरे करतो.
1: अच्छा अरे वा, आता
0: आणि खरं खास मला अमरावती एवढं प्रेरित करते की साधारणतः ते आरोग्याशी निगडीत
1: आरोग्य संवाद.
0: आरोग्य संवाद. आणि खरंच अमरावतीमुळे कधीतरी वाटायचं की अमरावती केंद्र सुरू व्हावं, पण नक्कीच प्रार्थना पूर्ण केली. मला आणखी एक वाटतं की निवेदन करू इच्छितो की अमरावतीचा जे सूरसंवाद कार्यक्रम आहे त्याचा एक दिवस पुन्हा वाढावा, जो एक दिवस शुक्रवारी आहे तो शुक्रवार आणि शनिवार व्हावा असं मला वाटतं. पण
1: नक्कीच नक्की, तर इथे आता प्रयत्न सुरू आहे, तर नक्कीच आपलं जे निवेदन आहे ते आमच्या अधिकाऱ्यापर्यंत आम्ही पोहोचू आणि ते प्रयत्न सुद्धा करतील.
0: नक्कीच मॅम, ही आशा पूर्ण होईल असं मला वाटतंय.
1: आणि आता पावसाळा सुरू आहे, तर पावसाळ्यात काय काळजी घ्यायला पाहिजे आपण सर्वांनी?
0: मॅम मला तरी वाटतं पावसाळ्यात जेव्हा साधारणतः काम करत असाल तर मग दुपारी 10 ते 3 च्या मध्ये तुमचं काम आटपून तुम्ही संध्याकाळी घरीच राहा, एवढं तरी मला वाटतं. जास्त रिस्क घेऊ नये, कारण की तुमच्या आरोग्याची काळजी ही तुमच्या हातात आहे हे प्रत्येकाला कळलं पाहिजे असं
1: बरोबर.
0: मला वाटतं.
1: पावसाळा म्हणजे मनाला आणि शरीराला ताजेतवाना करणारा ऋतू आहे. म्हणजे या थंडगार वातावरणात थोडी विश्रांती घेतली की नव्या उत्साहाने आपण आपल्याला कामाला लागण्याची ऊर्जा मिळते, बरोबर ना? म्हणजे विश्रांती घेणं खूप आवश्यक आहे. बरेच जणांना म्हणजे छंद असतो वाचण्याचा वगैरे, तर आपण एक घरी बसून एक पुस्तक वाचू शकतो आणि आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवू शकतो, नाही का?
0: आणि साधारणतः पावसाळ्यात मॅम आपला जर कलाकार असेल तर तो निसर्गरम्य वातावरणात तो प्रॅक्टिस करू शकतो, आणि गरमागरम चहाचा त्याच्यामध्ये ना त्याला एक वेगळाच आनंद
1: बरोबर आहे.
0: वरून पाऊस आणि खूप चांगली प्रॅक्टिस.
1: सगळ्यांनी पावसाळ्याचा आनंद तर घ्यायलाच पाहिजे, आपली सुरक्षितता आणि आरोग्याची सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे. तर आज कुठलं गीत तुम्हाला ऐकायचं आहे?
0: मॅडम मला ना आषाढी निमित्त एक ते भजन आहे, विठू मावली तू मावली जगाची,
1: अच्छा
0: आणि मला ऐकायला ते भजन आवडेल, कारण की माझे फ्रेंड आहेत अरविंद शिरस्कार आणि इतर काही माझी मदर आई आहे भाऊ आहेत त्यांच्यासाठी सुद्धा, त्यांचं सुद्धा आवडतं गीत आणि त्यांना सुद्धा मी हे गीत डेडिकेट करू इच्छितो.
1: अच्छा खूप छान, फोन केल्याबद्दल धन्यवाद. खूप छान वाटलं आपल्याशी बोलून. ऐकूया तुमच्या आवडीचं हे छानसं गीत.

0: हॅलो, स्वरसोबत कार्यक्रम, कोण बोलताय आपण?
1: नमस्कार मॅडम, मी प्रवीण हागुने कुष्टा बुद्रुक तालुका अचलपूर जिल्हा अमरावतीतून बोलतो.
0: कशी आहात आपण?
1: छान आहे मॅडम.
0: तर आता सध्या काय सुरू आहे सर आपलं?
1: आता सध्या शेतीचे काम आहे.
0: अच्छा, काय आहे आता शेतीमध्ये?
1: शेतीमध्ये कपाशी, तूर, सोयाबीन
0: तर आपल्याकडे किती शेती आहेत?
1: शेती थोडीशी आहे, आम्ही दुसरी

0: मग ते करतो, 2-4 एक घरची आहे, बाकी मग तेच असते.
1: अच्छा, तर आणखी त्याच्या व्यतिरिक्त आणखी काय करता मग?
0: तिथं काही नसतं, थोडं काही काम वगैरे असलं काम करून घ्यायचे. हो
1: अच्छा, तर आता या वातावरणाबद्दल, एकंदरीत या वातावरणाबद्दल आणि पावसाळ्याबद्दल आपण काय सांगाल, काय खबरदारी, काय काळजी घ्यायला पाहिजे सर्वांनी?
0: पावसाळ्याबद्दल कसं मॅडम, पावसाळा तर कमी झाले कारण म्हणजे माणूसच आहे मेन. कारण की माणसानं असं जे निसर्गाचा संतुलन बिघडला वृक्षतोड वगैरे, आणि पावसाळा दिवसात विशेषतः अशी खबर द्यायला घ्यायची आहे की एखाद्या विद्युत लाईनला, करंटला किंवा कुठं हात लागला नाही पाहिजे. कारण की एखाद्या याच्यातून विद्युत धारा वाहत असते, कारण त्यामध्ये तुमच्या ओलावा असलं जे शॉक लागायची शक्यता असते. आणि या पावसाळ्यामध्ये तुमचे बिमाऱ्या वगैरे निर्माण होणार आहे,
1: बरोबर
0: ते दूषित पाणी पिल्याने वगैरे तसे रोगराई फरण्याची शक्यता असते. पण थोडस आपला थोडा बचाव करून घेतला तर फारच चांगलं, शाश्वत लक्ष देणार असते. पण आपणही आपल्या आरोग्याविषयी किंवा आपण आपल्या इतर दिनचर्येविषयी लक्ष ठेवलं
1: अगदी
0: तर फारच छान होईल.
1: आपण सुद्धा म्हणजे विशेष काळजी घ्यायला पाहिजे.
0: हो मॅडम, आणि जे बाजारात विकणारे असतात दुकानदार वगैरे स्टॉल म्हणून बसतो, त्यांच्या जवळ उघड अन्न खाऊ नये. त्या बाबतीत आपले आयएस अधिकारी तुकारामजी मुंडे साहेब यांनी खूप मोठी मोहीम हाती घेतली, त्याबद्दल त्या साहेबांचे आमच्याकडून हार्दिक अभिनंदन हाकुने परिवाराकडून.
1: तर आज कुठलं गीत तुम्हाला ऐकायचं आहे?
0: आता आपला पावसाळ्याचा जर विषय निघाला तर आता एक पावसाळ्याविषयी गीत द्या, चित्रपट आहे सर्जा आणि गीताचे बोल आहे चिंब पावसानं. हे गीत ऐकाय माझ्यासोबत माझी पत्नी आहे योगिता हागुने, मुलगी आहे पियाली हागुने, मुलगा पार्थ हागुने, आणि आमचे 2-3 मित्र आहेत मॅडम, संजय बुगडाम आहेत, लक्ष्मण लोखंडेजी आहेत, सोपानजी तायडे, विजय शेगोकार, उद्धवजी धोरण, अमोल इंगडे आणि नारायण आगे, आणि आमचा हागुने परिवार आणि आकाशवाणी अमरावतीचे सर्व उद्घोषक उद्घोषक आणि सर आणि मी आपल्या आकाशवाणीचा नियमित श्रोता आहे मॅडम. तर माझी अशी एक विनंती आहे वरिष्ठ अधिकारी साहेबांना, एखादा आता जर फोन इन कार्यक्रम चालू केला असा एखादा एसएमएस वगैरे किंवा व्हॉट्सअप एसएमएस वगैरे एखादा आठवडा जो कार्यक्रम चालू केला हिंदी मराठी गीतांचा तर फारच छान होईल.
1: नक्कीच नक्की, आम्ही तुमची विनंती आहे ती आमच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचू. खूप छान वाटलं आपल्याशी बोलून.
0: धन्यवाद मॅडम, आम्हाला पण खूप छान वाटलं.
1: फोन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ऐकूया तुमच्या आवडीचं हे छानसं गीत.

0: आशा व्यक्त करते. तर आज ज्या श्रोत्यांची आजच्या कार्यक्रमात फरमाइश पूर्ण झाली आहे, कृपया त्यांनी एक महिना फोन करू नये. आमच्या इतरही श्रोत्यांना संधी मिळावी यासाठी. तर श्रोते हो, या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण दर मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या दरम्यान केलं जातं. श्रोते हो, सहभागी होण्यासाठी कॉल करा 0721-299-1038 0721-299-1038. तर श्रोते हो, नक्की आम्हाला कॉल करा आणि आजच्या कार्यक्रमातून आपली रेडिओ मैत्रीण प्रज्ञा इंगोले हिला रजा द्या. पुन्हा भेटूया नव्या सुरांसह नव्या उमेदीने. तोपर्यंत आनंदी रहा, मस्त रहा, स्वस्थ रहा आणि ऐकत रहा आकाशवाणीचं अमरावती केंद्र. नमस्कार.
1: श्रोते हो, आताच आपण स्वर संवाद हा फोन इन कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाचं संवादक आणि निर्मिती प्रज्ञा इंगोले यांची, तांत्रिक सहाय्य संजय किटुकले आणि गजानन पुसकुडे यांचं. तर या कार्यक्रमाचे सादर करते होते आशिष गावंडे.
2: फोन इन कार्यक्रम स्वर संवाद. गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवा वजणू. स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनु. स्वर संवाद फोन इन कार्यक्रम स्वर संवाद.
1: श्रोते हो, आताच आपण फोन इन कार्यक्रम स्वर संवाद ऐकलात. FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ट्यून केला आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, दुपारचे 12 वाजले आहेत. आता आम्ही वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. तोवर प्रतीक्षा करावी.

श्रोते हो, मधुर गीतांचा आणि सुंदर स्वरांचा हा प्रवास इथेच थांबतो आहे, पण आपले मनोगत आणि संगीताची साथ कायम आपल्या मनात राहील. आजचा स्वर संवाद हा कार्यक्रम तुम्हाला नक्की आवडला असेल अशी मी

नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचं स्वागत करते. मैत्रिणींनो, आता ऐकूया आंतरराष्ट्रीय न्याय दिनाच्या अनुषंगानं सर्वसमावेशक समाज कसा असावा याविषयी समाजसेविका रेणुका कड यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद. श्रोते हो, सामाजिक न्याय हा शब्द आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठीच आहे असं सर्वांना सामान्यतः वाटत असतं. आपल्याला तो न्याय मिळाला पाहिजे किंवा समाजामध्ये तळागाळातील लोकांपर्यंत काही गोष्टी पोहोचल्या पाहिजेत, हाच मूळ उद्देश सामाजिक न्याय दिन साजरा करण्याचा असतो. सामान्य आणि वंचित घटकांना न्याय मिळावा, त्यांना सर्व शासकीय योजनांची माहिती असायला हवी, यासाठी एक सेतू बांधावा लागतो आणि हा सेतू सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून बांधणं शक्य असतं. त्यांच्या मदतीनं समाजाला अनेक गोष्टी समजू शकतात आणि म्हणूनच आज आपण अशाच एका सामाजिक कार्यकर्त्या

0: त्या रेणुका कड यांच्याशी संवाद साधणार आहोत. रेणुका कड या विकास अध्ययन केंद्र आणि आशा केंद्र या संस्थेच्या संचालक म्हणून काम पाहत आहेत. सामाजिक क्षेत्रात प्रामुख्याने महिला आणि बाल विकास क्षेत्रात गेल्या 25 वर्षापासून त्या कार्यरत आहेत. त्यांचं काम आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू आहे. आशिया पॅसिफिक रिसर्च नेटवर्क, इंटरनॅशनल वुमन अलायन्स, इंटरनॅशनल लीग ऑफ पीपल्स स्ट्रगल आणि युनायटेड नेशन्स पर्यावरण कार्यक्रम या संस्थांचे सदस्य म्हणून त्या काम करतात. आज आपण त्यांच्याशी सामाजिक न्याय या विषयावरती संवाद साधणार आहोत. रेणुका कड मॅडम, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: थँक्यू मॅडम.
0: तर सामाजिक न्याय म्हणजे नेमकं काय?
1: मॅडम, हा सुरुवातीचा आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे की सामाजिक न्याय म्हणजे नेमकं काय. कारण सध्या सामाजिक न्यायाबद्दल अनेक संकल्पना किंवा अनेक चर्चा सुरू असतात, पण आपण भारतीय राज्यघटनेच्या दृष्टिकोनातून आणि घटनेमध्ये जे म्हटलेलं आहे त्या माध्यमातून जर पाहिलं की सामाजिक न्याय म्हणजे काय, तर सामाजिक न्याय जो प्रत्येक व्यक्तीला समान संधी, समान हक्क आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार म्हणजे सामाजिक न्याय. भारतीय राज्यघटनेतील जी न्याय ही संकल्पना आहे ती सामाजिक, आर्थिक, राजकीय हे उद्दिष्ट सामाजिक न्यायाच्या संकल्पनेशी संबंधित आहे. याला आपण सामाजिक न्याय असं म्हणतो.
0: समाजातील कोणत्या समस्यांवर आपण काम करता?
1: समाजातील समस्या म्हटलं तर प्रामुख्याने माझा विषय हा महिला आणि बालकल्याण क्षेत्र आहे. ह्या महिलांचे क्षेत्र म्हणाल तर मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने एकल महिला, कौटुंबिक हिंसाचाराने पीडित महिला, बालकांच्या संदर्भातले वेगवेगळ्या प्रकारचे हक्क, अधिकार, त्यांचे प्रश्न, प्रामुख्याने ज्याला आपण पॉक्सो म्हणतो किंवा बालकांचं विविध म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जे लैंगिक शोषण होतं अशा ज्या घटना आहेत त्या घटनांमध्ये काम करणं, आणि सध्याच्या काळामध्ये जे आपण तंत्रज्ञानाचं युग म्हणतो 21वं शतक, ह्या 21व्या शतकामध्ये मानवाला मिळालेली टेक्नॉलॉजीची देणगी आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त होणारा वापर म्हणजे मोबाईल, इंटरनेटचा. पण ह्या वापराचा महिलांवरती आणि मुलांवरती एक वेगळ्या पद्धतीचा दुष्परिणाम होतो, जो प्रामुख्याने ज्याला आपण सायबर गुन्हेगारी म्हणतो तर ह्या क्षेत्रामध्ये काम करतो. तसंच पर्यावरणीय बदल जो आहे, ह्या पर्यावरणीय बदलांचा महिलांवरती काय परिणाम होतो ह्या संदर्भातलं काम करतो. याशिवाय ट्रान्सजेंडर महिला ज्या आहेत, ज्याला आपण तृतीय पंथी म्हणतो किंवा बहुलिंगी म्हणतो, अशा सगळ्या महिलांच्या संदर्भातलं काम आहे. आणि आरोग्य क्षेत्रातलं काम, आरोग्य हे मानसिक आरोग्य आहे, शारीरिक आरोग्य आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सगळ्या समस्या त्याच्यामध्ये येतात. जसं आरोग्य म्हणाल तर आमचं जे आशा केंद्र आहे जे प्रामुख्याने ग्रामीण आरोग्य ह्या विषयाला घेऊनच काम करतं. मग ग्रामीण भागातील महिलांचं आरोग्य, मुलांचं आरोग्य, वृद्धांचं आरोग्य ह्या सगळ्या संदर्भात आमचं काम सुरू आहे.
0: सामाजिक न्याय मिळावा यासाठी समाजात शिक्षणाचं महत्व काय आहे?
1: तर मी याला थोडस असं म्हणेल की सामाजिक न्याय मिळवण्यासाठी शिक्षण तर महत्वाचं आहेच, पण जी लोक शिक्षित नाहीत किंवा काही कारणामुळे शिक्षण घेऊ शकत नाही तर अशा लोकांसाठी सुद्धा सामाजिक न्याय तितकाच महत्वाचा आहे. मग आता शिक्षण असेल तर काय होऊ शकतं? तर या ठिकाणी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक घोषवाक्य म्हणा किंवा म्हण जी आहे आपण जी सर्रास वापरतो की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते घेतलेला किंवा पिलेला व्यक्ती गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिक्षण तुम्हाला ती ताकद देते, प्रश्न विचारण्याची ताकद देते, तुमचे मुद्दे काय आहेत ते समजून घेण्याची ताकद देते. शिक्षण तुम्हाला समाजामधल्या, कुटुंबामधल्या, सामाजिक न्याय हा फक्त समाजात नाही तो कुटुंबातही तेवढाच महत्वाचा असतो. कारण आपण मुलींना काय वागणूक देतो, मुलांना काय वागणूक देतो हा कुटुंबापासून, म्हणजे सामाजिक न्यायाची संकल्पना मूळ पाया हा कुटुंबापासूनच सुरू होतो, तो तितकाच महत्वाचा आहे. म्हणून शिक्षण असेल तर काय होतं, तर हक्काची जाणीव होते, आपल्याला समान संधी मिळाली पाहिजे आणि संधी आहे याची जाणीव असणं आणि ती मिळवण्यासाठी धडपड करणं, भेदभाव कुठं होत असेल तर त्याला आवाज उठवणं, त्याला विरोध करणं, त्याच्याबद्दल बोलणं, ह्या सगळ्या गोष्टी आहे. आर्थिक सक्षमीकरण आहे आणि लोकशाहीचे मूल्य जे आहेत ते प्रसार करण्याचं काम शिक्षणामुळे करू शकतो. आता हे अलीकडच्या काळातलं झालं मॅडम, पण याच्या आधी मग ही सगळी सामाजिक न्याय नव्हता का आपल्या देशामध्ये किंवा जगामध्ये, की जिथे शिक्षणाचा अभाव होता तर तेव्हाही होता. फक्त पुस्तकी शिक्षण नव्हतं, तिथे शिक्षण
0: सांगण्याची पद्धत वेगळी होती,
1: सांगण्याची पद्धत वेगळी होती. धर्माच्या माध्यमातून दिलं जाणारं शिक्षण, जे प्रत्येक धर्माचं शिक्षण हे तुम्हाला स्वातंत्र्य, समता, बंधुता, प्रेम हे शिकवतं, तर त्या माध्यमातून सामाजिक न्यायाचं शिक्षण हे दिलं जायचं. त्याचं फक्त पुस्तकी शिक्षण आहे, ते आपण आत्मसात करणं तितकंच महत्वाचं आहे. म्हणून शिक्षण हा खूप महत्वाचा भाग आहे. सामाजिक न्याय समजून घेणं, स्वतः अंगीकारणं आणि इतरांचे सुद्धा अधिकार अबाधित राहतील याच्यासाठी काम करणं, यासाठी
0: स्त्रियांचे किंवा

0: संबंधित घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काय करणं आवश्यक आहे?
1: स्त्रियांचे किंवा वंचित घटकाचे प्रश्न सोडवायचे असेल तर प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर स्त्रियांचे प्रश्न कुठले आहे, तर आत्ता आपल्या शासनाने, महाराष्ट्र शासनाने एकल महिलांसाठी धोरण तयार करण्याचं काम हाती घेतलेलं आहे. वास्तविक ह्या धोरणाची सुरुवात 2017 पासून आणि किंबहुना त्याच्या आधी म्हणजे 1994 पासून सुरू झाली. आपल्याला आठवत असेल तर 1994 मध्ये आपल्या ह्या छत्रपती संभाजीनगर, पूर्वीचं औरंगाबाद, इथे 1994 ला एक पहिली परितक्त्या हक्क महिला चळवळ उभी राहिली होती आणि त्याचं एक मोठं परिषद या ठिकाणी घेण्यात आली होती.
0: अच्छा.
1: तिथपासून ज्या स्त्रियांना त्यांचे जीवनाचे जोडीदार जे आहेत, पती आहेत, ते सोडून देतात, ज्याला टाकलेली बाई म्हणून संबोधतात. वास्तविक हा कायदेशीर शब्द नाहीये, पण ते संबोधलं जातं कायद्याच्या भाषेत. त्याला परितक्त
0: समाजामध्ये असं म्हटलं जातं,
1: समाजामध्ये असं म्हटलं जातं. तर अशा स्त्रियांच्या हक्कासाठीची ती परिषद होती. याला एकल महिलांच्या चळवळीमध्ये फार महत्वाचा पाया आहे ही चळवळ. म्हणजे याच्यामध्ये खूप सगळ्या संस्थांनी काम केलं होतं. आता आपल्या वेळेअभावी आपण त्या सगळ्या संस्थांची नावं या ठिकाणी नाही घेऊ शकत, पण राज्यातल्या ज्या स्त्रीवादी चळवळी होत्या त्या सगळ्यांनी ह्या परिषदेसाठी योगदान दिलं होतं. त्यानंतर याच्यावरती अनेक चर्चा झाल्या. त्यानंतर 22 जून 1994 ला महाराष्ट्राचं पहिलं महिला धोरण बनलं. पण या धोरणामध्ये ह्या एकल महिलांसाठीचा कुठलाही मुद्दा नव्हता किंवा त्याचा फारसा विचार केला गेला नाही. त्याच्यानंतर 2014 पासून याच्यावरती पुन्हा काम सुरू झालं. राज्यभरातल्या स्त्रीवादी चळवळी, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने विकास अध्ययन केंद्र आहे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आहे, कोरो ही संस्था आहे, एकल महिला संघटना आहे, ह्या सगळ्या संस्थांनी काम करायला सुरुवात केली आणि त्या माध्यमातून हे सगळं काम पुन्हा एकदा नव्याने उभं राहिलं. आणि ह्या कामाच्या माध्यमातून 22 जून 2018 ला महाराष्ट्राचं पहिलं एकल महिला धोरणाचा मसुदा शासनाला सादर केला होता, तत्कालीन मुख्यमंत्री जे होते त्यांच्याकडे. पण आता महाराष्ट्र शासनाने पुन्हा त्याच्यावरती काम करायला सुरुवात केलेली आहे. तर असे जे सगळे प्रश्न आहेत, तर ह्या सगळ्या प्रश्नांना घेऊन काम करणं, काय करायला हवं. तर एकल महिला यामध्ये मी हे नाही म्हणणार की एकल महिला म्हणजे खूप बिचारी, गरीब. नाही, प्रत्येक व्यक्तीला आपण सामाजिक न्यायाचा पाया कशावर आहे, तर प्रत्येक व्यक्तीला समान हक्क अधिकार मिळाले पाहिजे. पण एकल महिला मी या ठिकाणी प्रामुख्याने याच्यासाठी उल्लेख करते कारण त्यांच्याकडे पाहण्याचा कुटुंबाचा दृष्टिकोन, समाजाचा दृष्टिकोन, त्यांच्या पाल्यांकडे पाहण्याचा कुटुंबाचा आणि समाजाचा दृष्टिकोन. आणि एकटे जेव्हा तुम्ही असता त्यावेळेस स्त्रियांना आपल्याकडे कशा पद्धतीची वागणूक मिळते हे आपण सगळेजण जाणतो. म्हणून सामाजिक न्यायासाठी ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. पहिली महत्वाची गोष्ट काय, तर दृष्टिकोन बदलणं. सामाजिक न्याय, समता असली पाहिजे, भेदभाव नसावा, समान वागणूक दिली पाहिजे, सामाजिक न्याय मिळाला पाहिजे.
0: आपण तिच्या त्या स्त्रीकडे ज्या दृष्टीने बघतो ही दृष्टीच आपली चुकीची असते,
1: ती दृष्टीच चुकीची असते. म्हणून प्रत्येक व्यक्तीला, इथे मी स्त्री पुरुष असं नाही म्हणणार किंवा ट्रान्सजेंडर असं नाही म्हणणार, प्रत्येक व्यक्ती, समाजातला प्रत्येक घटक, मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो, कुठल्याही लिंगाचा असो, शहरातला असो, ग्रामीण भागातला असो, आदिवासी वाड्या वस्तीवरच असो, कुठलाही असो, तो सर्वात आधी एक व्यक्ती आहे. आणि व्यक्ती म्हणून नैसर्गिक दृष्ट्या त्याला मिळालेले अधिकार आणि ज्या देशात ती व्यक्ती जन्माला आली त्या देशातल्या राज्यघटनेने दिलेले अधिकार हे त्याचे मुख्य सामाजिक न्याय आहेत, त्याचा मुख्य अधिकार आहे, त्याचे मूलभूत हक्क आहेत. ते प्रत्येक व्यक्तीला मिळायला पाहिजे. आणि आपण काय करायला हवं, तर हे अधिकार जपले पाहिजे. त्याची जपवणूक करणं, त्याचं संवर्धन करणं आणि प्रत्येकाच्या बाबतीमध्ये ज्याला आपण म्हणतो की प्रिजिडाईज माइंडसेट जो आहे तो न ठेवता त्याला एक माणूस म्हणून स्वीकारणं हे सामाजिक न्यायाचं बेसिक प्रिन्सिपल आहे.
0: समाजामध्ये स्त्री पुरुष असा भेदभाव जाणवतो तेव्हा सामाजिक न्याय हा दोघांनाही मिळाला पाहिजे. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे?
1: अगदी बरोबर आहे. सामाजिक न्याय हा दोघांनाही मिळाला पाहिजे. स्त्री पुरुष भेदभाव जाणवतो. आता हा भेदभाव आपल्याला कुठे कुठे दिसतो, तो कुटुंबापासून ते कार्यालयीन,
0: सुरुवात कुटुंबापासूनच होते.
1: अगदी. प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक गावात, प्रत्येक ठिकाणी आपल्याला सामाजिक भेदभाव पाहायला मिळतो. तर सामाजिक न्याय दोघांनाही मिळायला पाहिजे हे अगदी रास्त आहे. या ठिकाणी एक गोष्ट खूप महत्वाची आपल्याला ही समजून घेतली पाहिजे की अन्याय करणारा आणि अन्याय सहन करणारा, मग तो कोणत्या लिंगाचा आहे, म्हणजे स्त्री आहे का पुरुष आहे. स्त्री पुरुषांमध्ये भेदभाव जाणवतो, तसाच तो पुरुषा पुरुषांमध्येही जाणवतो, स्त्री स्त्रीमध्येही जाणवतो. आता हे जिथे जिथे भेदभाव आहे तिथे सामाजिक न्याय मिळायला पाहिजे का, तर 100% मिळायला पाहिजे. जे जे

0: अन्यायाचे पीडित आहे, बळी आहेत, त्या प्रत्येकाला सामाजिक न्याय मिळाला पाहिजे. पीडितेचीही आपल्या राज्यघटनेची मूलभूत कायद्याचीही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की न्याय आणि अधिकार हक्क हे जसे पीडितेचे आहेत तसे ते जो कुणी त्याच्यातला दोषी आहे त्याचे सुद्धा आहेत.
1: अच्छा,
0: म्हणून आपल्या कायद्याची संपूर्ण व्यवस्था ही मानवी मूल्यांवरती आधारित आहे. आपण एखाद्याला न्याय देताना दुसऱ्यावरती अन्याय होणार नाही हे सुद्धा आपल्या कायद्याच्या माध्यमातून पाहिलं जातं. म्हणून स्त्री पुरुषांच्या बाबतीमध्ये होणारे भेदभाव स्त्रियांचे जसे हक्क आहेत तसेच पुरुषांचे आहेत आणि त्याची जपणूक ही दोघांच्याही अधिकारांची हक्कांची जपणूक व्हायला पाहिजे आणि दोघांच्या अधिकाराची हक्काची जपणूक ही दोघांनी एकमेकांची केली पाहिजे तेव्हा समाजामध्ये आपल्याला बदल दिसून येतो.
2: तरुण पिढीनं सामाजिक न्याय मिळावा यासाठी काय करायला पाहिजे?
0: सामाजिक न्याय मिळायला पाहिजे तर सामाजिक न्याय कुणाला? तर प्रत्येक पीडित व्यक्तीला मिळायला पाहिजे. आता त्याच्यासाठी आपण काय करू शकतो? तर अर्थात आपल्याला कायद्याची मदत घ्यावी लागेल आणि पुन्हा जर कुटुंबामधून आपल्याला बद्दल काही गोष्टी घडत असतील तर त्या कुटुंबासमोर बसून बोलणं

0: आधारित आहे. आपण एखाद्याला न्याय देताना दुसऱ्यावरती अन्याय होणार नाही हे सुद्धा आपल्या कायद्याच्या माध्यमातून पाहिलं जातं. म्हणून स्त्री पुरुषांच्या बाबतीमध्ये होणारे भेदभाव, स्त्रियांचे जसे हक्क आहेत तसेच पुरुषांचे आहेत, आणि त्याची जपणूक ही दोघांच्याही अधिकारांची हक्कांची जपणूक व्हायला पाहिजे, आणि दोघांची या अधिकाराची हक्काची जपणूक ही दोघांनी एकमेकांची केली पाहिजे, तेव्हा समाजामध्ये आपल्याला बदल दिसून येतो.
1: तरुण पिढीनं सामाजिक न्याय मिळावा यासाठी काय करायला पाहिजे?
0: सामाजिक न्याय मिळायला पाहिजे तर सामाजिक न्याय कोणाला? तर प्रत्येक पीडित व्यक्तीला मिळायला पाहिजे. आता त्याच्यासाठी आपण काय करू शकतो? तर अर्थात आपल्याला कायद्याची मदत घ्यावी लागेल. आणि पुन्हा जर कुटुंबामधून आपल्याला बद्दल काही गोष्टी घडत असतील तर त्या कुटुंबासमोर बसून बोलणे आणि सोडवणे, जर तिथे होत नसेल तर अर्थात पुन्हा कायद्याचा मार्ग त्या ठिकाणी आहे. मग त्या ठिकाणी तरुण असतील, वृद्ध असतील किंवा स्त्रिया असतील, हे कोणीही असो, यांना सामाजिक न्याय मिळवायचा असेल तर कायदेशीर मदत घ्यावी लागते. या ठिकाणी मी तुम्हाला एक उदाहरण देईल. नुकतंच लातूर जिल्ह्यामधली एक केस आहे. एका वृद्ध आजीने त्यांचं जे राहतं घर होतं, जी प्रॉपर्टी होती, ती नातवाच्या नावे करून टाकली आणि नातवाने काही आजीला सांभाळायला
1: नकार दिला.
0: आता आजीवरती हा अन्याय. आजीने नातवाच्या नावावर का केली प्रॉपर्टी? की तो त्यांचं जे काही उर्वरित आयुष्य,
1: एक प्रेम भावना
0: आहे, उर्वरित आयुष्यात त्यांना तो सांभाळ करेल. शेवटी घरातल्या ज्येष्ठ पिढी असते, त्यांना काय अपेक्षित असतं? घरामध्ये दोन घास प्रेमाचे मिळावे, पोटाला पोटभर अन्न मिळावं, औषध पाणी असेल काही तर तेवढं मिळावं,
1: माझ्या प्रेमाचे जे लोक असतील त्यांना माझं जे काय असेल ते मिळावं.
0: ह्या भावनेने आजीने म्हणजे नातवाच्या नावावर सगळी संपत्ती केली. पण संपत्ती नावावर झाल्यावर नातवाने आजीला सांभाळायला नकार दिला. आजी अत्यंत धाडसी, आजीने परत केस केली आणि नातू सांभाळत नाही हे कोर्टामध्ये त्यांनी सांगितलं, सिद्ध केलं आणि कोर्टाने आदेश दिला की नातवाला दिलेली संपत्ती सगळी आजीच्या नावावर ट्रान्सफर करावी. तर हा सामाजिक न्याय. तर हे खूप महत्वाचं आहे की आपण आपल्या अधिकारांचा वापर, तरुणांनी काय करायला हवं तर अर्थात जपणूक ही खूप महत्वाची आहे, त्याचं संवर्धन होणं हे महत्वाचं आहे. आणि जिथे जिथे अन्याय अत्याचार होतो दरवेळेस आपण वादविवादच घालावे किंवा भांडणच करत बसावं, नाही. सगळ्या गोष्टी सामंजस्याने, ह्या जगामध्ये चांगुलपणासाठी प्रेम फार पुरेसं आहे. तुमचे प्रेमाचे दोन शब्द खूप पुरेसे आहेत. म्हणून चांगल्या वृत्तीने बोलणं वागणं, तर आपोआप कसं आहे की मी आज चांगली वागले तर तुम्ही माझ्याशी चांगलं वागा, हे बेसिक प्रिन्सिपल आपण फॉलो केलं तर ह्या सगळ्या अन्यायाच्या ज्या गोष्टी आहेत त्या कमी व्हायला मदत होते.
1: नक्कीच. या संदर्भात म्हणजे सामाजिक न्याय या विषयाच्या संदर्भात अनेक शासकीय योजना असतात, त्या समाजापर्यंत पोहोचाव्यात यासाठी प्रयत्न कसे व्हायला पाहिजेत?
0: शासनाच्या पद्धतीने जर तुम्ही म्हणाल की ह्या शासकीय योजना कशा पोहोचायला पाहिजेत, अर्थात शेवटच्या घटकापर्यंत म्हणजे लास्ट पर्सन फर्स्ट हा बेनिफिशियरी असला पाहिजे, तर त्याच्यासाठीचं महत्वाचं माध्यम ज्या ठिकाणी आपण बसलेलो आहोत, आकाशवाणी केंद्र. कारण ग्रामीण भागामध्ये आता सगळ्या सुविधा पोहोचलेल्या आहेत, पण आजही आपण ग्रामीण भागामध्ये गेलो तर सकाळच्या बातम्या ह्या प्रत्येक घरामध्ये ऐकू येत, रेडिओवरती ऐकू येतात. म्हणून शासकीय पातळीवरती शासकीय योजना घराघरामध्ये पोहोचण्याचं महत्वाचं माध्यम म्हणजे रेडिओ. दुसरं टीव्ही आहे. आता सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होतो आणि वेगवेगळ्या शासकीय डिपार्टमेंटमध्ये काम करणारी जी सगळी यंत्रणा आहे तीही त्या ठिकाणी कार्यरत आहे. याशिवाय जी नॉन शासकीय यंत्रणा आहे किंवा ज्याला आपण सामाजिक कार्य म्हणतो, जे प्रोफेशनली म्हणजे मास्टर ऑफ सोशल वर्क हे शिक्षण ज्यांचं झालेलं आहे, असे जे सगळे सामाजिक कार्यकर्ते आहेत जे वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून काम करतात, तर हे सगळे कार्यकर्ते सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी ते ज्या ज्या क्षेत्रात काम करतात त्या त्या क्षेत्रामध्ये ह्या सगळ्या योजना पोहोचवण्याचं काम ते सातत्याने करत असतात.
1: या कामातील आव्हानांबद्दल काय सांगता येईल?
0: या कामातलं आव्हान म्हणाल तर सगळ्यात महत्वाचं की मानसिकता. लोकांची मानसिकता ही बदलणं खूप गरजेचं आहे. कारण पुन्हा एकदा मी म्हणेल की सामाजिक न्यायाची संकल्पना ही समतेवरती, समानतेवरती आणि समान हक्कावरती अवलंबून आहे. आणि जर मी तुमच्या अधिकारांची जपणूक केली तर मला माझे अधिकार,
1: म्हणजे माझ्या समोरच्या माणसाला न्याय मिळावा हे मलाच वाटलं पाहिजे.
0: हो. आणि दुसऱ्याही पेक्षा जास्त महत्वाचं की मी समोरच्याचे अधिकारांचं हनन केलं नाही पाहिजे, हे महत्वाचं आहे. तर हे त्यातलं सगळ्यात मोठं खूप आव्हान आहे सध्याच्या काळातलं. कारण प्रत्येकाला वाटतं की सगळ्या गोष्टी ह्या मलाच मिळायला पाहिजे, सगळंच आपलं नसतं, कुटुंबामधलंही सगळंच आपलं नसतं, त्याच्यामध्ये आपले भावंड वाटेकरी असतात. तसंच योजनांचं सुद्धा असतं, तसंच यंत्रणेचं सुद्धा असतं की ह्या ज्या सगळ्या योजना आहेत त्या सगळ्यांना मिळाव्या, याच्यासाठी सगळ्यांनी मिळून काम करणं, हेच यातलं सगळ्यात महत्वाचं आव्हान आहे. आणि गावोगावी ह्या योजना, कारण आजही अनेक

0: वाड्या वस्ती अशा आहेत की जिथे ह्या सगळ्या योजनांचा अजिबात म्हणजे माहिती नाही किंवा अज्ञान आहे किंवा पोहोचलेल्याच नाहीये, तर ह्या त्या ठिकाणी सुद्धा पोहोचल्या पाहिजे. हे आजच्या काळातलं सगळ्यात महत्वाचं मोठं आव्हान आहे. म्हणजे कसं आहे ना की सध्या आपल्या समाजामध्ये आपल्याला विकासाचं एक वेगळं प्रारूप दिसतं, जिथं प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे, प्रत्येक इंटरनेटवर आहे, बातम्या वृत्तपत्रामध्ये येण्याच्या आधी त्या सोशल मीडियावरती येऊन प्रसिद्ध झालेल्या असतात. पण ह्याच देशातला एक मोठा असा घटक आहे, वंचित घटक असा आहे की जिथे पाण्यासाठी आजही एक एक दिवस चालत पायपीट करावी लागते, ह्या सगळ्या घटकांपर्यंत ह्या योजना पोहोचल्या पाहिजे. हे आजच्या काळातलं सगळ्यात मोठं आव्हान आहे.
1: तुम्ही अनेक वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहात, तुमचे बरेच अनुभव पण असतील, तर आपल्या श्रोत्यांसाठी एखादा अनुभव.
0: यातला जर अनुभव सांगायचा झाला तर मी या ठिकाणी पुन्हा आपल्या कोविड काळातलं उदाहरण देईल. कोविड काळाची परिस्थिती आपण सगळेजण जाणतो आणि खूप सगळ्या स्त्रियांनी त्यांचे जोडीदार गमावले, पुरुषांनीही त्यांचे जोडीदार गमावले. पण आपल्याकडची जी समाज रचना आहे की जिथे बहुतांश कुटुंबात अजूनही स्त्रिया ह्या बाहेर जाऊन नोकरी करत नाही किंवा कमावत, आणि अचानक आता कोविडचं संकट जे होतं ते अचानक आलेलं संकट होतं आणि त्या संकटात जोडीदार गमावला आणि हाताशी कसलंही मिळकत नाहीये, तर अशा स्त्रियांसाठीचं काम म्हणजे ज्याला आपण कोविड विधवा म्हणतो, तर हे सगळं काम शासकीय स्तरापर्यंत पोहोचवणं आणि ते करणं म्हणजे महाराष्ट्र शासनाने कोविड विधवांसाठी ज्या काही योजना सुरू केल्या तर त्या कामामध्ये इनिशिएट करणं, हे मी आमच्या म्हणजे हे फक्त विकास अध्ययन केंद्र किंवा आशा केंद्र म्हणून नाही तर ज्या याच्यासोबत अनेक संस्था होत्या ह्या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून ते शासन स्तरापर्यंत पोहोचलं. म्हणजे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सारखी मुख्य संस्था होती की ज्यांनी शासकीय प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी मोठी मदत केली, तर हे काम त्यातलं मी उदाहरण म्हणून अगदी मला स्वतःला त्याच्याबद्दल फार चांगलं वाटतं की ह्या सगळ्या चर्चेच्या माध्यमातून लिखाणाच्या माध्यमातून तो विषय शासनापर्यंत पोहोचला आणि शासनाने त्याची दखल घेतली आणि त्याचंच आजचं हे फलित आहे की एकल महिलांसाठीचं धोरण, हे धोरण तयार व्हावं, हे देशातलं महाराष्ट्र पुन्हा पहिलं राज्य होणार आहे.
1: अच्छा,
0: तर हा कामाचा एक सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून मी फार महत्वाचा एक अनुभव ह्या ठिकाणी मांडेल. आणि अजून केसेस मध्ये म्हणाल तर ज्या पीडित व्यक्ती असते, म्हणजे आता जसं आपण मगाशी बोलताना म्हटलं की मोबाईल मुळे ऑनलाईन इंटरनेट मुळे स्त्रियांवरती वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार अन्याय होतात, ज्याला आपण ऑनलाईन जेंडर बेस्ड व्हायलन्स असं म्हणतो. आता ह्या ऑनलाईन जेंडर बेस्ड व्हायलन्सची एक केस अशी होती की ज्याच्यामध्ये एका मुलीच्या बाबतीमध्ये घटना घडली की कोणीतरी तिचे फोटो व्हायरल केले आणि त्याची तिला कल्पना सुद्धा नाही की तिच्या बाबतीमध्ये असं काही घडलेलं आहे, पण ते फोटो सगळीकडे गेले आणि मुलीने अटेम्प्ट टू सुसाईड करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्या फोटोचं सगळीकडे व्हायरल झाले अर्थात ते तिच्या वडिलांपर्यंत सुद्धा पोहोचले. त्यातली मुख्य बाब अशी होती की त्या मुलीकडे मोबाईल होता पण ही मुलगी कॉलेजला जाताना वगैरे कधीही मोबाईल सोबत न्यायची नाही, तिचा मोबाईल नंबर तिच्या मोजक्याच मैत्रिणींकडे मित्र मैत्रिणींकडे होता आणि घरच्यांकडे होता, वडील कॉलेजला नेऊन सोडायचे घ्यायला परत घेऊन यायला जायचे, त्यामुळे हे सगळं येतं. वडिलांना त्याची शंका आली आणि त्यांनी मुलीला दोष न देता त्याचा तपास करायचा ठरवलं.
1: किती छान आहे.
0: आणि म्हणून मग त्यांनी फोन केला की अशा केसेसमध्ये आपण म्हणजे काय करूया की म्हणजे शेवटी मुलगी आहे, पालकांना हे वाटतं की मुलीची बदनामी होऊ नये, आणि याच्यामध्ये त्या ठिकाणी पालकांना हा विश्वास देणं खूप महत्वाचा असतो की पोलिसांकडे गेलो म्हणजे आपल्या मुलीचं नाव पब्लिश होईल किंवा तिचा फोटो पब्लिश होईल असं अजिबात नाही. ज्यावेळेस अशा कुठल्याही घटना असतात त्यावेळेस यंत्रणा सुद्धा याची पूर्ण खबरदारी घेते की मुलीचं नाव मुलीचा फोटो कुठेही येणार नाही. आणि नंतर मग पोलिसांकडे केस नोंदवली गेली, पोलिसांनी त्याचा तपास केला, तपास केलं तर लक्षात आलं की तिच्या गल्लीमध्येच राहणारा मुलगा होता आणि त्यांनी तिचे असे फोटो व्हायरल केले होते. ज्यावेळेस पोलिसांनी तिला विचारलं तू याला ओळखते का, हो म्हंटली हा आमच्या शेजारीच राहतो. बरं, याची तुझी काही भांडण मैत्री, तर म्हंटली अजिबातच काही नाही. मग पोलिसांनी उलट तपास सुरू केला की तू असं का केलं, त्यावेळेस मुलाचं हे म्हणणं होतं की मला ती आवडते पण ती माझ्याशी बोलतच नाही आणि जर मी तिचे असे फोटो व्हायरल केले तर ती कोणाला सांगणार नाही आणि मग माझ्याशी बोलेल आणि मग मी तिला माझ्या मनातल्या भावना सांगेल. तर हा जो इंटरनेटचा वापर म्हणतो की गैरवापर अशा पद्धतीने केला जातो ह्या केसमध्ये, नंतर याच्यामध्ये असं आहे ना की मुलांसोबत सुद्धा बोलणं तितकंच गरजेचं आहे.
1: अशा वेळेला तिने तुमच्याकडे संपर्क केला का?
0: हा, आमच्याकडे संपर्क केला, फोन नंबर बऱ्याच वेळेला ट्रेनिंग प्रोग्रामला जात असतो तो नंबर आम्ही शेअर करत असतो, काही असेल तर कळवा म्हणून. याच्या मागचा मुख्य उद्देश फक्त हाच की कुठले वेडे वाकडे उपाय करू नये, कुठल्याही आमिषाला किंवा धाकाला कुणी बळी पडू नये, भूलथापांना बळी पडू नये आणि योग्य

0: ती मदत मिळावी. याच्यामध्ये आपण खूप प्रॉपर गायडन्स जो आपण म्हणतो की अशा वेळेस काय करावं हे नेमकं समजत नाही. आणि मुलींच्या बाबतीमध्ये असं होतं की ज्यावेळेस अशा घटना घडतात तर बहुतांश वेळा मुलींनाच दोष दिला जातो की तूच असं काहीतरी केलं असेल. पण या केसमध्ये मुलीचे वडील खूप स्ट्रॉंग होते. त्यांनी मुलीवरती पूर्ण विश्वास ठेवला. तिला एक चकार शब्दही बोलले नाही. फक्त तिला एवढं म्हटलं की तू हे केलं म्हणजे अटेम्प्ट टू सुसाईड करण्याचा प्रयत्न केला हे चुकीचं आहे. काय झालं त्याचा आपण शोध लाव. आणि तो शोध लागला. नंतर मुलगी रिलॅक्स झाली. मुलाला म्हणजे पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर हा जो विश्वास असतो
1: म्हणजे योग्य ठिकाणी न्याय मिळाला.
0: योग्य ठिकाणी न्याय मिळाला तो फार महत्वाचा आहे. आणि आजचा म्हणजे तुम्ही मगाशी आव्हानांबद्दल बोललात तर आजच्या तरुणाई पुढे हे सुद्धा आव्हान आहे की आपल्या हातामध्ये असलेल्या यंत्राचा आपण कसा वापर करायचा.
1: अगदी
0: म्हणजे सोशल मीडियावरती म्हणजे सामाजिक न्यायाशी हे जर सगळं पाहिलं तर आपण रिलेटेड आहे की आपण काय शेअर करतो. आपण ज्या गोष्टी शेअर करतो त्याच्यामुळे इतरांच्या भावना तर दुखावत नाहीये ना की ज्याच्यामुळे त्याच्यावर अन्याय होईल.
1: नक्की.
0: तर म्हणून ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हेही आजच्या कामाच्या मधलं आणि मी तर म्हणेल सगळ्याच यंत्रणेसमोरचं मोठं आव्हान आहे की तरुणाईला ह्या सगळ्या प्रश्नाला कसं सामोरे जावं.
1: तर बोलण्यामध्ये आलं की सोशल मीडियाचा उपयोग कसा होतो आणि त्याचा दुरुपयोग कसा होतो या दोन्ही गोष्टींबद्दल तुम्ही सांगितलं. पण कधी कधी त्याचा फायदा पण होत असेल.
0: अगदी.
1: तर त्याबद्दल काय सांगता येईल.
0: निश्चितपणे फायदा सुद्धा होत असतो. बघा फायदा म्हणून जर सांगायचं झालं तर पुन्हा या ठिकाणी मी एका केसचं उदाहरण देईल. एक छोटी मुलगी 8-9 वर्षाची. तिला तिच्या आई वडिलांनी लहानपणापासून खूप स्ट्रॉंग म्हणजे स्ट्रॉंग इन द सेन्स कसं एक बेसिक नॉलेज जे म्हणतो ना आपण म्हणजे पुस्तकाच्या व्यतिरिक्त लिटरसी सामाजिक समाजाबद्दलचं ज्ञान ते द्यायलाच त्यांनी तिला सुरुवात केली होती. म्हणजे घरचा पूर्ण पत्ता पाठ असणं, वडिलांच्या ऑफिसचा पत्ता पाठ असणं, आईच्या ऑफिसचा पूर्ण पत्ता पाठ असणं, आईच्या ऑफिसचा फोन नंबर पाठ असणं, वडिलांचा मोबाईल नंबर पाठ असणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्या मुलीला शिकवल्या होत्या. आपण जेव्हा बाहेर जातो तर आपण काय काय ऑब्झर्वेशन केलं पाहिजे, नेमके बोर्ड वाचायचे, कुठली गल्ली काय काय लिहिलेलं आहे, तिथे काही पिन कोड लिहिलेय, अशा सगळ्या ज्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या त्या पालकांनी मुलीला
1: सांगितल्या होत्या.
0: दुर्दैवाने ही मुलगी किडनॅप झाली. पोलीस कंप्लेंट झाली पण 15-20 दिवस झाले मुलगी काही सापडतच नव्हती. जसं जसं पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली तशी कुठलीही माहिती काही मिळत नव्हती. पण एक दिवस ती मुलगी ज्या ठिकाणी होती म्हणजे एका राज्यातून ती दुसरीकडे
1: नेली गेली
0: त्या ठिकाणी तिला एक संधी मिळाली की त्या एक मुलगा तिथे आला म्हणजे एक पुरुष तिथे आला आणि त्यांनी तिथे असलेल्या बायकांचे जे काही पार्सल होते ते पार्सल दिले. आणि त्यावेळेस तिला ती संधी मिळाली खिडकीतून बाहेर पाहायची. त्यावेळेस तिला तिथे फक्त त्या पर्टिक्युलर गावाचं नाव आणि पिन नंबर दिसला. आणि तिला लक्षात आलं की हा जो माणूस आहे याला जर आपण काही लिहून दिलं तर तो ते पाठवतो. ह्या मुलीने काय केलं की एक कागद मिळवला आणि लिपस्टिकने त्याच्यावरती तिला काय लिहायचं ते लिहिलं म्हणजे तिच्याबद्दलची माहिती लिहिली. जो बोर्ड पाहिला तो बोर्ड लिहिला. कशी गल्ली आहे खिडकीतून कशी दिसते ते लिहिलं आणि त्या कुरिअर वाल्याला म्हटली की हे एनव्हलप मध्ये टाकून तू हा फोन नंबर आणि हा माझ्या घरचा पत्ता आहे तिथे तो पाठव. त्याने ते पाठवलं. तिच्याकडे पैसेही नव्हते पण तिथे त्या व्यक्तीचं कॉन्ट्रीब्युशन खूप महत्वाचं आहे की त्याने पैसे नसतानाही ते कुरिअर केलं. त्याने ते कुरिअर वडिलांपर्यंत पोहोचलं आणि वडिलांनी नंतर ते कुरिअर पोलिसांना दिलं की हे फक्त माझी मुलगीच करू शकते आणि हे तिने लिहिलेलं आहे. आणि पोलिसांनी त्या पद्धतीने प्लॅनिंग करून त्या ठिकाणी गेले ते शोधलं. त्यावेळेस ती मुलगी एका ब्रॉथेल होम मधून रेस्क्यू केली गेली. तर हे खूप महत्वाचं आहे की आपण ह्या
1: आणि अशा लोकांना जेव्हा आपण न्याय मिळवून देतो ते मात्र तुम्हाला खूप समाधान देत असेल.
0: आणि म्हणजे तुम्ही जे म्हटलात की सोशल मीडियाचा वापर की त्या तिला समजलं की आपल्या वडिलांनी आपल्या मोबाईल त्याचा वापर कसा करायचा, कुरिअरचा वापर कसा करायचा, प्रेझेन्स ऑफ माइंड तुमचं किती अलर्ट. 8 वर्षाची मुलगी होती ती, काही फार मोठी मुलगी नव्हती.
1: तिने तेवढा विचार करून योग्य वेळेला
0: म्हणून सोशल मीडियाचा कसा वापर होतो तो अशा पद्धतीने सुद्धा होतो.
1: म्हणजे नुसताच मोबाईल नंबर पाठ करून ठेवण्यापेक्षा ते योग्य ठिकाणी वापरता आला पाहिजे. तिला त्या मुलाला दाखवावं वाटलं की आता मी हा नंबर दिला तर तो मला नेऊन देईल. तर ते जास्त महत्वाचं.
0: खूप महत्वाचं.
1: तुम्ही या क्षेत्रात काही नवीन उपक्रम राबवले पाहिजेत असा विचार करता का?
0: येस 100%. आणि हे नवीन उपक्रम अशा पद्धतीने राबवायला हवे की जेणेकरून पुढच्या पिढीला याचा उपयोग होईल. आत्ताच्या पिढीलाही आणि पुढच्या पिढीलाही सुद्धा. सध्या आपण सगळेजण बघतो, बघा आपण हे सुरुवातीला आलो की फार उणे आणि पाऊस नाहीये. तर हे पुन्हा पर्यावरणीय बदल आहेत. आता हे पर्यावरणीय बदल कशामुळे आहेत? जंगलच उरले नाहीये, सगळीकडे आपल्याला सिमेंट कॉन्क्रीट

0: जे म्हणतो
1: रस्ते सिमेंटचे आणि घर पण सिमेंटची,
0: घरही सिमेंटचा. जो पूर्वी उन्हाळा जरी असला आणि घर जरी पत्र्याची होती तरी पण संध्याकाळी घर
1: थंड व्हायची
0: थंड व्हायची, आता तो गारवा घरांमध्ये राहिलेला नाहीये. आणि म्हणून याच्यासाठी दोन उपक्रम आम्ही सुरू केले आहेत. एक की क्लायमेट सेफ चाइल्डहूड, की पर्यावरण बालकांसाठी सुरक्षित कसं असावं, याचं ग्रामीण म्हणजे सगळ्यात फक्त आपल्या देशात नाही तर पूर्ण एशिया पॅसिफिक रिजन मध्ये ही ट्रेनिंग प्रोग्राम वेगवेगळे मुलांसोबत होतील, की पर्यावरण पर्यावरणाला अनुसरून आपण आपल्यामध्ये काय काय बदल करू शकतो आणि ते कसे आपण करावे. त्याच्यात खूप छोटे छोटे उपक्रम आम्ही घेतले. त्यातला पहिला उपक्रम आहे आमचा की से नो टू सिंगल यूज प्लास्टिक. कॅरी बॅग अजिबात वापरायची नाही. तुम्ही कुठेही गेलात तर तुमची छोटी पिशवी तुम्ही सोबत घेऊन जायची. प्लास्टिकची बॉटल वापरायची नाही. प्लास्टिकच्या डब्यामध्ये जेवण करायचं नाही. आपला कचरा उचलून आपण तो डस्टबिन मध्येच टाकायचा. ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत की पर्यावरण म्हणजे क्लायमेट सेफ चाइल्डहूड मुलांसाठी काय अपेक्षित आहे. वॉटर बॉटल मध्ये पाणी उरलं असेल तर काय करणार,
1: झाडांना घाला एखाद्या.
0: हा तहान लागली तुम्ही पिऊन घेणार, नसेल तर नालीमध्ये न फेकता तुम्ही ते
1: दिसेल त्या झाडाला जरी घातलं तरी चालेल,
0: त्या झाडांना घालायचं. टिश्यू पेपरचा कमीत कमी वापर करणे, तुमचा स्वतःचा रुमाल तुम्ही स्वतःजवळ ठेवणे, अशा ज्या बेसिक आणि खूप छोट्या छोट्या गोष्टी पण मोठ्या परिणाम देणाऱ्या आहेत. आपण भाजी घरामध्ये भाजी येते भाजी निवडतो, कचऱ्यामध्ये ते फेकून देतो. प्रयत्न करा की तो कचरा जो आहे, पूर्वी सहज दारावरती गाई म्हशी येत होत्या, आता ते राहिलेलं नाहीये त्याच्यामुळे ते चारा जनावरांना टाकता येत नाही, पण तो चारा जनावरांपर्यंत पोहोचेल ग्रामीण भागामध्ये हे होऊ शकतं. तर अशा गोष्टी काय करू शकतो ते याच्यासाठी त्याच्यासाठी शाळेतल्या मुलांसोबत मॅपिंग करणं आणि ते काय काय करू शकतात ह्या सगळ्याचा पुन्हा प्लॅनिंग करणं आणि मुलांसोबत कंटिन्यू ती ऍक्टिव्हिटी वर्षभर करणं हे एक आहे. दुसरा जो आहे की असाच उपक्रम महिलांसाठी सुद्धा आहे, कारण पर्यावरणीय बदलाचा महिलांवरचा परिणाम जर आपण पाहिला तर त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले खूप मोठे इश्यूज समोर येतात. कॅन्सरचं सगळ्यात मोठं प्रमाण समोर येते हे पुरुषांमध्ये सुद्धा आहे. इथे मी फक्त महिला आम्ही महिला केंद्रित काम करतो त्याच्यामुळे महिला म्हटलं, पण स्त्री पुरुषांमध्ये हे प्रमाण आहे. तर म्हणून त्यांच्यासोबतही सेम आपले जे हेल्थ हॅबिट्स आहेत तेच आपण मुलं आपला पाहून अंगीकारणार आहे. म्हणून आपण त्या आपल्या सवयी कशा बदलू शकतो आणि पर्यावरणाच्या बदलाचा महिलांवरती होणारा जर परिणाम पाहिला तर तो कौटुंबिक हिंसाचारामध्ये होतो, तो मुलींचं बालविवाहामध्ये होतं, तो मुलींच्या लैंगिक शोषणामध्ये होतो, तो मुलींच्या ट्रॅफिकिंगमध्ये होतो. त्याला खूप सगळे पैलू आहेत, कारण आपल्या समाजामध्ये कुठलीही गोष्ट आली म्हणजे कोविड आला मुलगी घरात ठेवून काय करायची, लग्न करून द्या. दुष्काळ पडला मुलगी ओझ आहे काय करायचं, लग्न करून द्या. तर ह्या सगळ्याचे परिणाम मुलींवरती काय होतात, तर कमी वयामधली प्रेग्नन्सी, कमी वयामध्ये म्हणजे कुपोषित बाळ जन्माला येणं आणि पुन्हा तिच्या आरोग्यावरती परिणाम होणं. तर म्हणून पर्यावरणाचा स्त्रियांवरतीही होणारा परिणाम आणि आरोग्यावरती प्रामुख्याने याच्यामध्ये आरोग्य आम्ही फोकस करतो. तर असे सगळे उपक्रम हे सातत्याने शासकीय स्तरावरती सुद्धा राबवणं तितकंच गरजेचं आहे. जल जीवन मिशन सारखे कार्यक्रम असतील किंवा पाणी अडवा पाणी जिरवा सारख्या योजना असतील, त्या योजना पुन्हा आणि जे जुने सगळे पाण्याचे साठे आहेत ते सगळे पाणी साठे पुनर्जीवित करणे हे फार महत्वाचं आहे.
1: नक्कीच तुम्ही खूप छान अशी माहिती दिलीत. आता जाता जाता तुम्ही श्रोत्यांना काय सांगाल, आपल्या श्रोते मैत्रिणी हे सगळं ऐकतायत त्यांना तुम्ही काय सांगाल?
0: बघा आपण सामाजिक न्याय ह्या विषयावर बोलत आहोत आणि श्रोत्यांना काही सांगायचं किंवा आपले सगळे मित्र मैत्रिणी ऐकतायत तर त्या ठिकाणी मी फक्त एवढंच म्हणेल की जसं आपल्यावरती अन्याय झाल्यावरती आपल्याला राग येतो त्यावेळेस समोरच्यावरतीही अन्याय होतो, तर तेवढाच राग आपल्याला आला पाहिजे. राग आला म्हणून आपण जाऊन लगेच भांडण नाही करायचं हे नाही म्हणत मी, पण त्याच्या विरुद्ध बोलत राहणं आणि चांगुलपणाने वागत राहणं. चांगुलपणाची चळवळ ही पेरली गेली पाहिजे आणि ती आत्मसात केली पाहिजे आणि ती स्वतःपासूनच सुरू करणं तितकंच महत्वाचं आहे, तरच आपण ते इतरांमध्ये रुजवू शकतो. नाही तर आपल्याकडे मने आडतच नाही तर पोहऱ्यात कुठून यायचं, तसं होऊ शकतं. म्हणून सुरुवात ही आपल्यापासून
1: अगदी
0: फार महत्वाची आहे.
1: खूप छान. तुम्ही सामाजिक न्याय म्हणजे नक्की काय याच्याबद्दल आमच्या श्रोते मैत्रिणींना खूप छान अशी माहिती दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: थँक्यू. आणि मलाही या ठिकाणी बोलवलं फार छान वाटलं. धन्यवाद.
1: समावेशक समाजाच्या दिशेनं याविषयी समाजसेविका रेणुका कड यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद आपण ऐकलात. मैत्रिणींनो, आषाढ महिना सुरू

0: झाला की चातुर्मासाची सुरुवात होते. आणि चातुर्मास म्हणजे आपल्यापैकी प्रत्येक जणींच्या घरात कोणत्या ना कोणत्या निमित्तानं उपवासाच्या पदार्थांची मागणी होतच असते. आता तर पहिला उपवासाचा दिवस जवळ येतोय, आषाढी एकादशी. मैत्रिणींनो, आषाढी एकादशीच्या दिवशी कोणता पदार्थ बनवायचा या विचारात आहात ना? मग ऐका आजची रेसिपी. आणि आषाढी एकादशीच्या दिवशी बनवा चवदार असे उपवासाचे अप्पे. हो, आजची रेसिपी आहे उपवासाचे अप्पे. हे मनपसंत अप्पे बनवण्यासाठी साहित्य: एक वाटी वरई, एक चतुर्थांश वाटी साबुदाणा, जिरे, मिरचीचा ठेचा, मीठ चवीपुरतं, 3-4 चमचे दही आणि थोडंसं वाटीमध्ये तेल, अर्धा चमचा खाण्याचा सोडा. खाण्याचा सोडा नसेल तर इनो. मैत्रिणींनो, आधी साबुदाणा आणि वरई दोन्ही मंद आचेवर थोडंसं भाजून घ्या. त्यानंतर साबुदाणा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. वरई सुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. आता दोन्ही मिक्स करून पुन्हा एकदा ते पीठ मिक्सरमधून फिरवून घ्या. चव यावी म्हणून थोडेसे जिरे त्यात बारीक करताना घाला, पिठी चवदार होते. त्या पिठामध्ये जिरे, मिरचीचा ठेचा, मीठ, अर्धा चमचा खायचा सोडा, 3-4 चमचे दही मिक्स करून पीठ सारखं करून घ्या. पीठ थोडंसं घट्ट वाटत असेल तर त्यात थोडंसं पाणी घालून ते पातळ करा. आता आप्पे पात्राला तेल लावून घ्या आणि घ्या भरून त्यात पीठ. आप्पे पात्र आधीच थोडंसं गरम करून ठेवलं तर जास्त छान. छान गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्या हे आप्पे आणि आपल्याला तयार आप्पे आप्पे पात्रात बघायला मिळतील. चटणी बरोबर द्या खायला हे गरम गरम हे हलके फुलके आप्पे. मैत्रिणींनो, आता ऐकूया आपला आवडता कार्यक्रम आठवणीतलं गाव. आज आठवणीतलं गाव ऐकण्यासाठी आपण जाणार आहोत विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील मोझरी या गावाला. तर चला ऐकूया आठवणीतील गाव. लेखन केलं आहे शालिनी केचे यांनी.
1: मैत्रिणींनो, आज जेव्हा मी एक लेखिका म्हणून माझ्या भूतकाळाच्या पानावरून बोट फिरवते तेव्हा माझे डोळे आपोआप मिटले जातात आणि मी पुन्हा एकदा तीच खट्याळ अनवाणी पायांनी धावणारी लहानगी मुलगी होते. माझं ते गाव म्हणजे माझ्यासाठी संपूर्ण जग होतं. आमचं घर म्हणजे एक मोठा जुना कौलारू वाडा. वाड्यासमोर अंगणात डोलणारी पपई, पेरू, गुलाब, मोगरा, शेवंती, पारिजात, सोनचाफा अशी कितीतरी झाडं आणि कोपऱ्यात असलेली एक जुनी मोठी खोल अशी शांत विहीर. पण आमच्या बालपणाचा खरा हक्क सांगणारा कोणी असेल तर तो म्हणजे आमच्या गावच्या वेशीवर उभा असलेला 250 वर्षांचा जुना वटवृक्ष. तो नुसता वृक्ष नव्हता तर तो आमचा सखा होता. मी आणि माझी बहीण तासन तास त्याच्या पारंब्यांना लोंबकळून आकाशाला गवसणी घालणारे झोके घ्यायचो. त्या पारंब्यांच्या जाळ्यात आमचं बालपण असं काही अडकलं होतं की आजही शहरातल्या बागेतले झोके मला त्या वडाच्या पारंब्यांसारखी मजा देऊ शकत नाही. तिथंच मारुतीचं मंदिर, तो मारुतीचा पार, आज सार काही आठवतं आणि माझे डोळे आपोआप पाणावले जातात. म्हणूनच मला माझ्या हृदयस्पर्शी शब्दांना वाट मोकळी करून द्याविषयी वाटते. गावच्या वस्तीवर निळ्या आभाळाची छाया. गावच्या वस्तीवर निळ्या आभाळाची छाया. 250 वर्षाच्या वडानं जणू पसरली पानांची माया. पारंब्याच्या दोरीवर रोज झोका घेई माझं बालपण. पारंब्याच्या दोरीवर रोज झोका घेई माझं बालपण. कौलारू वाडा आणि वाड्यात असलेली असंख्य झाडं, हेच होतं माझं नंदनवन, हेच होतं माझं नंदनवन. जुनी विहीर खोल शांत निवांत काळजाचं गुपित जपायची. माझ्या अस्तित्वाची पाळमुळं याच मातीत खोल रुजायची, याच मातीत खोल रुजायची. आमच्या गावात पाण्याची कायमचीच मोठी वानवा असायची. पाण्यासाठी मला तो जड लोखंडी हापसा चालवावा लागायचा. त्या लहान वयात हाताचे कोपरे दुखेपर्यंत तो पंप मारताना खूप जीवावर यायचं. पण जेव्हा त्या पंपातून खळखळत पाणी यायचं ना, तेव्हा तो शीण कुठल्या कुठे पळून जायचा. त्या हापशाचं

गावच्या चारही बाजूंना पसरलेली हिरवीगार शेती आणि मधूनच खळखळत जाणारी ती नदी हे आमच्या मस्तीचं मुख्य ठिकाण होतं. अनेकदा घरात आईला मी शाळेत जाते ग असं अत्यंत निरागस चेहऱ्यानं सांगायचं. पाटी दप्तर घ्यायचं आणि वाटेतूनच मैत्रिणींसोबत नदीवर पोहायला किंवा रानात कैऱ्या बोर चिंचा पेरू तोडायला पळ काढायचा. शाळेच्या मास्तरांचा मार आणि आईचा ओरडा यापेक्षा नदीच्या डोहातल्या त्या डुबक्या जास्त प्रिय वाटायच्या. पण हीच शांत नदी कधी कधी रौद्र रूप धारण करायची. जेव्हा गावात 15 ते 20 दिवस सलग धोधो पाऊस पडायचा ना तेव्हा नदीला महापूर यायचा. पुराचं ते लालभडक पाणी थेट शिवारात आणि गावाच्या वेशीपर्यंत घुसायचं. निसर्गाचं ते भयंकर रूप पाहून आमची मात्र भंभेरी उडायची. लोखंडी हापशाचा तो दांडा चिमुकल्या हातांना भारी. लोखंडी हापशाचा तो दांडा चिमुकल्या हातांना भारी तहानलेल्या घरासाठी माझी चालायची धडपड सारी. पण दप्तर खांद्यावर घेताना पावलं नदीकडेच वळायची शाळेला दांडी मारून डोहात आमची मस्ती चालायची. कधी सलग 15 दिवसाच्या पावसानं नदीला यायचा महापूर लालभडक ते रौद्ररूप पाहून उडायची काळजाची हुरहुर गावात वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक राहायचे. गरिबी तर जणू प्रत्येकाच्या पाचवीलाच पुजलेली. पण कोणाच्याही घरातला उत्सव हा कधी एका घरापुरता मर्यादित राहिला नाही. पोळा दसरा दिवाळी असो होळी रंगपंचमी असो की दुसरा कोणताही सण असो एकच मोठं कुटुंब असायचं. एकमेकांच्या ताटातलं खाण्यात आणि एकमेकांच्या अंगणात रांगोळी काढण्यात जो आनंद होता तो आजच्या एकटेपणाच्या जगात शोधूनही सापडत नाही.

आणि म्हणूनच मला म्हणावंस वाटतं, गरिबीची झळ असली तरी कुणाच्या काळजात नव्हती खंत. गरिबीची झळ असली तरी कुणाच्या काळजात नव्हती खंत. त्या गावात आमची माणुसकीच होती श्रीमंत. दुसऱ्याच्या चुलीवरची भाकरीही तेव्हा अमृता समान वाटायची. दुसऱ्याच्या चुलीवरची भाकरीही तेव्हा अमृता समान वाटायची. सणासुदीच्या दिवशी संपूर्ण वस्ती एकवटून नाचायची. सुखदुःखाच्या प्रत्येक क्षणी सर्वांना जोडणारा एकच धागा. सुखदुःखाच्या प्रत्येक क्षणी सर्वांना जोडणारा एकच धागा. आजच्या या सिमेंटच्या जंगलात शोधूनही सापडेना तशी जागा, शोधूनही सापडेना तशी जागा. आज माझ्या लेखणीतून सांडते तीच जुनी गावरान माती. शहराच्या या चकचकीत गराड्यात मी शोधते तीच जुनी नाती. माझ्या शब्दांच्या गर्भात आजही तेच मारुतीचं मंदिर, तो जुना वडाचा पार आहे. माझ्या शब्दांच्या गर्भात आजही तेच मारुतीचं मंदिर, तोच जुना वडाचा पार आहे. माझ्या अस्तित्वाची नाळ वेशीला बांधलेली माझी प्रत्येक नवी कविता त्याच जुन्या आठवणीत आहे सजलेली. माझी प्रत्येक नवी कविता त्याच जुन्या आठवणीत आहे सजलेली. या सगळ्या आठवणीत माझ्या काळजाचा सर्वात जुना कोपरा म्हणजे माझे बाबा. माझे बाबा एसटी महामंडळात बस कंडक्टर होते. दिवसभर तिकीट पंच करून आणि प्रवाशांच्या गराड्यात राहून ते प्रचंड थकून जायचे. पण जेव्हा रात्री घरी यायचे ना, तेव्हा त्यांचा तो थकवा आम्हाला पाहून कुठल्या कुठे पळून जायचा. आम्ही चारही बहिणी गाढ झोपेत असायचो, पण बाबा घरी आल्यावर ते आम्हाला प्रेमानं उठवायचे. त्यांच्या खाकी वर्दीचा तो ओळखीचा स्पर्श आणि त्यांच्या प्रेमळ हाकेनं आमची झोप उडायची. मग बाबा आम्हाला चारही बहिणींना घेऊन रात्रीच्या वेळी बसमधून फेरफटका मारायला छोट्या गोड सफरीवर घेऊन जायचे. त्यांच्या रखरखीत हातांमध्ये आम्हा लेकींसाठी जे अथांग वात्सल्य होतं ते शब्दात मांडणं केवळ अशक्य आहे. आज मी स्वतःची ओळख निर्माण केली असली तरी माझ्या लेखणीतली ती ओढ, ती संवेदनशीलता आणि तो जिवंतपणा त्या 250 वर्षाच्या वडानं आणि माझ्या बाबांच्या निस्सीम प्रेमानं मला दिला आहे.

माझं गाव केवळ भूतकाळ नाही तर माझ्या अस्तित्वाचा माझ्या श्वासांचा एक न संपणारा प्रवाह आहे. खाकी वर्दीतला बाप माझा रात्रंदिवस राहायचा प्रवासात. तिकिटांच्या त्या पंचामागे मात्र लेकींचाच विचार श्वासात. रात्रीच्या निरव शांततेत जेव्हा ते थकून घरी यायचे, गाढ झोपेतल्या चार लेकींना हळुवार हाक देऊन उठवायचे. बाबांच्या त्या रखरखीत बोटाला धरून ती चांदण्यातली अनोखी सफर त्या निस्सीम वात्सल्यापुढे आज आहे निव्वळ फिकी, आज आहे निव्वळ फिकी. तो 250 वर्षांचा जुना वटवृक्ष, तो लोखंडी हापसा, ते मारुतीचं मंदिर, माझ्या आठवणींचा तोपार, या सगळ्याला एक अत्यंत पवित्र आणि वैश्विक भूमीचा स्पर्श होता. ती भूमी म्हणजे विदर्भाच्या कुशीत अमरावती जिल्ह्यात वसलेलं आमचं मोझरी गाव. आज जेव्हा आम्ही या वऱ्हाडच्या लाल मातीचा विचार करते तेव्हा माझ्या लेखणीतून शब्द नाही तर थेट माझ्या काळजाचे स्पंदन कागदावर उतरतात. 250 वर्षांचा तो जुना वटवृक्ष त्याच पारंब्यामध्ये गुंतली माझ्या अस्तित्वाची नाती. आज शब्दांची गुंफण करताना तेच मोझरी गाव आठवतं आणि माझ्या आतली ती अनवाणी मुलगी आजही तिथंच धावते. अमरावतीच्या लाल मातीत माझं माहेर आजही जिवंत आहे. अमरावतीच्या लाल मातीत माझं माहेर आजही जिवंत आहे. माझ्या शब्दांना मिळालेला तो गुरुदेवांचाच आशीर्वाद आहे. हापसा उपसताना कधी काळी जे कष्ट उपसले होते, हापसा उपसताना कधी काळी जे कष्ट मी उपसले होते, आज त्याच कष्टाचे माझ्या साहित्यात मोती झाले होते, आज त्याच कष्टाचे माझ्या साहित्यात मोती झाले होते. मला रोज पहाटे 4 वाजता जाग यायची, पण ती साधी जाग नसायची, तो एक पारमार्थिक अनुभव असायचा. बाहेर मिट्ट काळोख असताना पहाटेच्या त्या निरव शांततेत खंजरीच्या तालावर घुमणारे संत तुकडोजी महाराजांचे अभंग कानावर पडायचे. संगीताचा आणि भक्तीचा तो अद्वैत संगम माझ्या त्या बालमनाला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जायचा. त्या स्वरांमध्येच माझं बालपण आकार घेत होतं.

पहाटेच्या गर्भात जेव्हा मिट्ट काळोख दाटलेला खंजरीच्या निनादानं मोझरीचा श्वास जागा झालेला. गुरुकुंज आश्रमातून अभंगाची साद यायची. 4 वाजेची ती पहाट थेट काळजाला भिडायची. अशा त्या पारमार्थिक स्वरांच्या मांदियाळीत माझं चिमुकलं बालपण घडत होतं त्या वस्तीत. अशा त्या पारमार्थिक स्वरांच्या मांदियाळीत माझं चिमुकलं बालपण घडत होतं त्या वस्तीत. 250 वर्षांच्या वडालाही जणू तेव्हा जाग यायची. याच भक्तीच्या सुरांवर माझी लेखणी आकार घ्यायची. मोझरीचा निसर्ग म्हणजे साक्षात ईश्वराच्या कुंचल्यातून साकारलेली एक जिवंत कलाकृती. पावसाची पहिली सहर जेव्हा यायची ना, या मोझरी गावाच्या मातीवर कोसळायची, तेव्हा त्या मातीतून उठणारा तो ओल्या मातीचा मोहक सुगंध थेट काळजाचा ठाव घ्यायचा. याच निसर्गाच्या कुशीत विसावलेलं रामकृष्ण हरी मंदिर म्हणजे दास टेकडी. दास टेकडीचं ते हिरवं गार आणि लोभसवाण रूप शब्दात मांडणं केवळ अशक्य आहे. ती टेकडी पाहण्यासाठी आणि तिथल्या शांततेचा अनुभव घेण्यासाठी देशोदेशीचे लोक येतात. त्या लहानग्या वयात मला सर्वात जास्त भारावून टाकणारा जर कुठला प्रसंग असेल ना, तर तो म्हणजे समाधी दर्शन.

साता समुद्रापलीकडून आलेले ते विदेशी पाहुणे जेव्हा समाधीवर यायचे तेव्हा ते राष्ट्रसंतांच्या समाधीपुढे अत्यंत लीन होऊन गुडघे टेकून नतमस्तक व्हायचे. एका लहानक्या खेड्यातल्या संताच्या विचारांपुढे जगातील प्रगत देशातील माणसंही अशी नतमस्तक होताना पाहून माझी ती चिमुकली नजर अचंबित व्हायची. माझ्या मोजरीच्या मातीची ताकद काय आहे याची पहिली जाणीव मला त्या क्षणी व्हायची. पहिल्या पावसाची सर अन मातीचा तो मोहक सुगंध, पहिल्या पावसाची सर अन मातीचा तो मोहक सुगंध, दाश टेकडीच्या कुशीत निसर्गाचा नवाज बंद. साता समुद्रापारचे पाहुणे शांती इथली शोधत यायचे, साता समुद्रापारचे पाहुणे शांती इथली शोधत यायचे, समाधी पुढे नतमस्तक व्हायचे. माझ्या चिमुकल्या डोळ्यांनी तो अद्भुत सोहळा टिपला, माझ्या चिमुकल्या डोळ्यांनी तो अद्भुत सोहळा टिपला. खेड्यातल्या संतांचा विचार सारा जगाला कसा बरं गवसला. त्या अथांग टेकडीवर जेव्हा वाऱ्याची लहर यायची, त्या अथांग टेकडीवर जेव्हा वाऱ्याची लहर यायची, माझ्या खेड्याकडची माती साऱ्या विश्वाला कवेत घ्यायची, माझ्या खेड्याकडची माती साऱ्या विश्वाला कवेत घ्यायची. संध्याकाळचे 5 वाजले की मोजरीतलं चित्रच पालटायचं, जणू वेळेलाही इथल्या शिस्तीची सवय झाली होती. गावातील प्रत्येक माणूस लहान थोर गरीब श्रीमंत हे सारे भेद विसरून एका जागी जमायचे आणि सुरू व्हायची ती अंगावर शहारे आणणारी सामुदायिक प्रार्थना, तो सामूहिक स्वर, ती अजोड लष्करी शिस्त आणि सर्वांच्या मनात असलेली एकमेकांबद्दलची निखळ आत्मीयता. तो केवळ एक परिपाठ नव्हता तर ते माणुसकीचं एक महाकाव्य होतं. त्या प्रार्थनेतल्या प्रत्येक शब्दानं माझ्या लेखणीला धार दिली आणि माझ्या विचारांना आकार दिला. आज मी मोठी झाले असले तरी माझ्या अस्तित्वाची नाळ या मोजरीच्या मातीशी जोडलेली आहे. मोजरी हे केवळ माझं गाव नाही तर ते माझ्या आत्म्याचं, माझ्या श्वासाचं आणि माझ्या साहित्याचं चिरंतन माहेर आहे. या मातीत माझं बालपण गेलं याचा मला केवळ अभिमान नाही तर तो माझ्या आयुष्याचा सर्वात मोठा सन्मान आहे. पाच वाजता सांजवेळी जणू काही काळी थांबायचा, पाच वाजता सांजवेळी जणू काही काळी थांबायचा. मोजरीच्या मातीत तेव्हा शिस्तीचा मळा फुलायचा. लहान थोर गरीब श्रीमंत सारे भेद विसरून जायचे. सामुदायिक प्रार्थनेचे स्वर आभाळाला भिडायचे. कधी महापुरात बुडणारी नदी तेव्हा तीही शांत व्हायची, कधी महापुरात बुडणारी नदी तेव्हा तीही शांत व्हायची. प्रार्थनेच्या त्या रांगेत अवघे माणुसकी उभी राहायची. खांद्याला खांदा लावून जोपासला जातो एकोपा, तोच माझ्या लेखणीचा ठरला सर्वात मोठा ठेवा, तोच माझ्या लेखणीचा ठरला सर्वात मोठा ठेवा. आम्ही सर्व बहिणी अजूनही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीला आवर्जून जातो. मौन श्रद्धांजलीसाठी तर देश विदेशातून लोक येतात आणि हा सोहळा म्हणजे जणू स्वर्ग सुखाचा आनंदच असतो. महाराष्ट्रातील संत परंपरा ही कधीही खंडित झाली नाही, ती अविरतपणे चालत राहिली. यात अनेकांनी आपलं योगदान दिलं. 20व्या शतकात हा विचार प्रवाह पुढे नेण्याचं कार्य विदर्भातील दोन महंतांनी केलं, यात संत गाडगेबाबा आणि संत तुकडोजी महाराज यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी विश्वशांती निर्माण केंद्र उभारलं, जिथं विश्वबंधुत्वाची ऊर्जा अखंडपणे मिळत आहे. हे केंद्र आधुनिक जगाचं तीर्थक्षेत्र बनलं आहे, ते म्हणजे गुरुकुंज आश्रम मोझरी.

भारतीयांमध्ये विश्वबंधुत्वाची भावना रुजावी म्हणून सर्वधर्म समभाव हे तत्व सर्व भारतीयांनी मनापासून स्वीकारावं याकरता संत तुकडोजी महाराजांनी आपल्या वयाची 60 वर्ष कार्य केलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी खंजरीच्या सहाय्यानं भजन करून लोकजागृती घडवून आणली. विश्वस्नेह का ध्यान धरे सबका सब सन्मान करे याला अनुसरून सर्वांमध्ये विश्वभाव निर्माण झाला पाहिजे त्याचा प्रचार करण्याकरता तुकडोजी महाराजांनी सन 1935 मध्ये गुरुकुंज मोझरी इथं श्री गुरुदेव शिवा आश्रमाची स्थापना केली आणि त्या माध्यमातून समाज कार्य सुरू केलं. संत ज्ञानेश्वरांनी पसायदाना जे मागितलं होतं भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे हे तत्व प्रत्यक्ष साकार करण्याचं कार्य केलं. या आश्रमाचं सबके लिए खुला है मंदिर यह हमारा मतभेद को भुला है मंदिर यह हमारा हे ब्रीद आहे. तसंच इथलं स्वागत गीत अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. आओ कोई भी पंथी आओ कोई भी धर्मी सबका भला हो जग में यही कामना हमारी. इथं दररोज सामुदायिक प्रार्थना आणि सामुदायिक ध्यान केलं जातं. गुरुकुंज आश्रमात अनेक उपक्रम राबविले जातात. यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एक अस्थिकुंड तयार केला आहे. या कुंडामध्ये देशभरातील 34 नद्यांचं जल टाकण्यात आलं आहे. आज वैज्ञानिक सामाजिक धार्मिक अशा तीर्थस्थळांची निर्मिती झालेली आहे. 20व्या शतकात जगात विश्वबंधुत्व निर्माण करण्यासाठी राष्ट्रसंघ संयुक्त राष्ट्र संघटना अशा जागतिक पातळीवर व्यवस्था निर्माण झाल्या. परंतु जोपर्यंत मानवाच्या मनात विश्वात्मक भाव निर्माण होत नाही तोपर्यंत या व्यवस्था केवळ औपचारिक व्यवस्था म्हणून राहणार आहेत याची जाणीव ठेवत संत तुकडोजी महाराजांनी विश्वबंधुत्व निर्माण करण्यासाठी आवश्यक असणारा भाव निर्माण करण्याचं कार्य आयुष्यभर केलं. यातून सर्वप्रथम या भारतात बंधुभाव नित्य वसुदे अशी प्रार्थना करून कार्य केलं. हेच कार्य पुढे नेताना जागतिक धर्म परिषदेत त्यांनी ठणकावून सांगितलं की हर देश मे तू हर भेष मे तू तेरे रूप अनेक तू एकही आहे. यामुळे विश्वातील सर्व लोक एकाच ईश्वराचे लेकर आहेत हे जागतिक व्यासपीठावर सांगण्याचं कार्य तुकडोजी महाराजांनी केलं.

असं हे माझं मोजरी गाव. आज जरी इथं पूर्ण सुविधा झालेल्या असल्या तरी ते चिखलानं माखलेले रस्ते, त्या वडाच्या पारंब्या, तो मारुतीचा पार मला आजही खुणावत असतात. माझं हे गाव तुमचं पण तेवढ्याच प्रेमानं आपुलकीनं स्वागत करेल बरं का, कारण माझ्या गावाची संस्कृतीच आहे अतिथी देवो भव.

0: माझी सर्व जोडी हे ती माझी सर्व जोडी।
1: आठवणीतील गाव हा कार्यक्रम आपण ऐकलात, लेखन शालिनी केचे यांचं होतं। बरं तर मैत्रिणींनो, आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे। मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचा निरोप घेते। या कार्यक्रमाचे सादर करते होते नयन पवार। ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती।

श्रोते हो, आताच आपण वनिता मन्नर हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, दुपारचे 1 वाजत आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

0: अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या रविवारपासून मोल्दोवा, उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानिया देशांच्या दौऱ्यावर जाणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हरियाणा, चंदीगड आणि पंजाबच्या दौऱ्यावर. विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण. भारतातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ. कुख्यात दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदशी संबंधित 5 जणांना गुजरात एटीएस कडून अटक. आणि पश्चिम बंगालमध्ये शाळेच्या वाहनाला रेल्वेची धडक, 4 जण ठार तर 5 जखमी. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या रविवारपासून मोल्दोवा, उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानिया या देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या देशांच्या दौऱ्यावर जाणाऱ्या त्या पहिल्या राष्ट्रपती आहेत. राष्ट्रपतींचा हा दौरा या देशांबरोबरचे द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी तसंच पूर्व युरोपियन देशांशी नवीन आयाम देण्यासाठी महत्वाचा असेल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. राष्ट्रपती मुर्मू 20 जुलैला मोल्दोवाच्या राष्ट्रपती माया सँडू यांची भेट घेणार आहेत. यावेळी राष्ट्रपतींबरोबर शिष्टमंडळ असणार असून विविध विषयांवर ते चर्चा करतील. तसंच मोल्दोवा संसदेचे अध्यक्ष इगोर ग्रोसू यांचीही त्या भेट घेणार आहेत. राष्ट्रपती मुर्मू 21 जुलै रोजी उत्तर मॅसेडोनिया इथं जाणार असून तिथले राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि विधानसभेच्या अध्यक्षांना त्या भेटणार आहेत. उत्तर मॅसेडोनियाच्या संसदेला आणि व्यापारी मंचालाही राष्ट्रपती संबोधित करणार आहेत. 23 जुलैपासून राष्ट्रपती 2 दिवसांच्या रोमानियाच्या दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यात त्या तिथले राष्ट्रपती निकोसोर डॅन यांच्यासह प्रमुख नेत्यांना भेटणार आहेत. भारत रोमानिया व्यापारी मंचालाही त्या संबोधित करणार आहेत. याशिवाय तिथल्या भारतीय समुदायाशी त्या संवाद साधणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज हरियाणा, चंदीगड आणि पंजाबच्या दौऱ्यावर आहेत. हरियाणात जिंद इथं 14,700 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झाली. त्यात 2 वैद्यकीय महाविद्यालयं, कुरुक्षेत्र इथं शीख संग्रहालयाची पायाभरणी, चंदीगड इथं 4,700 कोटी रुपयांहून अधिक पायाभूत सुविधांशी संबंधित विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी, दिल्ली अमृतसर कटरा द्रुतगती मार्गाच्या पूर्णपणे प्रवेश नियंत्रित पॅकेजचं लोकार्पण आणि जालंधर इथं रेल्वे आणि रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांचा उद्घाटनाचा समावेश आहे. या दौऱ्यात त्यांनी एकूण सुमारे 25,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पाचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. या प्रसंगी प्रधानमंत्री म्हणाले,
1: भविष्य में जब भी हाइड्रोजन ट्रेन का जिक्र आएगा तो जिंद का, सोनीपत का, हरियाणा का नाम भी आएगा ही आएगा. मैं आप सभी को, पूरे देश को भारतीय रेल की आधुनिकता से जुड़े इस बड़े कदम के लिए बहुत बहुत बधाई देता.
0: भारतातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेच्या प्रारंभासाठी हरियाणातल्या जिंदचे नाव इतिहासात कोरलं जाईल असं आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज हरियाणात जिंद रेल्वे स्थानकावर हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या भारतातल्या पहिल्या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला त्यावेळी ते बोलत होते. शक्तिशाली 3,200 अश्वशक्तीच्या या रेल्वेगाडीचं आरेखन आणि निर्मिती पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून भारतातच केली आहे. हायड्रोजन रेल्वे चालवू शकणाऱ्या जगातल्या 4 देशांमध्ये आता भारताचा समावेश झाला असून भारतातली हायड्रोजन रेल्वे त्या सर्वांमध्ये अधिक ताकदीची आहे असं ते यावेळी म्हणाले. जागतिक युद्ध परिस्थितीमुळे पेट्रोलची आयात प्रभावित झाली असताना अशा पर्यायी इंधनाचा वापर भारतासाठी आवश्यक

असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या रेल्वे गाडीचं आरेखन आणि निर्मिती पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून भारतातच केली गेली आहे. ही रेल्वे गाडी 10 डब्यांची असून 2500 प्रवासी वाहून नेऊ शकते. जिंद नंतर अशी रेल्वे कालका ते शिमला या मार्गावर चालवण्याची योजना आहे. ही गाडी ताशी 75 ते 110 किलोमीटरचा वेग गाठू शकते. या रेल्वे तंत्रज्ञानात हायड्रोजन इंधनाचं रूपांतर विजेमध्ये केलं जातं आणि यातून कोणतेही हानिकारक वायू उत्सर्जित होत नसून फक्त पाण्याची वाफ बाहेर सोडली जाते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून पश्चिम बंगालच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. जुमागाच इथं सीमावर्ती भागात सीमा सुरक्षा दलाच्या 18 बटालियनला ते उद्या भेट देऊन प्रहरी संमेलनाला संबोधित करतील. वृक्षारोपण तसेच अनेक प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन देखील करतील. त्यानंतर ते सिलीगुडी इथे उत्तर कन्यामध्ये अनेक उच्चस्तरीय बैठका घेतील. यात पश्चिम बंगालमध्ये नवीन फौजदारी कायदे, जन्ममृत्यू नोंदणी इत्यादी बाबतीत चर्चा होईल. उद्या संध्याकाळी ते कोलकात्याला रवाना होतील. तिथे ते राज्यातल्या कायदे आणि सुव्यवस्थेसंबंधातल्या बैठकीत अध्यक्ष म्हणून उपस्थित राहतील. नंतर ते कोलकात्याच्या राष्ट्रीय वाचनालयातल्या राष्ट्रीय संग्रहालयाचे उद्घाटन करतील. त्यानंतर ते अमूल बंगाल डेअरीच्या नवीन दही उत्पादन कारखान्याची पायाभरणी करणार आहेत. येत्या 20 तारखेला सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं 19 तारखेला सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी सरकार सर्व पक्षांना सहकार्य करण्याचं आवाहन करणार आहे. हे अधिवेशन 20 जुलै ते 13 ऑगस्ट पर्यंत चालेल. या अधिवेशनात अनेक महत्वपूर्ण कायदे चर्चा मंजुरीसाठी घेतले जाणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुजरातमध्ये पाटण जिल्ह्यात ATS अर्थात दहशतवाद विरोधी पथकानं पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटना जैश ए महम्मदशी संबंधित असलेल्या 5 जणांना अटक केली. काही दिवसांपूर्वी अटक केलेल्या 8 संशयित जैश ए महम्मद सदस्यांच्या चौकशीदरम्यान या 5 जणांबद्दल माहिती मिळाली होती. हे सर्व आरोपी गुजरातमध्ये दहशतवादी जाळं तयार करण्याच्या प्रयत्नात होते असं ATSनं म्हटलं आहे. जिल्हा न्यायालयाने सर्व आरोपींना 24 जुलैपर्यंत ATSच्या ताब्यात दिलं आहे. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात आज सकाळी शाळेच्या वाहनाला रेल्वे गाडीनं धडक देऊन झालेल्या अपघातात 3 विद्यार्थ्यांसह चौघांचा मृत्यू झाला. अजीमगंज कटवा विभागात येणाऱ्या कर्ण सुवर्णा आणि गोविंदपूर स्थानकादरम्यान असलेलं रेल्वेचं उघडं फाटक ओलांडून जाताना ही दुर्घटना घडली. या वाहनात 10 विद्यार्थी होते. या अपघातात 4 विद्यार्थी आणि वाहनचालक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं आहे. गोवा सरकारनं गोव्यातल्या कॅसिनोंच्या गेमिंग भागात 21 वर्षांहून कमी वयाच्या व्यक्तींना प्रवेश करण्यावर प्रतिबंध घातला आहे. गृह मंत्रालयानं याबद्दल जारी केलेल्या एका अधिनियमात ही माहिती दिली आहे. गोव्यातल्या समुद्र किनाऱ्यांजवळ उभ्या असलेल्या कॅसिनो जहाजांनी परवाना शुल्क वेळेवर न भरल्यास त्यांच्यावर 18% दंड लावला जाईल असंही या अधिनियमात म्हटलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीच्या नीट UG फेरपरीक्षेचा निकाल NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं जाहीर केला आहे. 11 लाख विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना आपले गुण पाहता येणार आहेत. जागतिक वस्त्रोद्योग प्रदर्शन भारत टेक्स 2026 प्रदर्शनाचा आज नवी दिल्लीत यशस्वी समारोप झाला. देश विदेशातील प्रदर्शक, खरेदीदार, गुंतवणूकदार, धोरणकर्ते आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींनी मोठ्या संख्येनं या प्रदर्शनात सहभागी झाले होते. 4 दिवस चाललेल्या या प्रदर्शनामुळे वस्त्रोद्योग उत्पादन, खरेदी विक्री, नवोन्मेष आणि गुंतवणुकीसाठीचे भारताचे जागतिक पातळीवर महत्वपूर्ण केंद्र म्हणून स्थान अधिक दृढ झालं आहे. भारत टेक्स 2026 या प्रदर्शनाला वस्त्रोद्योगातील दिग्गज उत्पादक आणि जागतिक खरेदीदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती भारत टेक्स ट्रेड फेडरेशनचे अध्यक्ष नरेंद्र कुमार गोयंका यांनी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. जपानमध्ये टोकियो इथे सुरू असलेल्या जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरी गटात भारताची दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू PV सिंधू हिनं उपांत्य
फेरीत प्रवेश केला आहे. जपानची माजी विश्वविजेती आणि जागतिक क्रमवारीत 11व्या स्थानावर असलेली नोझोमी ओकुहारा हिनं स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे सिंधूला वॉकओव्हर मिळाला आहे.

जागतिक क्रमवारीत 10व्या स्थानावर असलेल्या सिंधूनं या आधीच्या फेरीत 5व्या स्थानावर असलेल्या चीनच्या हान युई हिला हरवून उपउपांत्य फेरीत प्रवेश केला होता. उपांत्य फेरीत तिचा मुकाबला आता 4थ्या स्थानावरच्या चीनच्या चेन युफेई हिच्याशी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या रविवारपासून मोल्दोवा, उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानिया देशांच्या दौऱ्यावर जाणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हरियाणा, चंदीगड आणि पंजाबच्या दौऱ्यावर. विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण. भारतातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ. कुख्यात दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदशी संबंधित 5 जणांना गुजरात एटीएस कडून अटक. आणि पश्चिम बंगालमध्ये शाळेच्या वाहनाला रेल्वेची धडक, 4 जण ठार तर 5 जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोते वापंडे उनके लिए आकाशवाणी अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर वे लक्षात घ्या दुपारचे 3 वाजतात. आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक मराठी बातम्या आता आम्ही सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

0: आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ. ओला उबर सारख्या कंपन्यांना प्रवाशांकडून अतिरिक्त भाडं घेण्यावर निर्बंध. कार पूलिंगमधून नफेखोरीवर बंदी. ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थगिती. पूर्व परीक्षेचे अर्ज भरायला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ. आणि जैश ए मोहम्मदशी संबंधित 5 जणांना गुजरात ATS कडून अटक. भारतातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेच्या प्रारंभासाठी हरियाणातल्या जिंदचं नाव इतिहासात कोरलं जाईल असं आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज हरियाणात जिंद रेल्वे स्थानकावर हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या भारतातल्या पहिल्या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला त्यावेळी ते बोलत होते. शक्तिशाली 3200 अश्वशक्तीच्या या रेल्वेगाडीचं आरेखन आणि निर्मिती पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून भारतातच केली गेली आहे. हायड्रोजन रेल्वे चालवू शकणाऱ्या जगातल्या 4 देशांमध्ये आता भारताचा समावेश झाला असून भारतातली हायड्रोजन रेल्वे त्या सर्वांमध्ये अधिक ताकदीची आहे असं ते यावेळी म्हणाले. जागतिक युद्ध परिस्थितीमुळे पेट्रोलची आयात प्रभावित झाली असताना अशा पर्यायी इंधनांचा वापर भारतासाठी आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या रेल्वेगाडीचं आरेखन आणि निर्मिती पूर्णपणे स्वदेशी आहे. ही रेल्वेगाडी 10 डब्यांची असून 2500 प्रवासी वाहून नेऊ शकते. जिंदनंतर अशी रेल्वे कालका ते शिमला या मार्गावर चालवण्याची योजना आहे. ही गाडी ताशी 75 ते 110 किलोमीटरचा वेग गाठू शकते. या रेल्वे तंत्रज्ञानात हायड्रोजन इंधनाचं रूपांतर विजेमध्ये केलं जातं आणि यातून कोणतेही हानिकारक वायू उत्सर्जित होत नसून फक्त पाण्याची वाफ बाहेर सोडली जाते. येत्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं रविवारी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी सरकार सर्व पक्षांना सहकार्य करण्याचं आवाहन करणार आहे. हे अधिवेशन 20 जुलै ते 13 ऑगस्ट पर्यंत चालेल. या अधिवेशनात अनेक महत्वपूर्ण कायदे चर्चा आणि मंजुरीसाठी घेतले जाणार आहेत. ओला उबर यासारख्या कंपन्यांसाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरण मूलभूत भाडं ठरवून देणार आहे. या दरापेक्षा अवास्तव दर कपात किंवा अतिरिक्त भाडं या कंपन्यांना आकारता येणार नाही. ॲप आधारित प्रवासी वाहतूक कंपन्यांसाठीचं नवीन धोरण राज्य सरकारनं कालपासून लागू केलं त्यात ही तरतूद आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: ऍग्रिगेटर धोरणात प्रवाशांकडून घेण्यात येणाऱ्या सुविधा शुल्कावरही मर्यादा घालण्यात आली आहे. चालक आणि सहप्रवाशांसाठी विमा संरक्षण, कॉल सेंटर आदी तरतुदी यात आहेत. या वाहनांचे चालक राज्यातले रहिवासी असणं तसंच त्यांना मराठी बोलता येणं बंधनकारक आहे. रिक्षा टॅक्सी चालकांप्रमाणे त्यांनाही RTO कडून बिल्ला घ्यावा लागेल असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. दिवसातून त्यांना कमाल 12 तास वाहन चालवता येईल. या अंतर्गत सर्व कंपन्यांना राज्यात नोंदणी करणं बंधनकारक आहे. तसंच प्रवाशांकडून आकारण्यात आलेल्या भाड्यापैकी किमान 80% चालकांना द्यावे लागेल. मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या मोठ्या शहरांमध्ये 50 पेक्षा अधिक आणि इतर शहरांमध्ये 25 पेक्षा अधिक वाहनांची नोंद एका व्यक्तीला करता येणार नाही. या धोरणात कारपूलिंग सेवेला प्रथमच कायदेशीर चौकट प्रदान करण्यात आली आहे. खासगी वाहनांद्वारे कारपूलिंगला परवानगी देताना त्यातून नफा कमवण्यावर सरकारनं मनाई केली आहे. वाहन मालकाला केवळ प्रवासाचा खर्च सहभागी प्रवाशांमध्ये वाटून घेता येईल. राईड पूलिंग सेवेमध्ये महिला प्रवाशांना केवळ महिला चालक अथवा महिला सहप्रवाशांसोबत प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध असेल.
0: वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीच्या NEET UG फेरपरीक्षेचा निकाल NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं जाहीर केला आहे. 11 लाख विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना आपले गुण पाहता येतील. महाराष्ट्र

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. या परीक्षेसाठी आता 31 जुलैपर्यंत अर्ज करता येईल आणि 3 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन शुल्क भरता येईल. नव्यानं अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज भरताना जिल्हा केंद्राची निवड करावी लागेल. यापूर्वी अर्ज भरलेल्यांना 19 जुलै ते 31 जुलै दरम्यान आयोगाच्या वेबसाईटवर माय अकाउंट मध्ये जाऊन सेंटर सिलेक्शनच्या अंतर्गत जिल्हा केंद्राची निवड करावी लागेल. ही प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या विद्यार्थ्यांचे जिल्हा केंद्र त्यांच्या पत्रव्यवहाराच्या पत्त्यावरून निर्धारित केले जाईल असं आयोगानं कळवलं आहे. नव्या वेळापत्रकानुसार गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 25 ऑक्टोबरला आणि गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 27 डिसेंबरला होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुजरातमध्ये पाटण जिल्ह्यात ATS अर्थात दहशतवाद विरोधी पथकानं पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदशी संबंधित 5 जणांना अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी अटक केलेल्या 8 संशयित जैश ए मोहम्मद सदस्यांच्या चौकशी दरम्यान या 5 जणांबद्दल माहिती मिळाली होती. हे सर्व आरोपी गुजरातमध्ये दहशतवादी जाळं तयार करण्याच्या प्रयत्नात होते असं ATSनं म्हटलं आहे. जिल्हा न्यायालयाने सर्व आरोपींना 24 जुलैपर्यंत ATSच्या ताब्यात दिलं आहे. जळगाव शहराजवळ छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावर उमाळा घाटात काल रात्री झालेल्या मोटार अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य 4 जण गंभीर जखमी झाले. जखमींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अंधारात घाटात उभं असलेलं वाहन न दिसल्यानं मागून येणाऱ्या वाहनाने अचानक ब्रेक लावला त्यामुळे वाहन उलटून हा अपघात झाला. नांदेड जिल्ह्यातल्या एका शिक्षकाने आज सकाळी आपल्या 2 मुलांसह आत्महत्या केली. गट शिक्षणाधिकाऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा संदेश त्यांनी समाज माध्यमावर ठेवला होता. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत. अकोला जिल्ह्यात क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं आपल्या विविध मागण्यांसाठी आज जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयावर अनोखं आंदोलन केलं. शेतकऱ्यांनी आपल्या मेहनतीचे पैसे झाडाला चिकटवून कृषी अधिकाऱ्यांना प्रतीकात्मक भेट दिली. जिल्ह्यात बोगस बायो उत्पादनं, निकृष्ट खतं आणि बोगस बियाण्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याचा आरोप करत संघटनेनं जिल्ह्यातल्या संशयित कंपन्यांची तात्काळ तपासणी करावी, त्यांच्या उत्पादनांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवावेत, तपासणी पूर्ण होईपर्यंत संबंधित उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घालावी आणि दोषी आढळणाऱ्या कंपन्या, उत्पादक, वितरक आणि विक्रेत्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा विकास, संशोधन आणि क्षमता वृद्धीला शासन प्राधान्य देत असून महाराष्ट्र क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन तसंच फॅकल्टी डेव्हलपमेंट सारख्या उपक्रमांना शासनाचं पूर्ण सहकार्य राहील अशी ग्वाही उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. पुण्यातल्या आयसर संस्थेत आय हब क्वांटम टेक्नॉलॉजी फाउंडेशनच्या वतीने आयोजित महाराष्ट्र क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत प्रमाणपत्र वितरण आणि सत्कार समारंभात ते आज बोलत होते. शिक्षकांचं कौशल्यवर्धन, संशोधनाला प्रोत्साहन तसंच उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधला समन्वय अधिक बळकट करणं आवश्यक आहे असं ते म्हणाले. गोवा सरकारने गोव्यातल्या कॅसिनोंच्या गेमिंग भागात 21 वर्षांहून कमी वयांच्या व्यक्तींना प्रवेश करण्यावर प्रतिबंध घातला आहे. गृह मंत्रालयानं याबद्दल जारी केलेल्या एका अधिनियमात ही माहिती दिली आहे. गोव्यातल्या समुद्र किनाऱ्यांजवळ उभ्या असलेल्या कॅसिनो जहाजांनी परवाना शुल्क वेळेवर न भरल्यास त्यांच्यावर 18% दंड लावला जाईल असंही या अधिनियमात म्हटलं आहे. जपानमध्ये टोकियो इथं सुरू असलेल्या जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरी गटात भारताची दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू PV सिंधू हिनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. जपानची माजी विश्वविजेती आणि जागतिक क्रमवारीत 11व्या स्थानावर असलेली नोझोमी ओकुहारा हिनं स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे सिंधूला वॉक ओव्हर मिळाला आहे. जागतिक क्रमवारीत 10व्या स्थानावर असलेल्या सिंधूने याआधीच्या फेरीत 5व्या स्थानावर असलेल्या चीनच्या हान युईला हरवून उपउपांत्य फेरीत प्रवेश केला होता. उपांत्य फेरीत तिचा मुकाबला आता 4थ्या स्थानावरच्या चीनच्या चेन युफेई हिच्याशी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ. ओला उबर सारख्या कंपन्यांना प्रवाशांकडून अतिरिक्त भाडं घेण्यावर निर्बंध. कार पुलिंग

संस्थेकडून नफेखोरीवर बंदी, ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थगिती, पूर्व परीक्षेचे अर्ज भरायला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ आणि जैश ए मोहम्मदशी संबंधित 5 जणांना गुजरात ATS कडून अटक। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात। नमस्कार।

0: आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणारं प्रादेशिक मराठी बातमीपत्र आपण ऐकत होतात. आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची. श्रोतेहो, ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 MHz वर. अमरावती आकाशवाणी केंद्र.
2: आकाशवाणी अमरावती,
3: स्वरांची गुंफण, संगीताची मैफिल,
2: ज्ञान आणि मनोरंजनाचा एकत्रित मिलाफ,
3: एकाकी मनाला भावनांची साथ,
2: गीत संगीत आणि मुक्त संवाद,
3: तुमची आमची आपल्या सर्वांची आकाशवाणी अमरावती.
2: ऐकत रहा सदैव आणि दररोज 101.5 MHz वर आकाशवाणी अमरावती केंद्र.
4: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
5: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
4: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
5: आजच संपर्क करा.
6: गाव आणि शेती मातेशी नाता सांगणारा कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेतशिवार ऐकायला विसरू नका. दर गुरुवारी सकाळी 10 वाजता आकाशवाणी अमरावती 101.5 MHz वर.
1: श्रोते हो, पक्षी गातात गाणी, मेघ बरसतात पाणी, मधुर असावी ही वाणी, ऐकत रहा अमरावती आकाशवाणी.
7: FM 106.5 MHz.

श्रोते हो, आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्ज वर. वेळ लक्षात घ्या, संध्याकाळचे 5 वाजतात. आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या ठळक मराठी बातम्या आता आम्ही सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. भारतातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेच्या प्रारंभासाठी हरियाणातल्या जिंदचं नाव इतिहासात कोरलं जाईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज हरियाणा जिंद रेल्वे स्थानकावर हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या भारतातल्या पहिल्या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. या परीक्षेसाठी आता 31 जुलैपर्यंत अर्ज करता येईल आणि 3 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन शुल्क भरता येईल. नव्या वेळापत्रकानुसार गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 25 ऑक्टोबरला आणि गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 27 डिसेंबरला होईल. ओला उबर यासारख्या कंपन्यांसाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरण मूलभूत भाडं ठरवून देणार आहे. या दरापेक्षा अवास्तव कमी किंवा जास्त भाडं या कंपन्यांना आकारता येणार नाही. ऍप आधारित प्रवासी वाहतूक कंपन्यांसाठीचं नवीन धोरण राज्य सरकारनं कालपासून लागू केलं, त्यात ही तरतूद आहे.

0: मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 965 अंकांची वाढ झाली आणि तो 78,151 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 262 अंकांची वाढ नोंदवत 24,334 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईच्या स्मिता वाहिनीवरून प्रसारित झालेल्या ठळक मराठी बातम्या आपण ऐकत होतात. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
4: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
5: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
4: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
5: आजच संपर्क करा.
6: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: श्रोते, आपण ट्यून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर. संध्याकाळचे 5:04 आणि 20 सेकंद झाली आहेत आणि आता विविध भारती प्रसारण सेवेच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेऊयात.

0: प्रस्तुत है कार्यक्रम तराने नए पुराने।
1: तराने नए पुराने।

0: दी ठोक ठोक के बोला।
1: हे मैं तेरी टांगे भा।

गया क्या

0: 90 किलोमीटर का है, हम इस पर रिसर्च करते रहेंगे, लागत कम कैसे हो उसका तरीका ढूंढते रहेंगे, एफिशिएंसी कैसे बढ़े इस पर काम करते रहेंगे और बड़ी जांच पड़ताल करते करते एक के बाद एक कदम उठाते जाएंगे।
1: जागतिक युद्ध परिस्थितीमुळे पेट्रोलची आयात प्रभावित झाली असताना अशा पर्यायी इंधनांचा वापर भारतासाठी आवश्यक असल्याचं ते म्हणाले। ही रेल्वेगाडी 10 डब्यांची असून 2500 प्रवासी वाहून नेऊ शकते। जिंदनंतर अशी रेल्वे कालका ते शिमला या मार्गावर चालवण्याची योजना आहे। ही गाडी ताशी 75 ते 110 किलोमीटरचा वेग गाठू शकते। या रेल्वे तंत्रज्ञानात हायड्रोजन इंधनाचं रूपांतर विजेमध्ये केलं जातं आणि यातून कोणतेही हानिकारक वायू उत्सर्जित होत नसून फक्त पाण्याची वाफ बाहेर सोडली जाते। भारतीय रेल्वेच्या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशभरातील 75 पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आलं। यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा रेल्वे स्थानकाचा समावेश होता। या निमित्तानं नांदुरा रेल्वे स्थानकावर भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाला राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय सावकारे, कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, रेल्वे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा रेल्वे स्थानकाचा 10.63 कोटी रुपये खर्चून आधुनिक सुविधांसह सर्वांगीण पुनर्विकास करण्यात आला आहे। नव्यानं प्रवासी सुविधा, स्वच्छता, दिव्यांग सुलभता, आधुनिक प्रतीक्षालय, सुधारित प्लॅटफॉर्म आणि सौंदर्यीकरणाची कामं यामध्ये समाविष्ट आहेत। दरम्यान आज लोकार्पण करण्यात आलेल्या देशभरातील पुनर्विकसित 75 रेल्वे स्थानकात दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या बालाघाट, नैनपूर आणि छिंदवाडा या रेल्वे स्थानकांचाही समावेश आहे। येत्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं येत्या रविवारी 19 तारखेला सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे। या बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी सरकार सर्व पक्षांना सहकार्य करण्याचं आवाहन करणार आहे। हे अधिवेशन 20 जुलै ते 13 ऑगस्ट पर्यंत चालेल। या अधिवेशनात अनेक महत्वपूर्ण विधेयकं चर्चा आणि मंजुरीसाठी घेतले जाणार आहेत। ओला, उबेर सारख्या कंपन्यांसाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरण मूलभूत भाडं ठरवून देणार आहे। या दरापेक्षा अवास्तव दर कपात किंवा अतिरिक्त भाडं या कंपन्यांना आकारता येणार नाही। ऍप आधारित प्रवासी वाहतूक कंपन्यांसाठीचं नवीन धोरण राज्य सरकारनं कालपासून लागू केलं। चालक आणि सहप्रवाशांसाठी विमा संरक्षण, कॉल सेंटर आदी तरतुदी त्यात आहेत। या वाहनांचे चालक राज्यातले रहिवासी असणं तसंच त्यांना मराठी बोलता येणं बंधनकारक आहे। रिक्षा, टॅक्सी चालकांप्रमाणे त्यांनाही आरटीओकडून बिल्ला घ्यावा लागेल असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं। दिवसातून त्यांना कमाल 12 तास वाहन चालवता येईल। या अंतर्गत सर्व कंपन्यांना राज्यात नोंदणी करणं बंधनकारक आहे। तसंच प्रवाशांकडून आकारण्यात आलेल्या भाड्यापैकी किमान 80% चालकांना द्यावं लागेल। मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या मोठ्या शहरांमध्ये 50 पेक्षा अधिक आणि इतर शहरांमध्ये 25 पेक्षा अधिक वाहनांची नोंद एका व्यक्तीला करता येणार नाही। या धोरणात कारपुलिंग सेवेला प्रथमच कायदेशीर चौकट प्रदान करण्यात आली आहे। खासगी वाहनांद्वारे कारपुलिंगला परवानगी देताना त्यातून नफा कमावण्यावर सरकारनं मनाई केली आहे। वाहन मालकाला केवळ प्रवासाचा खर्च सहभागी प्रवाशांमध्ये वाटून घेता येईल। राईड पुलिंग सेवेमध्ये महिला प्रवाशांना केवळ महिला चालक अथवा महिला सहप्रवाशांसोबत प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध असेल। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या रविवारपासून मॉल्दोवा, उत्तर मॅसिडोनिया आणि रोमानिया या देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत। या देशांच्या दौऱ्यावर जाणाऱ्या त्या पहिल्या राष्ट्रपती आहेत। राष्ट्रपतींचा हा दौरा या देशांबरोबरचे द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी तसंच पूर्व युरोपियन देशांशी असलेल्या संबंधांना नवीन आयाम देण्यासाठी महत्वाचा ठरेल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे। वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीच्या नीट यूजी फेरपरीक्षेचा निकाल एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं जाहीर केला आहे। 11 लाख विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत। संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना आपले गुण पाहता येतील।
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे। त्यामुळे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ऑफलाईन पद्धतीनं होणार आहे। या परीक्षेसाठी आता 31 जुलैपर्यंत अर्ज करता येतील आणि 3 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन शुल्क भरता येईल। नव्यानं अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज भरताना जिल्हा केंद्राची निवड करावी लागेल। यापूर्वी अर्ज भरलेल्यांना 19 जुलै ते 31 जुलै दरम्यान आयोगाच्या संकेतस्थळावर माय अकाउंटमध्ये जाऊन सेंटर सिलेक्शनच्या अंतर्गत जिल्हा केंद्राची निवड करावी लागेल। ही प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या विद्यार्थ्यांचं जिल्हा केंद्र त्यांच्या पत्रव्यवहाराच्या पत्त्यावरून निर्धारित केलं जाईल असं आयोगानं कळवलं आहे। नव्या वेळापत्रकानुसार गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 25 ऑक्टोबरला आणि गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 27 डिसेंबरला होईल।

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2 या योजनेचा एक महत्वपूर्ण टप्पा म्हणून काल नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातल्या 33/11 केव्ही कचारी सावंगा उपकेंद्र परिसरात 4 मेगावॅट क्षमतेचा अत्याधुनिक सौर ऊर्जा प्रकल्प यशस्वीपणे कार्यान्वित करण्यात आला. महाराष्ट्र शासन आणि महावितरण यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2 योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील हा पहिलाच सौर ऊर्जा प्रकल्प असून या प्रकल्पामुळे कचारी सावंगा उपकेंद्राशी जोडलेल्या रिधोरा खापरी कुटुंबा घरतवाडा गुजर खेडी सबकुंड कोकरडा कचेरी सावंगा बोरखेडी आणि पंचधर या 9 गावांतील सुमारे 1074 कृषी पंपांना दिवसा 8 तास अखंडित वीज पुरवठा उपलब्ध होणार आहे. नागपूरमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर टीका केली आहे. ठाकरे यांच्या रामरक्षा पठणावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे यांनी ते ढोंगीपणा आणि राजकीय नौटंकी असल्याचा आरोप केला. तसंच उद्धव ठाकरे भरकटले असून त्यांची सध्याची अवस्था पाहून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनाही वेदना झाल्या असत्या असं ते म्हणाले. दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे नागपूरमध्ये उद्या 18 जुलै शनिवार रोजी संध्याकाळी 4:30 वाजता रामनगर इथल्या राम मंदिरात रामरक्षा पठणाचं आयोजन करण्यात आलं आहे. अकोला जिल्ह्यात क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं आपल्या विविध मागण्यांसाठी आज जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयावर अनोखं आंदोलन केलं. शेतकऱ्यांनी आपल्या मेहनतीचे पैसे झाडाला चिकटवून कृषी अधिकाऱ्यांना प्रतिकात्मक भेट दिली. जिल्ह्यात बनावट बायो उत्पादनं निकृष्ट खतं आणि बनावट बियाण्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याचा आरोप करत संघटनेनं जिल्ह्यातील संशयित कंपन्यांची तात्काळ तपासणी करावी, त्यांच्या उत्पादनांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवावेत, तपासणी पूर्ण होईपर्यंत संबंधित उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घालावी आणि दोषी आढळणाऱ्या कंपन्या उत्पादक वितरक आणि विक्रेत्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठासाठी भारतीय विद्यापीठ संघातर्फे शैक्षणिक आणि प्रशासकीय विकास केंद्र स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली असून हे केंद्र विद्यापीठाच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय सक्षमीकरणासाठी अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. AIU शैक्षणिक आणि प्रशासकीय विकास केंद्र विद्यापीठातील प्राध्यापक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या क्षमता बांधणीसाठी एक महत्वाचा मंच म्हणून काम करेल. यात विशेषतः तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, ई गव्हर्नन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, सायबर सुरक्षा आणि डेटा एनालिस्ट यासारख्या आधुनिक विषयांवर प्रशिक्षण दिलं जाणार आहे. हवामान. गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, अमरावती इथं आगामी काही तासात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता असून आज नागपुरात दुपारपासूनच पावसाची रिपरिप चालू आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. भारतातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेचा पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ. ओला उबेर सारख्या कंपन्यांना प्रवाशांकडून अतिरिक्त भाडं घेण्यावर निर्बंध. कार पुलिंग मधून नफेखोरीवर बंदी. ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थगिती. पूर्व परीक्षेचे अर्ज भरण्यास 31 जुलै पर्यंत मुदतवाढ. आणि शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे उद्या नागपुरात रामरक्षा आंदोलनाचं आयोजन. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा तळेगावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात. बारामती आणि नांदुरासह देशातल्या 75 अमृत भारत स्थानकांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. गेल्या 6 महिन्यात अमरावती विभागात 400 अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या. यवतमाळमध्ये सर्वाधिक आत्महत्या. आणि बड्या कंपन्या, बँका आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांच्या जोरावर शेअर बाजारात मोठी तेजी. भारतात पहिल्या हायड्रोजन रेल्वेच्या प्रारंभासाठी हरियाणातल्या जिंदचे नाव इतिहासात कोरलं जाईल असं आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज हरियाणात जिंद रेल्वे स्थानकावर हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या भारतातल्या पहिल्या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला. त्यावेळी ते बोलत होते.
1: भविष्य में जब भी हाइड्रोजन ट्रेन का जिक्र आएगा तो जिंद का, सोनीपत का, हरियाणा का नाम भी आएगा ही आएगा. मैं आप सभी को, पूरे देश को, भारतीय रेल की आधुनिकता से जुड़े इस बड़े कदम के लिए बहुत बहुत बधाई देता हूं.
0: शक्तिशाली 3200 अश्वशक्तीच्या या रेल्वेगाडीचं आरेखन आणि निर्मिती पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून भारतातच केली गेली आहे. हायड्रोजन रेल्वे चालवू शकणाऱ्या जगातल्या 4 देशांमध्ये आता भारताचा समावेश झाला असून

0: भारतातली हायड्रोजन रेल्वे त्या सर्वांमध्ये अधिक ताकदीची आहे असं ते यावेळी म्हणाले. जागतिक युद्ध परिस्थितीमुळे पेट्रोलची आयात प्रभावित झाली असताना अशा पर्यायी इंधनांचा वापर भारतासाठी आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या रेल्वेच्या वैशिष्ट्यांची रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अधिक माहिती दिली.
1: जींद में हाइड्रोजन बनाने का प्लांट लगाया गया है. उस हाइड्रोजन से बिजली बनती है और उस बिजली से ट्रेन चलती है. कोई धुआं नहीं, कोई पेट्रोल या डीजल की रिक्वायरमेंट नहीं, एकदम साफ स्वच्छ और सिर्फ निकलता है पानी की बूंदे. मैं इस बड़ी उपलब्धि के लिए भारत के नेतृत्व को, माननीय प्रधानमंत्री जी को और भारत के इंजीनियर्स की टेक्निकल क्षमता को सल्यूट करता हूँ.
0: ही रेल्वेगाडी 10 डब्यांची असून 2500 प्रवासी वाहून नेऊ शकते. जिंद नंतर अशी रेल्वे कालका ते शिमला या मार्गावर चालवण्याची योजना आहे. ही गाडी ताशी 75 ते 110 किलोमीटरचा वेग गाठू शकते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेअंतर्गत देशातल्या 75 आधुनिक रेल्वे स्थानकांचं आज दूरदृश्य प्रणालीतून लोकार्पण केलं. यात महाराष्ट्रातल्या बारामती आणि नांदुरा या दोन स्थानकांचा समावेश आहे. उद्योग, शिक्षण, कृषी आणि शहर सहकार क्षेत्रातील बारामतीची ओळख अधिक बळकट करण्यासाठी हे आधुनिक स्थानक उपयुक्त ठरल असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे. बारामती इथल्या पुनर्विकसित रेल्वे स्थानकाच्या कोनशिलेचे अनावरण पवार यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. या लोकार्पणाच्या निमित्तानं नांदुरा रेल्वे स्थानकावर देखील भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पुढच्या वर्षी भारतात धावणारी बुलेट ट्रेन भारतीय बनावटीची असणार आहे अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली आहे. नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. पुढच्या वर्षी 15 ऑगस्टला मुंबई अहमदाबाद बुलेट मार्गावर सुरत ते बिलीमोरा दरम्यान वाहतूक सुरू होणार आहे. त्यात वापरली जाणारी ट्रेन भारतीय बनावटीची असेल. जपानकडून 2030 मध्ये E10 प्रकारातली पहिली बुलेट ट्रेन पुरवली जाईल. या ट्रेनबद्दल संशोधन सध्या सुरू आहे असं जयस्वाल म्हणाले. राज्यात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत 20 प्रकल्प पूर्ण झाले असून 7 प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते आज जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत राज्यात 5,79,000 हेक्टर अंतिम सिंचन क्षमता निर्माण करण्याचं उद्दिष्ट असून याचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. राज्यात नदीजोड प्रकल्प, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, बळीराजा जलसंजीवनी योजना यामधून अनेक प्रकल्प सुरू आहेत. राज्याच्या सिंचन व्यवस्थेमध्ये यामुळे मोठे बदल होणार आहेत. जलसंपदा विभागानं यासंदर्भात पारदर्शकपणे अंमलबजावणी करावी असे निर्देशही फडणवीस यांनी यावेळी दिले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुढच्या वर्षी होणाऱ्या वेव्स परिषदेसाठी कार्यक्रमाचं नियोजन, विभागनिहाय जबाबदाऱ्या आणि विविध समन्वयाच्या बाबी वेळेत पूर्ण कराव्यात असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. वेव्स 2027 तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आज बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला मुख्य सचिव राजेश अग्रवाल, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वेव्सची पुढची आवृत्ती अधिक भव्य आणि दर्जेदार करण्यासाठी नियोजनबद्ध तयारी आवश्यक आहे. हवामानाचा विचार करून परिषद फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये घेण्याचा विचार करावा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. निष्क्रिय इच्छामरण आणि लिव्हिंग विल म्हणजे रुग्णांना भविष्यातल्या उपचारांबाबत दिलेली आगाऊ सूचना यांच्याशी संबंधित प्रकरणं हाताळण्यासाठी खासगी रुग्णालयांमध्ये प्राथमिक आणि दुय्यम वैद्यकीय मंडळे स्थापन करण्याबाबतची कार्यपद्धती राज्य सरकारनं निश्चित केली आहे. त्याबाबतचा शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागानं आज जाहीर केला. चालू वर्षात जानेवारी ते जून या कालावधीत अमरावती विभागात एकूण 415 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या काळात सर्वाधिक 128 आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात झाल्या. अकोल्यात 80, अमरावतीत 76, बुलढाण्यात 69

नंतर आणि वाशिम जिल्ह्यात 62 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. अमरावती विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आकडेवारीनुसार सर्वाधिक 82 आत्महत्या जून महिन्यात झाल्या. यापैकी 144 प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली आहेत तर 88 प्रकरणे अपात्र ठरली असून 183 प्रकरणांची चौकशी सुरू आहे असंही त्या अधिकाऱ्यानं सांगितलं. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघाल्याला जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं मानाचं पहिलं गोल रिंगण आज इंदापूर मधील बेलवाडी इथं वारकऱ्यांच्या भक्तिमय वातावरणात पार पडलं. आज पालखीचा मुक्काम निमगाव केतकी इथं असणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी कालचा तरडगावचा मुक्काम आटपून फलटण मुक्कामी दाखल होणार आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठीच्या नीट यूजी फेर परीक्षेत पुण्याची श्रावणी कुदळे हिने संपूर्ण देशात 5वा क्रमांक पटकावला आहे. बारामती तालुक्याची रहिवासी असलेल्या श्रावणीनं 720 पैकी 710 गुण मिळवले आहेत. यंदा या परीक्षेसाठी सुमारे 20 लाख विद्यार्थी बसले होते, त्यापैकी 11,21,000 विद्यार्थी या प्रवेश परीक्षेत पात्र ठरले आहेत. बँका माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या बड्या समभागांमध्ये झालेल्या तेजीच्या बळावर देशातल्या शेअर बाजारात आज मोठी तेजी दिसून आली. सेन्सेक्समध्ये आज दिवस अखेर 965 अंकांची वाढ झाली आणि तो 78,151 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 262 अंकांची वाढ नोंदवत 24,334 अंकांवर बंद झाला. SIR अर्थात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांच्या निमित्तानं काही दिशाभूल करणारे संदेश व्हॉट्सअपवर येत आहेत, त्यावर विश्वास ठेवू नये, तसंच कोणतेही आर्थिक व्यवहार करू नये असं आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी केलं आहे. निवडणूक आयोगाकडून कोणत्याही सेवेसाठी शुल्क घेतलं जात नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. मतदारांनी केवळ निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहिती किंवा प्रत्यक्ष गृह भेटी देणारे BLO, AERO आणि ERO यांच्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा. नांदेड जिल्ह्यातल्या एका शिक्षकानं आज सकाळी आपल्या 2 मुलांसह आत्महत्या केली. गट शिक्षण अधिकाऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा संदेश त्यांनी समाज माध्यमांवर ठेवला होता. हवामान. राज्यात पुढचे 5 दिवस राज्याच्या विविध भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती व्यवस्थापनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात अनेक ठिकाणी, तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात. बारामती आणि नांदुरासह देशातल्या 75 अमृत भारत स्थानकांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. गेल्या 6 महिन्यात अमरावती विभागात 400 अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या. यवतमाळमध्ये सर्वाधिक आत्महत्या आणि बड्या कंपन्या, बँका आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांच्या जोरावर शेअर बाजारात मोठी तेजी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: वेळेवर करून घ्या पीयूसी टेस्ट, वाढत्या प्रदूषणावर उपाय बेस्ट।
1: सर सलामत तो पगडी 50, हेल्मेट वापरावर ठेवा विश्वास।
0: वाहन चालवताना मोबाईल वर बोलू नका, धोक्यात जीव घालू नका।
1: धूर धूर वाढतं प्रदूषण, हे काय शहराला आहे भूषण?
0: आपलं वाहन कडेला घ्या, मोबाईल वर बोलण्याचा आनंद घ्या।
1: मोबाईल वर बोलणं वाहनावर, लागेल ना जीव टांगणीवर।
0: सीट बेल्ट लावून कार चालवा, प्रवासाचा वेळ सुखात घालवा।
1: ओव्हरटेक करताना काळजी घ्याल तर लाख मोलाचा जीव वाचवाल।
0: सुरक्षा आपली आपल्या हातात, वाहन नका चालवू भरधाव वेगात।
1: सुरक्षितपणे वाहन चालवू, प्रवासाचा वेळ मजेत घालवू।
0: सुरक्षा आपली आपल्या हातात, नका चालवू वाहन भरधाव वेगात।

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
0: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आदरात
1: प्रत्येक मंगळवारी
0: दुपारी 12 वाजता वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
0: आपुलकी या घरात.

0: हो अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता.
1: श्रोते हो, रविवारी 19 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलांचा आहारातील उपयोग आणि त्याच्या काही पाककृती याविषयी चित्रा देशपांडे यांची मुलाखत आणि स्वाती पाध्ये यांचा ललितबंध पाऊस वेळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ऍपवर.
2: यानंतर ठीक 8:05 ऐकूया प्रादेशिक बातम्या. आकाशवाणी मुंबई. प्रज्ञा तळेगावकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात. बारामती आणि नांदुरासह 75 अमृत भारत स्थानकांचं लोकार्पण. पुढच्या वर्षी देशात धावणारी बुलेट ट्रेन भारतीय बनावटीची असणार. जपानची ट्रेन 2030 मध्ये दाखल होणार. नीती आयोगाच्या उद्योगस्नेही राज्यांच्या निर्देशांकात गुजरात पहिल्या तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी. राज्यातल्या मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ. BLOंना 8 ऑगस्ट पर्यंत गृहभेटी देता येणार. आणि UKमध्ये सत्ताधारी मजूर पक्षाच्या नेतेपदी अँडी बरहाम यांची निवड. कीर स्टार्मर यांच्यानंतर प्रधानमंत्रीपदाची नियुक्तीचा मार्ग खुला. भारतातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेच्या प्रारंभासाठी हरियाणातल्या जिंदचे नाव इतिहासात कोरलं जाईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज हरियाणात जिंद रेल्वे स्थानकावर हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या भारतातल्या पहिल्या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला. त्यावेळी ते बोलत होते.
3: भविष्य में जब भी

0: जाएगा। मैं आप सभी को, पूरे देश को, भारतीय रेल की आधुनिकता से जुड़े इस बड़े कदम के लिए बहुत बहुत बधाई देता हूं।
1: शक्तिशाली 3200 अश्वशक्तीच्या या रेल्वेगाडीचं आरेखन आणि निर्मिती पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करूनच भारतात केली गेली आहे। हायड्रोजन रेल्वे चालवू शकणाऱ्या जगातल्या चार देशांमध्ये आता भारताचा समावेश झाला असून भारतातली हायड्रोजन रेल्वे त्या सर्वांमध्ये अधिक ताकदीची आहे असं ते यावेळी म्हणाले। जागतिक युद्ध परिस्थितीमुळे पेट्रोलची आयात प्रभावित झाली असताना अशा पर्यायी इंधनांचा वापर भारतासाठी आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। या रेल्वेच्या वैशिष्ट्यांबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अधिक माहिती दिली।
2: जिंद में हाइड्रोजन बनाने का प्लांट लगाया गया है, उस हाइड्रोजन से बिजली बनती है और उस बिजली से ट्रेन चलती है। कोई

0: कोई पेट्रोल या डीजल की रिक्वायरमेंट नहीं, एकदम साफ स्वच्छ और सिर्फ निकलता है पानी की बूंदे। मैं इस बड़ी उपलब्धि के लिए भारत के नेतृत्व को, माननीय प्रधानमंत्री जी को और भारत के इंजीनियर्स की टेक्निकल क्षमता को सल्यूट करता हूँ।
1: ही रेल्वेगाडी 10 डब्यांची असून 2500 प्रवासी वाहून नेऊ शकते। जिंत नंतर अशी रेल्वे कालका ते शिमला या मार्गावर चालवण्याची योजना आहे। ही गाडी ताशी 75 ते 110 किलोमीटरचा वेग गाठू शकते। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेअंतर्गत देशातल्या 75 आधुनिक रेल्वे स्थानकांचं आज दूरदृश्य प्रणालीतून लोकार्पण केलं। यात महाराष्ट्रातल्या बारामती आणि नांदुरा या दोन स्थानकांचा समावेश आहे। पुढच्या वर्षी भारतात धावणारी बुलेट ट्रेन भारतीय बनावटीची असणार आहे अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज दिली। ते नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते। पुढच्या वर्षी 15 ऑगस्टला मुंबई अहमदाबाद बुलेट मार्गावर सुरत ते बिलीमोरा दरम्यान वाहतूक सुरू होणार आहे। त्यात वापरली जाणारी ट्रेन भारतीय बनावटीची असेल। जपानकडून 2030 मध्ये E10 प्रकारातली पहिली बुलेट ट्रेन पुरवली जाईल। या ट्रेनबद्दल संशोधन सध्या सुरू आहे असं जयस्वाल म्हणाले। नीती आयोगानं प्रसिद्ध केलेल्या उद्योगस्नेही राज्यांच्या निर्देशांकात मोठ्या राज्यांच्या श्रेणीत गुजरातनं पहिला आणि महाराष्ट्रानं दुसरा क्रमांक पटकावला आहे। त्यानंतर तामिळनाडू, ओडिशा या राज्यांचा क्रमांक लागतो। पायाभूत सुविधा, वित्तीय परिस्थिती, बंदरांवर लागणारा कमी वेळ यामुळे गुजरातनं आघाडी घेतली आहे। संसाधनं आणि नवीन तांत्रिक मनुष्यबळाची उपलब्धता या मानकांवर गुजरातला सुधारणा करण्याची संधी असल्याचं या अहवालात नमूद आहे। चांगली आर्थिक परिस्थिती, व्यवसायासाठी पोषक वातावरण, राज्याच्या ढोबळ उत्पन्नाच्या तुलनेत कमी असलेलं कर्ज, निधीच्या मोठ्या प्रमाणात असलेला ओघ या महाराष्ट्राच्या दृष्टीनं जमेच्या बाजू आहेत। महाराष्ट्रात नियामकी सुधारणा करण्याची गरज आहे असं सांगून नीती आयोगानं वाढत्या सायबर गुन्ह्यांविषयी चिंता व्यक्त केली आहे। डोंगराळ आणि ईशान्येकडील राज्यांच्या श्रेणीत उत्तराखंड, आसाम आणि हिमाचल प्रदेश ही 3 राज्य आघाडीवर आहेत। केंद्रशासित प्रदेश आणि शहरांच्या श्रेणीत गोवा, दिल्ली, चंदीगड आघाडीवर आहेत। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत केंद्र सरकारमधल्या मंत्र्यांची बैठक झाली। या बैठकीला केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, राजीव रंजन सिंह, के राम मोहन नायडू आणि किरेन रिजिजू उपस्थित होते। संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलै ते 13 ऑगस्ट पर्यंत चालेल। या अधिवेशनात अनेक महत्वपूर्ण कायदे चर्चा आणि मंजुरीसाठी घेतले जाणार आहेत। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या SIR अर्थात मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला 10 दिवसांची मुदतवाढ दिली आहे। यामुळे BLO अर्थात मतदान केंद्रीय स्तरीय अधिकारी 29 जुलैऐवजी 8 ऑगस्ट पर्यंत गृहभेटी करू शकतील। प्रारूप मतदार याद्या 5 ऑगस्ट ऐवजी 17 ऑगस्टला प्रसिद्ध होतील। त्यावर 16 सप्टेंबर पर्यंत दावे आणि हरकती करता येतील। हे दावे आणि हरकती 15 ऑक्टोबर पर्यंत निकाली काढल्यानंतर 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल। पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात आज सकाळी शाळेच्या वाहनाला रेल्वे गाडीनं धडक देऊन झालेल्या अपघातात 3 विद्यार्थ्यांसह चौघांचा मृत्यू झाला। अजिमगंज कटवा विभागात येणाऱ्या कर्ण सुबर्णा आणि गोविंदपूर स्थानकादरम्यान असलेले रेल्वेचे उघडे फाटक ओलांडून जाताना ही दुर्घटना घडली। या वाहनात 10 विद्यार्थी होते। या अपघातात 4 विद्यार्थी आणि वाहन चालक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं आहे। या अपघाताबद्दल रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे। या अपघातात मरण पावलेल्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत त्यांनी जाहीर केली। या दुर्घटनेनंतर गेटमनला अटक करण्यात आली असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे। पूर्व रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी प्रधान मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत। युनायटेड किंगडमच्या सत्ताधारी मजूर पक्षाचे नेते म्हणून आज अँडी बर्नहॅम यांची निवड झाली आहे। सध्याचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर

त्यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर राजे चार्ल्स पुढच्या आठवड्यात बर्नहॅम यांना प्रधानमंत्री म्हणून पदभार स्वीकारण्यास निमंत्रित करतील. ते युकेचे गेल्या दशकभरातले 7वे प्रधानमंत्री असतील. अमेरिकेने आज सकाळपासून इराणच्या बंदरांवर, पुलांवर आणि विद्युत सुविधांवर मोठे हल्ले केले. इराणनेही आखातातल्या अमेरिकेच्या मित्रदेशांवर हवाई हल्ले केले. यात युद्धविरामासाठी मध्यस्थ असलेल्या कतारचा समावेश आहे. या हल्ल्यांमध्ये कुवेतमधल्या जलशुद्धीकरण आणि वीज उत्पादन प्रकल्पाचं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. इराण विरुद्ध अमेरिका जिंकत असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांवर बोलताना केला. अमेरिकेच्या प्रयत्नांना लवकरच यश येईल आणि होर्मुझची सामुद्रधुनी खुली होईल असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. बेल्जियम आणि नेदरलँड्समध्ये येत्या 15 ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या FIH महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या 20 जणींच्या संघाची घोषणा आज करण्यात आली आहे. मिडफिल्डर सलीमा टेटे हिला कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे, तर गोलरक्षणाची जबाबदारी सविता बिचू देवी खारीबाम या दोघींकडे आहे. जपानमध्ये टोकियो इथे सुरू असलेल्या जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरी गटात भारताची दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू PV सिंधू हिने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. जपानची माजी विश्वविजेती आणि जागतिक क्रमवारीत 11व्या स्थानावर असलेली नोझोमी ओकुहारा हिने स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे सिंधूला वॉक ओव्हर मिळाला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात. बारामती आणि नांदुरासह 75 अमृत भारत स्थानकांचं लोकार्पण. पुढच्या वर्षी देशात धावणारी बुलेट ट्रेन भारतीय बनावटीची असणार. जपानची ट्रेन 2023 मध्ये दाखल होणार. नीती आयोगाच्या उद्योगस्नेही राज्यांच्या निर्देशांकात गुजरात पहिल्या तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी. राज्यातल्या मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ. BLOंना 8 ऑगस्ट पर्यंत गृहभेटी देता येणार. आणि UKमध्ये सत्ताधारी मजूर पक्षाच्या नेतेपदी अँडी बर्हॅम यांची निवड. कीर स्टार्मर यांच्यानंतर प्रधानमंत्रीपदी नियुक्तीचा मार्ग खुला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: Mahir, Orissa and northeastern states. Heavy rainfall is expected tomorrow. And in badminton, two-time Olympic medalist PV Sindhu has advanced to the semifinals of the Japan 2026. And in hockey, India announced 20-member squad for the FIH Women's Hockey World Cup 2026 today. And that is the end of this news bulletin.
1: आकाशवाणीचे हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर. श्रोतेहो, आमचं आजचं प्रसारण आता समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 5:55 मिनिटांनी. तोवर नमस्कार. जय हिंद.